श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 10 भाद्रपद, शके 1948 अर्थात 1 सप्टेंबर 2026. नमस्कार रत्नागिरी. सकाळचे 5:58:17 झाले आहेत. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं.

मध्यम लहरी 262.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 6 वाजता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर रामानंद रचित भूपाळी, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि मुख्य स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जेव्हा मी प्रभू श्री रामाचं ध्यान करायला बसतो तेव्हा ध्यान करता करता माझं मन संपूर्णपणे हरवून जातं. माझं मन विचारशून्य होतं. मी ज्या श्रीरामाच्या सगुण मूर्तिरूपाचं ध्यान करत होतो ते रूप आता गुणातीत म्हणजेच गुणांच्या पलीकडे गेलंय. मनाची ही अवस्था झाल्यानंतर आता मी डोळे उघडून जिथे जिथे पाहतो तिथे तिथे मला केवळ आणि केवळ माझ्या राघवाचंच रूप दिसतं. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात, ध्यान करू जाता मन हरपले सगुण ते झाले गुणातीत.

हे गीत गायलं होतं स्वप्नील गोरे यांनी. समर्थ रामदास स्वामी यांच्या या रचनेला संगीत होतं पंडित अवधूत बाम यांचं. श्रोते हो, संत नामदेव महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चक्रवाक पक्षी रात्री आपल्या

जोडीदाराच्या वियोगाने व्याकुळ होऊन आर्त हाक मारतो. अगदी तसंच माझ्या विठ्ठलाविना आज माझं झालंय. आईपासून दुरावलेली लहान मुलं जशी आईसाठी हाकारा करतात, अगदी तशीच विठ्ठलाच्या विरहाने मला तळमळ लागलेली आहे. म्हणूनच संत नामदेव महाराज म्हणतात, चक्रवाक पक्षी वियोगे बाहाती झाले मज प्रती तैसे आता. कमलाकर भागवत यांनी संगीतबद्ध केलेला हा अभंग गायलाय सुमन कल्याणपूर यांनी.

आपण ऐकत होतात सुरेश वाडकर यांना. शाहीर राम जोशी यांच्या या भक्तिरचनेला संगीत होतं बाळ बर्वे यांचं. कार्यक्रमात आता मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं राम मोरे यांचं गीत प्रल्हाद शिंदे यांच्या मुख्य स्वरात.

श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी सतीश भाटिया यांनी संगीतबद्ध केलेली प्रेम धवन यांची देशभक्तीपर गीतरचना समूहस्वरात.

स्वरातल्या या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झालेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
0: श्रोतेहो, आता कृषी वाणीमध्ये ऐकूया जनावरांसाठी संतुलित आहार याविषयीची माहिती. वाचन केलंय रुचा गद्रे यांनी.
3: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार आवश्यक असतो. प्रत्येक जनावराला त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आहाराचा पुरवठा होणं गरजेचं आहे. जनावरांचं वय, वजन, त्यांची उत्पादन क्षमता या सगळ्या बाबी विचारात घेऊन पोषक अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणं यालाच आपण संतुलित आहार असं म्हणतो. आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचं मिश्रण असणं आवश्यक आहे. आता हा आहार कसा असावा? तर मंडळी, आहारात जनावरांच्या नियमितपणा असावा. जनावरांचा आहार प्रमाणात आणि घटकांमध्ये जे बदल आहेत ते कधीही अचानक करू नयेत. प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवा चारा यामध्ये एकदल आणि द्विदल चारा असावा. तसंच पशुखाद्य, खनिज मिश्रण हे द्यावं. वाळलेला चारा आणि हिरवा चारा हा कुट्टी करूनच द्यावा. आहार शुष्क तत्वाच्या आधारावर तो द्यावा. यामध्ये देशी गायींना 2-2.5% तर म्हशींना आणि संकरित गायींना त्यांच्या वजनाच्या 2.5-3% शुष्क पदार्थांची गरज असते. पशु आहारात 2/3 भाग हा वैरण तर 1/3 भाग पशुखाद्य असावं. एकदल वर्गातील हिरवा चारा यामध्ये मका, कडवळ, ओट, बाजरी, नेपियर यांचा समावेश होतो, कारण यामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. द्विदल वर्गातील चाऱ्यामध्ये लरसून, बरसीम, सुबाभूळ, चवळी, शेवरी यांचा समावेश होतो. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. वाळलेली वैरण जसं कडबा, सरमाळ, पेंढा, वाळलेलं गवत, बॅगस, गव्हाचे काड आणि ऊसाचे वाढे यामध्ये एकूण पचनीय पदार्थांचं प्रमाण कमी असतं. जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागवण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण देणं गरजेचं आहे. हिरवा चारा जनावरांना मुबलक प्रमाणात दिल्यास पशुखाद्यावरील 30% खर्च कमी होतो. संतुलित आहारासह पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी द्यावं. दिवसातून साधारण 3 वेळा ताजं आणि स्वच्छ पाणी प्यायला द्यावं. जनावरांना पिण्यासाठी दररोज साधारणपणे 80-100 लिटर पाणी द्यावं. मंडळी, जनावरांच्या आहारात बायपास, प्रथिनं आणि फॅटचा वापर देखील असला पाहिजे. चारा टंचाईच्या काळात दुभत्या जनावरांना खाद्यातून पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होत नाही, त्यामुळे दूध उत्पादनात घट येते. अशावेळी खाद्यातून प्रथिनं मिळवण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करणं फायदेशीर असतं. बायपास फॅटचं पचन दुभत्या जनावरांच्या कोठीपोटात न होता सरळ आतड्यामध्ये होतं. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही फक्त दूध उत्पादनासाठी वापरली जाते. परिणामी दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. तसंच जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. त्यासाठी जनावरांच्या आहारात बायपास प्रथिनं आणि बायपास फॅटचा उपयोग करावा. जनावरांना संतुलित आहार दिल्यास त्याचे फायदे देखील आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे जनावरांच्या शरीराची वाढ आणि एकूणच आरोग्य उत्तम राहतं. त्यांच्या दूध उत्पादनात वाढ होते. वासरांची योग्य वाढ होऊन लवकर माजावर येण्यास मदत होते. तेव्हा मंडळी, जनावरांना आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे जर संतुलित आहार दिला तर जनावरांचं आरोग्य चांगलं राहायला नक्कीच मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार.
0: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल आज दुपारी 2 वाजता.

262.47 मीटर्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेव आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोतेहो नमस्कार. आजचा आपला विषय आहे संतुलित आहार म्हणजेच निरोगी जीवनाचा पाया. आपण रोज जेवतो, पण कधी स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की आपण जे खात आहे त्याने माझं पोटच भरतंय की माझ्या शरीराचं पोषणही होतंय? आज आपण याच महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. संतुलित आहार. संतुलित आहार म्हटलं की काही जणांना वाटतं आता सगळं आवडतं खाणं बंद, गोड नाही, तळलेलं नाही, भात नाही, पोळी कमी. पण खरं सांगायचं तर संतुलित आहार म्हणजे अन्नावर बंधन घालणं नाही, तर अन्नामध्ये योग्य संतुलन निर्माण करणं आहे. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतात. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी प्रोटीनही आवश्यक असतात. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवतात. हेल्दी फॅट्स हे देखील आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. आणि पचन संस्थेसाठी फायबरही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकच पदार्थ आपल्याला सर्व पोषक घटक देऊ शकत नाही. म्हणून संतुलित आहाराचा सर्वात सोपा मार्ग कोणता? तर आपलं रोजचं जेवणाचं ताट. आता ते कसं बरं? तर आपल्या ताटात जेवताना तुम्ही भरपूर भाज्या आहेत का इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच डाळ, उसळ, कडधान्ये, दही, पनीर, अंडी किंवा आपल्या आवडीनुसार इतर प्रोटीन सोर्सेस असलेच पाहिजेत. आणि पोळी, भाकरी, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये योग्य प्रमाणात असावीत. म्हणजेच जर आपण आपल्या जेवणाचं ताट जर पाहिलं तर त्यामध्ये धान्य जे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, प्रोटीन्स म्हणजे डाळी, उसळी, कडधान्य, भाज्या, फळं जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स देतात, आणि हेल्दी फॅट्स असं समतोल साधलेलं असावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविधता. आता जर रोज फक्त एकाच प्रकारची भाजी किंवा एकाच प्रकारचं धान्य आपण खात असू तर त्यातही आपण बदल करू शकतो. आज जर ज्वारीची भाकरी केली तर उद्या नाचणीची भाकरी, परवा बाजरीची भाकरी, किंवा आज भेंडीची भाजी केली तर उद्या पालेभाजी केली, मेथीची म्हणा किंवा पालकची, तर तेव्हा तुम्ही गाजर, मटर, इतर भाज्यांचा वापर आहारात करू शकता. फळांमध्येही हंगामी फळं जर आपण वापरली तर त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. कारण आपल्या ताटात जितकी विविधता तितकीच वेगवेगळ्या पोषक घटकांची मिळण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार म्हणजे वजन कमी करण्यासाठीच असतो का? तर अजिबात नाही. संतुलित आहार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत. फक्त प्रत्येक व्यक्तीची गरज मात्र वेगवेगळी असते. वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याची परिस्थिती यानुसार आहाराचे प्रमाण आपण आणि निवड बदलू शकते. हेल्दी इटिंग म्हणजेच परफेक्ट इटिंग होऊ शकत नाही. एखाद्या दिवशी जर आपण एखादा आवडीचा पदार्थ खाल्ला, समजा वडापाव, तर त्या दिवशीचा आहार खराब होतो असं नाही. पण रोजच्या आहारामध्ये

0: सातत्याने योग्य पदार्थाची निवड करण्याची जर सवय लागली तर श्रोते हो, तुमचा समतोल आहार नक्कीच साधला जाईल. रोज जेवताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या ताटात पुरेशा भाज्या किंवा डाळी उसळी आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही संतुलित आहाराच्या दिशेने प्रथम पाऊल टाकत आहात. आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही, आहार म्हणजेच शरीराला योग्य पोषण देणे आहे. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार हीच खरी गुंतवणूक. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स.
1: श्रोते हो, आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हा कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये आपण सृष्टीज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी पर्यावरणपूरक आहार याविषयी बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचा आणि तुमच्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडा परिचय करून द्या.
1: माझं नाव संगीता खरात आणि सृष्टीज्ञान या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष मी सहसंचालिका या नात्याने काम करत आहे. सृष्टीज्ञान ही संस्था पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कोकण विभागामध्ये मुख्यतः विविध घटकांबरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, महाविद्यालयीन युवक आले, या सगळ्यांबरोबर पर्यावरण शिक्षणाचं काम हे करत असते.
0: मॅडम, आजचा आपला हा जो काही विषय आहे पर्यावरणपूरक आहार, ही जी काही संकल्पना आहे ती थोडी आम्हाला सुरुवातीला समजून सांगा.
1: पर्यावरणपूरक आहार याबद्दल बोलण्याआधी आत्ता आपण काय खातो किंवा आत्ता आपली काय आरोग्याची स्थिती आहे याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होईल. एक म्हणजे तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. काही ठिकाणी कुपोषण आहे ते म्हणजे खायला अन्नच नाही म्हणून आहे, तर काही ठिकाणी काय खायचं हे माहिती नाही म्हणून आहे. काही जणांना माहिती असून किंवा उपलब्धता असूनसुद्धा चुकीच्या संकल्पना आहेत आहाराबद्दलच्या, त्यामुळे ते कुपोषण आहे. तर अनेकदा केवळ आवडनिवड, वैयक्तिक आवडनिवड ह्यासारख्यासुद्धा गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. ह्यामुळे आपण काय खातो काय नाही हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हे सगळं लक्षात घेताना आपला आहार कसा असावा, तर आपला आहार हा पर्यावरणपूरक असावा. आम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण जगावर आलेलं मोठं संकट म्हणजे हवामान बदल. म्हणजे आधीच आपली परिस्थिती संपूर्ण भारताची कुपोषणाने अशी आहे, आणि लक्षात घ्या जर अचानक काही मोठे हवामानात बदल झाले तर त्याचा परिणाम अर्थातच थेट आपल्या आरोग्यावर होतो. आणि ह्या जर मोठ्या समस्येला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा आहार तुम्हाला तोच आहार देऊ शकतो जो तुमच्या पर्यावरणातला आहे, तुमच्या स्थानिक जैवविविधतेमधून आलेला आहे. तो आहार जो गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी खाल्ला आहे, तो खाऊन त्यांनी आपलं आरोग्य टिकवलेलं आहे. आता एवढ्या खरं तर विज्ञानाने आपल्याला सुविधा आरोग्याच्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं आयुष्यमान तर वाढतच आहे, पण त्याच्यामध्ये आपलं आरोग्य खरोखर राहतं आहे का? आणि ते जर आरोग्य टिकवायचं असेल तर त्याकरता आम्ही ही पर्यावरणपूरक आहारशैली यांचा आम्ही पुरस्कार करतो.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पर्यावरणपूरक आहार ही जी काही

मॅडमांची संकल्पना आहे ती आज आपण समजून घेतली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी काही आपली जैवविविधता आहे ती सांभाळणारं, तिला जपणारा आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.

0: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केले. रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 6:55 आणि 10 सेकंद झालेत. काही क्षणातच आपण ऐकणार आहात आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: श्रोते हो, आता रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू आजचे दिनविशेष. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. 7:45 भावधारा. श्रोतेहो, आज सकाळी 8:40 आमच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत कबीर यांच्याविषयीचा भाग पहिला. लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली कानेटकर आणि मंजिरी गोखले, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा श्रोतेहो, नक्की ऐका कार्यक्रम संतवाणी आज सकाळी 8:40. त्यानंतर सकाळी 9 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात MA संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्वरदा उमेश लोवलेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते विवेक वानखडे. वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. सकाळी 10 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. श्रोतेहो, दुपारी 12 आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. यामध्ये 12 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुल की या घरात हा कौटुंबिक संवाद, लेखन कोमल कळंबटे यांचं. त्याचप्रमाणे योग अभ्यासक मंदार आपटे यांची मुलाखत. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 अकोला वाशिम जिल्हा वार्तापत्र, 1:45 भावधारा, ऐसी अक्षरे रसिके 1:55, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप आपण ऐकाल. दरम्यान दुपारी 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. तर श्रोतेहो, असे आहेत आमचे आजच्या पहिल्या प्रसारण सभेतले कार्यक्रम. श्रोतेहो, आमच्या आजच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सायंकाळी 5:02 गीतसंध्या हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. तर 6:10 गीतबहार या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट संगीताचा. दरम्यान सायंकाळी 5:30 युवावाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सायंकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. लोकसंगीत 6:35 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. रात्री 7:15 गझल, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. रात्री 10:00 रजनीगंधा हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या

कार्यक्रमात पंडित एके कोगजे यांचं गायन आपण ऐकाल. याशिवाय श्रोतेहो, सर्व दैनंदिन बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करणार आहोत. तर ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची.

0: हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 7 वाजले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम या जाहिरातीनंतर.
1: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
2: कारण आम्हाला ठाऊक आहे
1: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
2: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
1: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
2: वारणा पनीर.
1: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.

0: बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
2: आता प्रसारित करत आहोत गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
8: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. आपण वैद्यकीय विषयातली अजून एक गोष्ट ऐकूया की एक जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचं ठराविक वजन असतं, त्याचबरोबर ती त्यावेळेला वजनाला महत्त्व असतं. बाळाची पूर्ण वाढ झाली आहे की नाही, की पूर्ण त्याचं विकसन झालेलं आहे की नाही, ते सुदृढ आहे की नाही, हे आपल्याला कशावरून समजतं? त्याचं जन्माच्या वेळेला वजन काय ह्याच्यावरून समजतं. आता कुठल्याही व्यक्तीची वाढ किती व्हावी याच्या एक मर्यादा असतात. आपल्यामध्ये जी अनुवंशिकता आहे ते अनुवंशिकतेप्रमाणे एखाद्याचं वजन आणि उंची जास्तीत जास्त किती वाढेल हे आपलं ठरतं. त्याचबरोबर ती काही वेळेला काय असतं की खाण्यापिण्यातल्या सवयी, कुपोषण असेल किंवा काही रोग झालेले असतील किंवा थायरॉईड जर झालेला असेल, त्या कारणाने त्या व्यक्तीच्या किंवा मनुष्याच्या वाढीवरती परिणाम होतात. तेव्हा एखादी व्यक्ती ही हेरिडिटरी किंवा अनुवंशिकतेप्रमाणे खुजी आहे किंवा जाड आहे असं म्हणण्यापूर्वी त्याला इतर काही रोग नाहीत ना हे तपासणं आवश्यक असतं आणि त्याची खात्री करणं आवश्यक असतं. नाही तर चुकीचं निदान होऊ शकतं, बा माझं वजन कमी आहे, माझी उंची कमी आहे, ह्याच्यामध्ये अनेक कारणं असतात. ती कारणं आधी तपासली जातात आणि ती नसतील तर मग या गोष्टी अनुवंशिकतेनं आलेल्या आहेत, पिढीजात आलेल्या आहेत असं निदान केलं जातं. जन्माच्या वेळेला साधारणतः 2.5 ते 3 किलो असं बाळाचं वजन असतं. पहिल्या वाढदिवसाला, म्हणजे उदाहरणच जर घ्यायचं झालं तर आपण असं समजू की 2800 ग्रॅम किंवा 2.8 किलो असं बाळाचं वजन आहे. तर 1 वर्षानी पहिल्या वाढदिवसाला ते तिप्पट, म्हणजे 8.4 किलो, तर दुसऱ्या वाढदिवसाला 11.2 किलो एवढं होतं. त्यानंतर दर वर्षाला, म्हणजे 18 वर्षापर्यंत 2 ते 2.5 किलो वजन वाढतं. आता त्यानंतर तुमचं वजन किती हे जर आपल्याला समजवायचं असेल किंवा पाहायचं असेल तर एक सोपं इक्वेशन आहे, सोपं समीकरण आहे. आपली जी उंची आहे ही सेंटीमीटरमध्ये मोजायची आणि त्याच्यातून 100 वजा करायचे, म्हणजे येणारी संख्या जी असेल ते तुमचं किलोग्रॅममधलं वजन. म्हणजे हे वजन आणि उंची हे एकमेकांमधलं नातं आहे जे आपल्याला कधी समजता येतं. आता त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे ह्याच्यातून आपल्याला ॲक्च्युअल आपलं वजन समजतं, उंचीप्रमाणे वजन हे असं असलं पाहिजे. आता यापेक्षा 10% कमी किंवा 10% जास्त असंही वजन असू शकतं. जन्माची वेळी जर एखाद्या बाळाची उंची असेल 50 सेंटीमीटर तर पहिल्या वाढदिवसाला ती 75 सेंटीमीटर असेल, दुसऱ्या वाढदिवसाला ती 87.5 सेंटीमीटर असेल आणि त्यानंतर दरवर्षी ती 5 ते 6 सेंटीमीटर इतकी वाढते. जास्तीत जास्त उंची ही वयाच्या 25 वर्षापर्यंत वाढू शकते. आपल्या देशामध्ये सर्वसाधारण लोकांची जर चण लक्षात घेतली तर त्यांची सरासरी उंची आपली 5.5 किंवा 5.8 ह्याच्यामध्ये असते आणि स्त्रियांची उंची साधारणपणानं 5 फूट असते. पुरुषांचं सरासरी वजन जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतील तर ते साधारण 60 किलो आणि स्त्रीचं वजन साधारणपणे 50 किलो असतं. तेव्हा कुठल्या वयासाठी किती वजन आणि किती उंची असावी याचे तक्ते उपलब्ध असतात, त्याच्यावरून आपलं उंची आणि वजन काढता येतं. पण मी तुम्हाला सर्वसामान्य पद्धत सांगितली की कशा पद्धतीने आपलं वजन वाढतं, कशा पद्धतीने आपली उंची वाढते. ज्यांचा जन्म हा 8 महिने पूर्ण न होता, म्हणजे 32 आठवडे पूर्ण न होता झालेला आहे अशी बाळं आणि ज्यांचं वजन हे 1450 ग्रॅमपेक्षा, म्हणजे 1.5 किलोपेक्षा साधारणतः कमी आहे अशी जी बाळं जन्माला येतात त्या बाळांची अवयवांची पूर्ण वाढ झालेली नसते.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.

0: गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: रूपा, तुझं गंगावन किती मस्त आहे. केस चक्क ओरिजिनल वाटतंय.
2: बावळटच आहेस, माझे हे लांब सडक केस चक्क ओरिजिनल आहेत.
1: काय
2: हो, आणि याचं सर्व श्रेय कचसनला आहे.
1: कचसन?
2: कचसन केसांवरचं एक अप्रतिम औषध.
3: लांब सडक मुलायम केश संभारासाठी संजीवन चिकित्सा मंदिर रत्नागिरी यांचं कचसन.
4: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
5: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
4: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
5: सादर करते विवेक वानखडे.
6: तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप.
0: श्रोतो, आज सकाळी 8:40 आमच्या संतवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात संत कबीर यांच्याविषयीचा भाग पहिला. लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन निर्मिती सहाय्य सोनाली कानेटकर, मंजिरी गोखले यांचं, सादर करते विवेक वानखडे. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम संतवाणी. श्रोतो, सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक, सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
4: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
5: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप

0: मतदार याद्या प्रसिद्ध, 21% मतदारांची नावं वगळली, भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन, संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन, सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903 वर. आता सविस्तर बातम्या. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे, तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित राहिलेल्या, स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी असलेल्या किंवा गणना पत्र भरायला नकार दिल्यामुळं 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाला आहे असं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदार केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलं आहे. भटक्या आणि विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्वयंरोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. महाराष्ट्राची ओळख जातीपंथावरून न होता स्वप्नांवरून ठरावी अशी भावना त्यांनी व्यक्त केली. विमुक्त जाती दिनानिमित्त पुण्यात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात ते काल बोलत होते. या समाजातील कोणत्याही बालकाचं शिक्षण त्यांच्या भटक्या जीवनपद्धतीमुळं बाधित होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं त्यांनी यावेळी सांगितलं. या कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, आमदार डॉ नीलम गोऱ्हे, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकास कामांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते काल पुण्यात बोलत होते. देश पेट्रोल डिझेलच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून आहे, पण आगामी काळात शेतकरी आणि ईव्ही यावर पर्याय देतील असंही फडणवीस म्हणाले. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती कार्यरत आहेत, तसंच राज्यघटनेचाही गैरवापर केला जात आहे असा आरोप त्यांनी केला. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्यातले भाजपाचे मंत्री आणि पदाधिकारी तसंच सुमारे 3,500 कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेकरांनी संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: पुण्यामध्येच ही क्षमता आहे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं उत्सव साजरा केला पाहिजे हे फक्त पुणेकर करू शकतात. तेव्हा माझं पुणेकरांना आव्हान आहे की या वादात न पडता पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेश उत्सव कसा साजरा होतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशातील सेमीकंडक्टर चिप निर्मिती क्षेत्रातील परिसंस्था बळकट करण्यासाठी 1,27,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सेमिकॉनच्या दुसऱ्या टप्प्याच्या योजनेची अधिसूचना काल जारी केली.

0: यामुळे आगामी काळात जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठेत भारताचा वाटा जवळपास 10% जाईल आणि जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीत भारत अधिक महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. नवी दिल्ली इथं काल प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेविषयी अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
1: फैब्रिकेशन में, पैकेजिंग में, इक्विपमेंट में, मटेरियल्स में, इन सब में ट्रेनिंग दी जा रही है और जिस तरह का इकोसिस्टम बन रहा है बहुत जल्दी 50-60 हजार डायरेक्ट जॉब्स हर साल इसमें क्रिएट होंगे. ऑलरेडी डिजाइन में 50-60 हजार डायरेक्ट जॉब्स क्रिएट हो रहे हैं. अभी मैन्युफैक्चरिंग में भी इतना लेवल का इसमें जॉब्स क्रिएट होंगे.
0: नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4200 पेक्षा जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची नोंद झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त राज्यातील सर्वच प्रमुख शिवमंदिरांमध्ये काल भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर इथं 3 ते 4 लाख शिवभक्त काल जमले होते. हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरण आणि पोलिसांच्या दृष्टीनं ही रंगीत तालीम ठरली. परळी वैजनाथ इथल्या प्रभू वैजनाथ मंदिरात तसंच बीडमधल्या कंकालेश्वर मंदिरातही भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संस्थेनं श्रावण सोमवार निमित्त काल कावड यात्रा काढली. या कावड यात्रेत 41 नद्या आणि 21 गड किल्ल्यावरील पवित्र पाणी आणण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसह पोलीस अधिकारी आणि भाविक या कावड यात्रेत सहभागी झाले होते. हिंसाचाराचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या 50 माओवाद्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात काल सुरक्षितरित्या पाठवण्यात आलं. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीनं पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या उपस्थितीत एका समारंभात त्यांना निरोप देण्यात आला. आत्मसमर्पण केलेल्या सदस्यांच्या पुनर्वसनासाठी आर्थिक सहाय्य, शासकीय आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आलं आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर ग्रामीण रुग्णालयासमोर भरधाव ट्रकनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर प्रशासनानं रस्ते सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती अस्वस्थ असल्यानं त्यांना मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर डॉक्टर्स उपचार करत आहेत. नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यातील दीपला नाईक तांडा इथं काल झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला तर अन्य 6 जण जखमी झाले. हे सर्वजण कैलास टेकडी आणि सहस्रकुंड इथं दर्शन घेऊन परत येत होते. सर्व भाविक तेलंगणा राज्यातील रहिवासी आहेत. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्यातील प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध. 21% मतदारांची नावं वगळली. भटक्या विमुक्त समाजाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं पुणेकरांना आवाहन. सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जाहीर. आणि नेपाळमधल्या पुरातील मृतांचा आकडा 903. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: 2.4747 तसंच 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत. सकाळचे 7:20 आणि 32 सेकंद झाले आहेत.
1: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव?
2: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
1: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
2: हा तुमचा IT-तला जॉब तुम्हाला निवांत IT-त राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
1: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत हां. कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
2: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधा सुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
3: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96040995000.
0: श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 1 सप्टेंबर. आजचा दिवस जगभरात जागतिक पत्रलेखन दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रलेखनाची कला आणि त्याची जुनी परंपरा टिकवून ठेवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 1 सप्टेंबर 1911 रोजी पंडित भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली. 1956 भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्याचप्रमाणे 1979 रोजी पायोनियर 11 अंतराळयान शनीपासून 21,000 किलोमीटर अंतरावरून गेलं. 1 सप्टेंबर 1961 या दिवशी NCERTची स्थापना झाली. आता जाणून घेऊया आजचे जन्मदिवस. आज आहे हिंदी चित्रपटातले गाजलेले खलनायक KN सिंग यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 1908. 1 सप्टेंबर 1915 हा आहे उर्दू कथाकार आणि हिंदी पटकथा लेखक राजिंदर सिंग बेदी यांचा जन्मदिवस. आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.
4: श्रोतेहो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. MA परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
5: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
6: अच्छा.
5: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
4: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्स वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर आपण ऐकताय श्रोत्यांची आवड जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्रासारख्या विविध भौगोलिक आणि हवामानाच्या परिस्थितीत असलेल्या राज्यात उपलब्ध पाण्याचं समन्वयी वाटप हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पाण्याच्या प्रत्येक घटकाला योग्य न्याय आणि वाटा मिळण्यासाठी जलसंपत्ती नियमन आवश्यक ठरतं. मात्र पाण्याचा कोटा आणि पाणी हकदारी म्हणजे नेमकं काय? या दोन्ही संकल्पनांमध्ये काय फरक आहे? पाणी वाटप करताना कोणते निकष विचारात घेतले जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेत पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय असते? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांच्याकडून नमस्कार. मॅडम
1: नमस्कार.
0: दिलखुलासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनेत नेमकं कोण काय काय करतं? म्हणजे जसं जलसंपदा विभाग आपण म्हणू शकतो की पाटबंधारी विभाग आहे आणि इतर महामंडळं आहेत, तर त्यांची नक्की कामाची जबाबदारी काय विभागने केलेली आहे?
2: नियमन प्राधिकरणाचं काम जे असतं ते नियम बनवलं, नंतर मग जसं आमच्याकडे जी विवाद येतात त्यांचं निराकरण करणं, निकष बनवणे, नंतर टॅरिफ ऑर्डर पास करणं, गव्हर्नरचे जे डायरेक्टिव्ह असतात त्याचं मॉनिटरिंग आम्ही करत असतो, अशी मायक्रोपेक्षा माक्रो लेवलची जी जबाबदारी असते आणि इन केस ऑफ स्केअरसिटी आमच्याकडे त्या जबाबदाऱ्या सुद्धा दिल्या जातात की त्याच्यावर सुद्धा निकष देऊन आम्हाला निर्णय द्यायला लागतो. हे प्राधिकरणाची जबाबदारी झाली. आणि जल शासन जे असतं ते धोरणात्मक निर्णय घेत असतात. जलसंपदा विभाग आणि जे IDCs आहे, इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, यांच्याकडे अंमलबजावणी असते. म्हणजे आपण ज्या प्रकारे एन्टायटलमेंट इश्यू करण्याचे क्रायटेरिया इश्यू केलं त्याप्रमाणे त्यांना एन्टायटलमेंट इश्यू करायचे असतात, त्यांना जे टॅरिफ ऑर्डर्सच्या प्रमाणे त्यांना टॅरिफ लागू करायचे असतात आणि लागू केल्यानंतर त्याची वसुली देखील करायची असते, त्यानंतर त्यांच्याकडले जे डिस्प्युट असतात ते आमच्याकडे अपील मध्ये त्यांना द्यायचे असतात, त्यांच्याकडे जे प्रोजेक्ट्स असतात त्यांना अप्रुव्हल आमच्याकडे पाठवायचे असतात. तर अशा प्रकारे त्यांची आणि आमची कार्यपद्धती जी आहे ती संलग्न असली तरी वेगवेगळी आहे.
1: पण याच्यावर सगळं नियंत्रण कसं ठेवलं जातं किंवा अशी काही प्रणाली आहे का की त्यांच्या जबाबदारीची दखल घेतली जाणे किंवा ते बरोबर होते की नाही याची पडताळणी केली जाते का?
2: याच्यामध्ये त्यांच्या कामाची पडताळणी त्यांच्या हायरार्कियल ऑफिसर्स प्रमाणे करत असतात. आणि जसं आपण म्हटलं की एन्टायटलमेंट, टॅरिफ आणि बाकी, तर याचं मॉनिटरिंगचं मुख्य काम जे असतं ते जलसंपदा विभाग सोबतच महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण देखील करत असतं.
1: ओके. आणि या प्राधिकरणाच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं आपलं सामान्य नागरिक, तर लोकसहभागाला किती महत्व आहे आणि तो प्रत्यक्षात कसं राबवलं जातं?
2: आपण त्याच्यासाठी एक एक्झाम्पल घेते मी की आपण पाण्याची दर निश्चितीकरणाची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये आपण लोकसहभाग मोठ्या प्रमाणात घेत असतो. तर याला एक 5 भागात त्याला विभागलं जातं. म्हणजे सर्वात प्रथम जे असतं त्या आपण अप्रोच पेपर हा पब्लिश करतो. अप्रोच पेपर पब्लिश केल्यानंतर लोक त्याच्यावर त्यांचे सूचना किंवा त्यांना जे आक्षेप असतील ते आम्हाला कळू शकतात, कारण हा बेस पेपर असतो.

0: बेस पेपरच्या नंतर तयार होत असतं, त्यांना 30 दिवसाचा कालावधी मिळतो आणि त्या 30 दिवसामध्ये त्यांच्याकडनं जे आक्षेप आलं त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया म्हणजे ड्राफ्ट निकष बनवल्या जातात. या ड्राफ्ट निकषमध्ये पूर्ण डिटेलिंग असते, कारण आपले 3 कॅटेगरी ऑफ युजर्स आहेत. एक आहे ॲग्रिकल्चर, दुसरे आहे इंडस्ट्रीज आणि तिसरे आहे डोमेस्टिक. डोमेस्टिकला आपण अजून आता सध्या विभागले 2022 पासून कमर्शियलमध्ये आणि डोमेस्टिक घरगुती वापरण्याकरता. याचे मग पूर्ण निकेश बनवल्या जातात की एक्झॅक्टली कशा प्रकारचा वापर असेल, त्याच्यामध्ये कुठल्या सोर्समधनं त्याला पाणी मिळालं तर मग त्याला दरच्या म्हणजे आता मूळ दराच्या 50% जर असेल ते तुम्ही म्हणजे ग्रामपंचायत असेल तर त्याला आपण 75% मूळ दराच्या लावत असतो आणि जर महानगरपालिका असेल त्याला 125% लावत असतो. तर हे जे निकष आहे ते या क्रायटेरियामध्ये दिलेले असतात की कुणाला कुठकुठल्या प्रकारे दर लागतील आणि कुठल्या कुठल्या सवलती देखील येतील ते देखील त्यामध्ये लिहिलेलं असतं. सो वॉटर युजर असोसिएशनबद्दल तुम्ही बरेचदा ऐकलं असेल, तर वॉटर युजर असोसिएशन फॉर्म केलं तर त्याला मूळ दराच्या 75% दर लागतील हे क्रायटेरियामध्ये दिलेलं असतं, पण दर दिलेले नसतात क्रायटेरियामध्ये, दर ते नंतर येतात. मग हे पूर्ण जे निकष असतात ते बनवल्यानंतर ते आम्ही पब्लिश करतो अप्रोच पेपरवर. ड्राफ्ट क्रायटेरिया, ड्राफ्ट क्रायटेरिया आम्ही पब्लिश केल्यानंतर त्याच्यावर आपण फोकस ग्रुप, त्याच्यामध्ये आमच्याकडे 90 ते 100 फोकस ग्रुपमध्ये, याच्यामध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत, यामध्ये एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, यामध्ये बऱ्याचशा सायंटिफिक सोसायटीज आहेत जसं नीरी वगैरे पण याच्यामध्ये IIT आहेत. तर या लोकांना आपण ते मुद्दाम वेगळी एक प्रत देतो आणि त्यांच्याकडनं त्यांचे सूचना किंवा हरकती ज्या असतात त्या मागवतो आणि तसंच हे पब्लिकसाठी सुद्धा ओपन असतं, तर पब्लिक सुद्धा त्याच्यावर त्यांचे सूचना आम्हाला देत असतात. त्या ही स्टडी झाल्यानंतर म्हणजे इथे पण आपण लोकांचा सहभाग झाला, नंतर ड्राफ्ट क्रायटेरिया जो असतो त्याच्यावर ड्राफ्ट टॅरिफ बनतं. तर ड्राफ्ट टॅरिफसाठी जो डेटा येत असतो तो 5 IDC कडनं जलसंपदा विभागाला येतो आणि जलसंपदा विभाग तो आम्हाला सबमिट करतो. त्याच्या बेसिसवर आपण ड्राफ्ट टॅरिफ ठरवतो आणि ड्राफ्ट टॅरिफ आणि रिवाइज्ड ड्राफ्ट क्रायटेरिया हा त्याच्याशी संलग्न करतो आणि हे पुन्हा आपण ट्रान्सपरंट वे मध्ये पूर्ण आता न्यूजपेपर मध्ये सुद्धा आपण याची ऍडव्हर्टाइज करतो की हे पब्लिकली पब्लिक डोमेन मध्ये अवेलेबल आहेत, सगळ्या IDCs मध्ये हे अवेलेबल केल्या जातं आणि याच्यामध्ये सल्लामसलत प्रक्रिया आता होते. म्हणजे आतापर्यंत आपण जे मागवलंय ते ईमेलद्वारे, पत्राद्वारे, आम्ही गुगल फॉर्म सुद्धा यावेळेस इश्यू केले होते, गुगल फॉर्मद्वारे सुद्धा आम्हाला बरीच निवेदनं प्राप्त झाली आहेत आणि त्याच्यानंतर हे जे रिवाइज ड्राफ्ट क्रायटेरिया आणि ड्राफ्ट टॅरिफ ऑर्डर याच्यावर आम्हाला निवेदनं प्राप्त झाली. 5ही IDC मध्ये आम्ही पब्लिक कन्सल्टेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला कमीत कमी 700 निवेदनं प्राप्त झाली आणि या सगळ्यांचं स्टडी केल्यानंतर त्याच्यावर सल्लामसलत प्रक्रिया आमची इंटरनली होते आणि कायदेशीर बाबींना लक्षात घेऊन आणि प्रॅक्टिकल बाबींना लक्षात घेऊन नंतर आम्ही फायनल टॅरिफ ऑर्डर इश्यू करतो. तर अशा विविध स्तरावर टॅरिफ ऑर्डर आपण इश्यू करत असताना लोकांचा, जनमानसांचा जे पण काही इनपुट्स आलेले आहेत ते आपण विचार करतो आणि त्याच्यावर निर्णय देतो आणि ते सुद्धा निर्णय ॲडॉप्ट असतात. ॲडॉप्ट की नाही आम्हाला हे ठीक वाटत नाही तर आम्ही नाही घेणार असं नाही, तर त्याच्यामध्ये असतं की लिगली काय प्रोव्हिजन आहे, एक्झॅक्टली कुठे कुठे हे ॲप्लिकेबल आहे. जसं आमच्याकडे एक निवेदन आलं होतं की या पर्टिक्युलर पद्धतीमध्ये जर तुम्ही पाणी वापर केलं तर तुमची पाणी बचत मोठ्या प्रमाणात होते, पण त्याला सबस्टॅन्शिएट करण्याला कुठलाही सायंटिफिक एव्हिडन्स नव्हता. मग त्याचं सायंटिफिक एव्हिडन्स असणंही तेवढंच गरजेचं. म्हणजे मायक्रो इरिगेशनमध्ये कुणीही केलं तरी किती पाणी वापरणार ते आपल्याला माहिती आहे, पण बाकी ठिकाणी कसं त्याला लागू करणार. तर अशा प्रकारे मग ती जी प्रक्रिया आहे तर ती पूर्ण आता सायंटिफिकली अनालाइज करण्यासाठी ती पद्धत आम्ही आता पाठवलेली आहे की ॲक्च्युअलमध्ये किती पाण्याचं बचाव त्या पद्धतीमुळे इरिगेशनमध्ये होतो. तर अशा प्रकारे आपण प्रत्येक व्यक्तीला त्यांचं मत मांडण्याची मुभा देत असतो आणि त्याच्यावर सायंटिफिकली आणि लिगली विचार करून मग निर्णय देतो.
1: नक्कीच. म्हणजे आता ही जी प्रोसिजर तुम्ही जी समजावून सांगितली इतक्या सविस्तरपणे, खरंच म्हणजे आपण असं म्हणतो की बऱ्याचदा असं होतं की दोषारोपण केलं जातं किंवा जे काही होतं, पण इतक्या मायक्रो लेवलवर हे काम चालतं आणि

0: प्रत्येक व्यक्तीचा विचार त्याच्यामध्ये घेतला जातो. म्हणजे लोकसहभागाला खरंच खूप महत्व आहे. ह्या तुमच्या एकदा सविस्तर याच्यातून तुम्ही सांगितलं.
1: श्रोते हो, आजच्या भागात आपण पाणी हकदारी, पाण्याचा कोटा, पाणी वाटप आणि पाणी वापर संस्थांची भूमिका या सगळ्यांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. पाण्याचं न्याय्य वाटप आणि त्याचा कार्यक्षम वापर यामध्ये पाणी वापर संस्थांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे ही आजच्या संवादातून आपल्याला स्पष्ट झालं. मात्र पाण्याच्या वापराशी संबंधित आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे जलप्रशुल्क. जलप्रशुल्क निश्चित करताना कोणते निकष विचारात घेतले जातात, विविध क्षेत्रांसाठी त्याची आवश्यकता आणि भूमिका काय आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण दिलखुलासच्या पुढील भागात जाणून घेणार आहोत. आजच्या संवादासाठी माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर.

0: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांच्याकडून नम्र निवेदन. आपापसातील वाद समझोत्याने मिटविण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटार वाहन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, वीज वितरण कंपनीचे प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 359 नुसार तडजोड करण्यायोग्य गुन्ह्यांचा समावेश असलेली फौजदारी प्रकरणे, चेक बाउन्सची प्रकरणे, प्रलंबित प्रकरणे, ग्राहक तक्रार निवारण आयोगाची जिल्हा स्तरावरील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे, तसेच बँक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे व वीज कंपनीचे दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहेत. तसेच नगरपालिका व ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे देखील ठेवण्यात आली आहेत. लोक अदालतीमध्ये प्रकरण मिटल्यास कोर्ट फी परत मिळते. ज्या नागरिकांना आपले प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायचे असतील त्यांनी संबंधित न्यायालयात किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच तालुका विधी सेवा समिती येथे संपर्क साधावा. तसेच आपली प्रकरणे लोकन्यायालयात ठेवायची असल्यास आपण खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8591903608, संपर्क क्रमांक 8591903608, तसेच mahratdlsa@bhc.gov.in यावर ईमेल करू शकता. लोक न्यायालयामध्ये प्रकरण ठेवण्यासाठी प्रलंबित प्रकरणामध्ये पक्षकार त्यांच्या वकिलांशी देखील संपर्क साधू शकतात. राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त पक्षकारांनी लाभ घ्यावा असे आवाहन माननीय अध्यक्ष व माननीय सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रत्नागिरी यांनी केले आहे.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर आपण ऐकताय रसिकरंजनाचा वसा जपणारी आकाशवाणी रत्नागिरी. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदारात.

0: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
2: नमस्ते.
1: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आत्ता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
2: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आय डी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
1: ओके.
2: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आय डी प्रूफ मँडेटरी आहे. तुम्ही जर आय डी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: okay.
2: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
2: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं, आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित कार्य

0: कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
0: श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत भावधारा.

0: हे गीत गायलं होतं सुरेश वाडकर, आरती अंकलीकर टिकेकर आणि सहकलाकारांनी. प्रवीण दवणे यांच्या या रचनेला संगीत होतं श्रीधर फडके यांचं.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग, निवळी फाटा, रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
3: डॉक्टर, माझ्या दातात काही प्रॉब्लेम नाही ना बघाव.
4: पर्टिक्युलर कोणता दात दुखतोय का?
3: नाही हो, पण सगळ्या दाढांमधून खूप अडकतं, विशेषतः नॉनव्हेज खाताना. आणि ते अडकलेलं काढेपर्यंत काही सुचत नाही. जेवण झालं की कधी एकदा हातात काडी घेतो असं होतंय. काडी नसेल तर जीभ सतत इकडं तिकडं फिरते आणि नंतर हुळहुळतं. दर शुक्रवारी ठरवतो या शनिवारी तुम्हाला दाखवायचं, पण सोमवार कधी उजाडतो कळतच नाही.
4: हा तुमचा आयटीतला जॉब तुम्हाला निवांत आयटीत राहू देत नाही. सततचे मानसिक तणाव आणि विश्रांतीची वानवा, यामुळे इतर शरीराप्रमाणे दातावर देखील परिणाम होतो. आणि आत्ताच मी तुमच्या तोंडात पाहिलं, दाढांची झीज होती आहे, परिणामी हिरड्या कमी होत आहेत.
3: डॉक्टर, मला हे नैसर्गिक दात अगदी शेवटपर्यंत तोंडात हवे आहेत. हां, कसे टिकवायचे? आता माझी नोकरी खूप वर्ष आहे, ताणतणाव वाढणारच, ते काही कमी होणार नाहीत.
4: आपण CBCT आणि स्कॅन करून अलायनर्सद्वारे तुमच्या दातांची झीज आणि हिरड्यांवरचा ताण कमी करू शकतो. आणि हो, जबड्याचा सांधासुद्धा आपण अलायनर्सद्वारे सुस्थितीत ठेवू शकतो.
5: डॉक्टर आशुतोष देशपांडे यांचे माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, खासबाग, कोल्हापूर. फोन 96 04 09 95 00.
6: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
7: कारण आम्हाला ठाऊक आहे
6: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
7: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
6: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
7: वारणा पनीर.
6: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
0: भावधारा कार्यक्रमात आता श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली शांता शेळके यांची गीतरचना आशा भोसले यांच्या स्वरात.

आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 7:15 मॉर्निंग न्यूज हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. त्याचप्रमाणे 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ही सर्व बातमीपत्रं सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात हे बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

लोकप्रिय फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला संबोधित करतील. शांघाय सहकार्य संघटनेच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित या परिषदेत चीन आणि रशियासह या संघटनेचे 10 सदस्य देश सहभागी झाले आहेत. भारत 2017 पासून या शिखर परिषदेचा सदस्य असून आजच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमधील भारताच्या प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकतील. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी काल शांघाय सहकार्य संघटनेतील रशिया, इराण, किर्गिज प्रजासत्ताक आणि आर्मेनियाच्या नेत्यांशी परस्पर हिताच्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा केली. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे. सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केला आहे. जागतिक बँकेतर्फे स्थापन या लवादाचे निर्णय अवैध आहेत. भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. भारतानं करार स्थगित करण्यामागं दिलेली कारणं, करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत असा निर्णय हेग इथल्या लवाद न्यायालयानं दिला आहे. त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली. 1960 पाणी वाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं, मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला. हा लवाद स्थापन करणं हीच या करारातील अटींचं उल्लंघन करणारी कृती होती असा युक्तिवाद भारतानं केला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. अमेरिकेतल्या ॲशवेले इथं आयोजित G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरच्या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे. G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे. G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद यावर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर 7.8% पोहोचला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 6.9% वाढीच्या तुलनेत यंदाची कामगिरी उल्लेखनीय आहे. तेलाच्या किमतीतील अनियमितता, पुरवठा साखळीतल्या अडचणी आणि जागतिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरही देशानं ही वाढ साध्य केल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आहे. भारताच्या GDP मध्ये 7.8% वाढ झाल्याबद्दल अमेरिकेनं भारताची प्रशंसा केली आहे. भारत एक गतिमान, सक्षम आणि लवचिक अर्थव्यवस्था आहे. भारताकडे वेगानं वाढणारी आर्थिक शक्ती म्हणून पाहण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या दृष्टिकोनाला या अहवालामुळे दुजोरा मिळाला आहे असं व्हाईट हाऊसचे वरिष्ठ माध्यमाधिकारी कुश देसाई यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. प्रस्तावित भारत अमेरिका व्यापार कराराच्या वाटाघाटी आता तांत्रिक स्तरावरील चर्चेच्या टप्प्यावर पोहोचल्या असून या कराराबाबत अमेरिका आशावादी आहे, तसंच भारताशी आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे असंही कुश देसाई यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मणिपूर उच्च न्यायालयानं पुढील आदेशापर्यंत मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे एका जनहित याचिकेवर आणि एका स्वतंत्र रीट याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायमूर्ती एम सुंदर आणि न्यायमूर्ती ए गुणेश्वर शर्मा यांच्या मणिपूर उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठानं मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 12 ऑक्टोबरला निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयानं आज नवी दिल्लीत विभागीय शिखर परिषदेचं आयोजन केलं आहे. या 2 दिवसीय परिषदेत पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचयासाठी लोकसहभाग मोहीम, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता तसंच ग्रामीण पेयजल पुरवठा योजनांची देखभाल आणि दुरुस्ती या 4 प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केलं जाईल. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर उद्यापासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यादरम्यान

0: ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांचं भाषणही होणार आहे. मुंबई भेटीत ते हिरे बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. या दौऱ्यामुळे भारत बेल्जियम यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी मिळेल. तसंच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा, तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा आणि संपर्क व्यवस्था यासारख्या क्षेत्रांमधील सहकार्य देखील वाढीस लागेल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची चौथी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कस्टन स्नेडर यांच्यासह अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण आणि हवामान धोरणाबाबत चर्चा होईल. SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या काल प्रसिद्ध झाल्या. राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. तर 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. नेपाळमध्ये आलेल्या महापुरानंतर बचाव आणि शोधकार्य अजूनही सुरू आहे. आतापर्यंत 939 जणांचे मृतदेह सापडले असून 4,200 जास्त जण अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. भारतानं नेपाळला बचाव कार्यात आणि पीडितांची ओळख पटवण्यात मदत करण्यासाठी विशेष पथकं पाठवली आहेत. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. नेपाळमधील पूर आणि बिहारमधील नद्यांच्या वाढत्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान प्राणी आणि मत्स्यसंपत्ती विभागानं लोकांना पुराच्या पाण्यातून पकडलेल्या माशांचं सेवन न करण्याचा सल्ला दिला आहे. पुराच्या वेळी मासे, सांडपाणी, मृत प्राणी आणि इतर दूषित पदार्थांच्या संपर्कात येऊ शकतात, ज्यामुळे जीवाणू, विषाणू आणि इतर रोगजनुकांमुळे दूषित होण्याचा धोका वाढतो आणि अशा माशांचं सेवन आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे पुराचं पाणी स्थिर होईपर्यंत पुराच्या पाण्यातून पकडलेले मासे खाण्यासाठी वापरू नयेत असं विभागानं स्पष्ट केलं आहे. अर्जेंटिनाचा ख्यातनाम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या पराभवानंतर निवृत्तीचा निर्णय घेतल्याचं मेस्सीनं समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आपल्या 20 कारकिर्दीत मेस्सीनं अर्जेंटिनाला 2022 विश्वविजेतेपद तर 2 कोपा अमेरिका स्पर्धेचं विजेतेपद मिळवून दिलं. उत्तर प्रदेशात कौशांबी इथं फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 11 मृत्यू झाला असून 5 गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 2 मालकांचा समावेश आहे. आगीमुळे आसपासच्या किमान 5 घरांचंही नुकसान झालं आहे. या घटनेची चौकशी करण्यात येत असून 6 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या कुटुंबियांना 2,00,000 तर जखमींना 50,000 मदत जाहीर करण्यात आली आहे. हवामान विभागानं आज छत्तीसगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसंच हिमाचल प्रदेश, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिशा, उत्तराखंड आणि ईशान्य भारतातल्या काही भागातही आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 26 शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार. सिंधू जल करार स्थगितच राहील, भारताचा पुनरुच्चार. जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा GDP 7.8% मणिपूरमधील जनगणना प्रक्रिया पुढे ढकलण्याचा सरकारचा निर्णय आणि लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधून निवृत्ती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: .47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 आणि 37 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम संतवाणी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत कबीर यांच्याविषयीचा भाग पहिला. लेखन कुंदा बापट यांचं, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली कानेटकर आणि मंजिरी गोखले यांचं. सादर करते विवेक वानखडे.

0: संत कबीर हे 15व्या शतकातील महान भारतीय कवी, संत आणि समाजसुधारक. त्यांनी आपल्या दोह्यांच्या माध्यमातून समाजाला समतेची शिकवण दिली. सर्व धर्म समभावाचा संदेश देणारे आणि मानवतावादी दृष्टिकोन असणारे कबीर हे भक्ती चळवळीतले त्या काळचे एक अग्रगण्य संत होते. आजच्या संतवाणी कार्यक्रमातून संत कबीर यांचा असीम ओजस्वी भक्तिभाव आणि सर्व धर्म समभाव जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करूया.
1: श्रोते हो, संत कबीर यांचा जन्म 1398 म्हणजेच विक्रम संवत 1455 मध्ये वाराणसी म्हणजेच काशी इथल्या लहरतारा तलावाजवळ झाला असं मानलं जातं. त्यांच्या जन्माबद्दल तारीख, साल याबाबतही ठोस माहिती उपलब्ध नाही. असं म्हणतात की एका हिंदू स्त्रीच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता, परंतु काही कारणाने तिने त्या बाळाचा त्याग केला आणि त्यानंतर नीरू आणि नीमा या नावाच्या गरीब मुस्लिम विणकर दाम्पत्याने त्यांना सांभाळलं, त्यांचं पालनपोषण केलं. गरिबीमुळे त्यांनी कधीही औपचारिक शिक्षण घेतलं नाही, ते पूर्णपणे निरक्षर होते. मसी कागद छुओ नही, कलम गही नही हात, म्हणजे मी कधीही शाई किंवा कागद यांना स्पर्शही केला नाही आणि हातात लेखणी धरली नाही, अशी त्यांची स्वतःचीच उक्ती आहे. एका मुस्लिम कुटुंबात वाढूनही त्यांचा आध्यात्मिक प्रवास वाखाणण्यासारखा आहे.
0: त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा सविस्तर आढावा घेताना खरोखरच मन चक्रावून जातं. संत कबीर यांच्या विचारांचं आधुनिक काळातलं महत्त्व खरोखरच अनन्यसाधारण आहे, कारण एक अनाथ मुलगा जो एका सामान्य विणकर दाम्पत्यानं वाढवला, तो या तोडीचा झाला की महान विचारवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या संत कबीर यांना गौतम बुद्ध आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या इतकंच आपलं गुरु मानलं होतं.
1: श्रोते हो, संत कबीर यांचे विचार आजही विज्ञानवादी आणि पुरोगामी मानले जातात. संत कबीर हे 15व्या शतकातले महान भारतीय विचार प्रवर्तक असे कवी होते. त्यांनी सुज्ञपणे आपल्या दोह्यांच्या माध्यमातून तत्कालीन हिंदू मुस्लिम धर्मांमधील समाज मनाला विचार करायला प्रवृत्त केलं, चिंतन करायला भाग पाडलं. जातीभेदाच्या स्तोमावर त्यांनी खरपूस टीका केली आणि त्यातला विरोधाभास त्यांनी ऐरणीवर आणला.
0: रूढी परंपरांनी ग्रासलेल्या जातीधर्मांच्या कर्मठ वेड्यात अडकलेल्या समाजात असून आणि स्वतः शाळेत शिकलेले नसूनही संत कबीर हे निश्चितपणे द्रष्टे होते, काळाच्या पुढे पाहणारे विचारवंत होते. वेळेचं महत्त्व आणि जीवनाची नश्वरता ते जाणत होते. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पलमे प्रलय होएगी बहुरी करेगा कब, हे त्यांचं वचन तर सर्वश्रुत आणि कालातीत आहे.

0: याचा अर्थ असा की उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा, कारण पुढच्याच क्षणी काय होईल हे सांगता येत नाही. वेळ निघून गेली की तुम्ही काम कधी करणार? क्षणात प्रलयही होऊ शकतो, नियतीचा काय भरोसा? श्रोते हो, संत कबीर यांच्या जीवनाची आणि कार्याची खडतर वाटचाल अत्यंत प्रेरणादायी आहे.
1: श्रोते हो, संत कबीर यांच्याबद्दल एक आख्यायिका अशी सांगितली जाते की कबीरांनी स्वामी रामानंद यांना आपलं गुरु मानलं होतं. सुरुवातीला कबीरांना दीक्षा मिळण्यात अडचणी येत होत्या, म्हणून ते सातत्यानं रामानंद स्वामी ज्या घाटावर आंघोळीसाठी जायचे तिथं पायऱ्यांवर जाऊन झोपायचे. एक दिवस स्वामींचा पाय अचानक कबीरांच्या अंगाला लागला आणि रामानंदांच्या मुखातून आपोआप राम राम असे शब्द बाहेर पडले. त्यानंतर स्वामी रामानंदांनी कबीरांना शिष्य म्हणून स्वीकारलं.
0: गुरुचं महत्व आणि कृतज्ञता सांगताना संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपने जो गोविंद दियो बताय. अर्थात समोर गुरु आणि ईश्वर दोघेही एकाच वेळी जर उभे ठाकले तर कोणाचे चरणस्पर्श प्रथम करावेत? अशा वेळी कबीर म्हणतात की गुरूंचंच महत्त्व जास्त आहे, कारण गुरूंनीच ईश्वराची भेट घडवून आणण्याचा मार्ग आपल्याला दाखवला आहे.

यानंतर कबीर रामाचे निस्सीम भक्त बनले, जो केवळ एका धर्माचा नव्हता तर विश्वाचा आत्मा होता. त्यांनी निर्गुण भक्तीचा, आकार नसलेल्या ईश्वराचा पुरस्कार त्या काळात केला. त्यांनी राम आणि रहीम हे एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपं असल्याचं सांगत हिंदू आणि मुस्लिम यांच्यात ऐक्याची भावना निर्माण केली. सामान्य जनतेचे

0: ते वज्रलेखाप्रमाणे असलेले बुरसटलेले विचार ग्रह आपल्या सरळ साध्या शैलीनं बदलायला प्रवृत्त करणं खरोखर हिमालया एवढं महान कार्य होतं ते.
1: ईश्वरावर प्रेम, त्याची भक्ती वा पुण्यसंचय करावा असा ढोबळ सल्ला किंवा उपदेश न करता त्यांनी सामान्य माणसाला कळतील, समजतील असे व्यवहारातले छोटे छोटे दाखले आपल्या दोह्यांमध्ये मांडले, समाजाला लिलया सदाचाराकडे वळवलं. कर्मकांडाच्या स्तोमाचा पोकळपणा, उथळपणा उघड करण्याचा प्रयत्न त्यांनी कसोशीने केला.

0: संत कबीरांच्या साहित्याची भाषा अवधी, ब्रज, राजस्थानी आणि खडी बोली यांचं मिश्रण होती, ज्याला सधुक्कडी किंवा पंचमेल खिचडी असं म्हटलं जातं.
1: श्रोते हो, संत कबीर यांनी मुख्यतः दोहे, साखी आणि पदं रचून साहित्यात अनमोल अशी भर घातली. त्यांच्या शिकवणीचं आणि दोह्यांचं संकलन बीजक या ग्रंथात करण्यात आलं आहे. याशिवाय शीख धर्माच्या गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथातही संत कबीरांचे अनेक दोहे समाविष्ट आहेत.
0: श्रोते हो, संत कबीर यांचे विचार युगप्रवर्तक होते, त्यामुळे समाज सुधारणांना योग्य अशी दिशा मिळत गेली. कबीरांनी कर्मकांड, मूर्तीपूजा आणि बाह्य डौल यावर कठोर टीका केली. त्यांनी प्रेम, सत्य, दया आणि मानवकेंद्रित भक्तीवरती जास्त भर दिला. त्यांच्या विचारांमुळे कबीर पंथ या संप्रदायाची स्थापना झाली, ज्याचे अनुयायी आजही त्यांच्या शिकवणीचं पालन करतात.
1: फक्त दुःखातच देवाचा धावा करू नका, तर सुखातही देवाचं स्मरण करा. त्याचा कधीही विसर पडू देऊ नका. दुःखमे सुमिरन सब करे, सुखमे करे न कोय. जो सुखमे सुमिरन करे, दुःख काहे को होय. अर्थात संकटात किंवा दुःखात असताना सगळेच ईश्वराला आठवतात, पण सुखाच्या दिवसांत कोणीही आठवण काढत नाही. जर माणसानं सुखातही ईश्वराचं स्मरण केलं तर त्याच्यावर दुःख कधीच येणार नाही.

0: श्रोते हो, संत कबीर यांनी धर्माच्या नावावर चाललेल्या ढोंगीपणावर कडाडून टीका केली आणि प्रेम, दया आणि बंधुभाव यांचा उपदेश केला. अंतर्बाह्य सदाचार आणि प्रांजळपणावर त्यांनी भर दिला. त्यांचे दोहे आजही मानवी जीवनाला योग्य दिशा देतात आणि जीवनमूल्य शिकवतात. कबीरांचे दोहे आणि त्यांचं तपशीलवार चरित्र वाचून त्यांच्या विचारांची व्याप्ती आपल्या लक्षात येते.
1: संत कबीर हे मानवजातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही प्रकारचा धर्मभेद, पंथभेद, जातीभेद या पलीकडे कबीर मनानं एका उंचीवर पोहोचले होते.
0: भारतातला यच्चयावत समाज एकमताने चालावा, एकतेने वागावा म्हणून ज्या महापुरुषांनी आटोकाट प्रयास केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे आमरण झटले, त्यापैकीच कबीर हे एक होते. त्यामुळेच ते हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक समजले जात असत. श्रोते हो, संत कबीर यांचं कार्य, त्यांची भजनं आणि त्यांचे दोहे याविषयी आपण अधिक जाणून घेऊया संतवाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. रामकृष्ण हरी.
2: निवृत्ती द्या देव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव तुकाराम.
3: निवृत्ती द्या देव सोपान मुक्तबाई, एकनाथ नामदेव
1: तुकाराम. आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम संतवाणी.
0: लेखिका कुंदा बापट. निवेदन आणि निर्मिती सहाय्य मंजिरी गोखले आणि सोनाली कानिटकर.
1: सादर करते विवेक वानखडे.

संतवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रेडिओ सखी वंदना मुसळसोबत आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, मध्यम लहरी 1143 किलो हर्ट्सवर. श्रोते हो, आता लखलख चंदेरीमध्ये प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: हे गीत गायलं होतं मनोहर शेट्टी, ईशान, श्वेता पंडित आणि पृथा मुजुमदार यांनी मोहबते या चित्रपटासाठी. आनंद बक्षी यांच्या या गीतरचनेला संगीत होतं जतीन ललित यांचं.
1: श्रोते हो, मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐका. एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम आलेल्या स्वरदा लोलेकर यांच्याशी पल्लवी गोडसे यांनी साधलेला संवाद.
2: माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
1: अच्छा.
2: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
1: तेव्हा नक्की ऐका मंगळवारी 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz वर, तसंच 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं देव कोहली यांचं गीत. कोई मिल गया या चित्रपटासाठी संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोतेहो, लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

क्रिश या चित्रपटातली राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेली इब्राहिम अश्क यांची गीतरचना. गायक कलाकार सोनू निगम आणि श्रेया घोषाल.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात दोन क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
0: रंगांचं बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण 16 आणि खरं आहे.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

हे गीत गायलं होतं रूप कुमार राठोड आणि सहकलाकारांनी रब ने बना दी जोडी या चित्रपटासाठी. जयदीप सहानी यांच्या या गीताला संगीत होतं सलीम सुलेमान यांचं. श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच लखलख चंदेरीमध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:30 आणि 15 सेकंद झाले आहेत. काही क्षणातच प्रसारित करणार आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य, पण या जाहिरातींनंतर.
1: निर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा, मैं सुपरमैन.
2: सचिन,
1: मम्मी,
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रोते हो, आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत MA संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्ण पदकासह प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्वरदा उमेश लोवलेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली ही मुलाखत। सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आम्ही नेहमीच तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची ओळख करून देत असतो. श्रोते हो, आपण अभ्यास लहानपणापासूनच करत असतो. कधी कंटाळा येतो, कधी आवडत्या विषयाचा असेल तर मात्र मजा येते, उत्सुकता वाढते, नाहीतर वाटतं नकोच तो अभ्यास. आणि कोणता विषय आवडीचा होईल हे कधी कधी आपल्यालाही माहीत नसतं, नाही का? हळूहळू गोडी वाढायला लागते आणि मनापासून तो अभ्यास आपण करायला लागतो आणि त्याच विषयात भविष्यात पारंगत होण्याचाही प्रयत्न करतो. श्रोते हो, आज अशाच एका विद्यार्थिनीला आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय. तिने एम ए परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्णपदक प्राप्त केलंय. तिचं नाव आहे स्वरदा उमेश लोलेकर. स्वरदा नमस्कार.
1: नमो नमहा.
0: आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं मनापासून स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आत्ताच मी असं म्हटलं की लहानपणी आपण अभ्यासाला सुरुवात करतो, आपल्यालाही माहीत नसतं की आपल्याला कुठला विषय आवडीचा असेल नसेल. सुरुवातीपासून एकेका विषयाची ओळख होत जाते आणि मग आपण अभ्यास करायला लागतो. कधी कुठला विषय आवडीचा होईल हे आपल्याला नाही सांगता येत. मला तुझ्या बालपणाविषयी आणि तुझ्या सगळ्या शिक्षणाविषयी ऐकायला आवडेल.
1: बालपण, मी आणि माझा धाकटा भाऊ रुद्रांश असे आम्ही एकत्रच सगळीकडे जायचो. तर ड्रॉइंगचा क्लास असेल, तायकोंदो असेल, किंवा आईसोबत श्री सुक्त म्हणायला जायचं असेल, अथर्व शीर्ष असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्ही एकत्र जायचो. या निमित्ताने आमचं सोशलायझेशन जे म्हणतात ते झालं एका अर्थी. पण याच वेळेला आमचं व्यक्तिमत्व विकास हाही झाला, कारण रुद्रांशला म्हणजे माझ्या धाकट्या भावाला गणिताची खूप आवड होती. तो माझ्यापेक्षा वयाने लहान असूनही माझ्या इयत्तेत जी गणितं होती ती सोडवायचा. आणि या उलट माझं असं होतं की मला भाषा खूप आवडायच्या. म्हणजे कवितेचं रसग्रहण असेल किंवा निबंध लेखन असेल, किंवा आपल्याला शाळेत असतं ना की वृक्षाचं मनोगत सांगा किंवा फुलाचं मनोगत सांगा, तर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडायच्या. आणि शाळेकडून मी आंतरशालेय स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे.
0: अच्छा.
1: इतकं मला भाषेविषयी खूप प्रेम होतं आणि त्यातच संस्कृत भाषा माझ्या अध्ययनात आली. मी इयत्ता 8वीत असताना तो विषय निवडला आणि ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं.
0: अच्छा. जसं आपण सुरुवातीला म्हटलं तसं की सगळ्या विषयांची ओळख हळूहळू लहानपणापासून आपल्याला होतेच. तुला तर तू म्हणालीस तसं की आई बरोबर श्री सुक्त म्हणणं खरं तर खूप कठीण स्तोत्र आहे. ते त्याच्यामध्ये खूप संधी आहेत ज्या संस्कृत भाषेमध्ये असतात आणि त्या तोडून म्हणणं, त्याला घेऊन म्हणणं हे काही सोपं काम नाहीये. आणि ते संस्कार तुझ्यावर लहानपणापासूनच झाले. आता तू असं म्हणालीस की 8वीनंतर संस्कृत विषय घेऊन त्याचा अभ्यास. आपल्या शाळेच्या अभ्यासक्रमांमध्ये असतंच की 100 संस्कृत, 50 संस्कृत, 50 हिंदी वगैरे. तर तू 100 संस्कृत घेऊन पुढे गेलीस आणि तुला संस्कृतची आवड निर्माण झाली. हा विषय आवडीचा इथपासून झाला हे कळलं, पण का आवडीचा होता त्याबद्दल जरा सांग.
1: हो, संस्कृत ही सगळ्या भारतीय भाषांची जननी आहे असं आपण ऐकलेलं असतं, पण ते कधी आपल्याला अनुभवायला मिळालेलं नसतं. आणि त्यात विषय असा होता की हिंदीमध्ये माझं 3री-4थीला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये माझा नंबर आला होता. तर हिंदी ही गोष्ट आपल्याला माहितीये, आपण सिरियल बघतो, पिक्चर बघतो,
0: बरोबर,
1: मराठी आपण बोलत असतो. इंग्रजी शाळेत मी शिकले, GGPS शाळेत मी शिकले, तर ती इंग्लिश मीडियम स्कूल फॉलोइंग इंडियन कल्चर अशी आमची गर्वोक्तीच आहे खरं. तर या सगळ्या वातावरणात संस्कृत ही गोष्ट एक विषय म्हणून माहीत होती.
0: बरोबर.
1: पण त्याविषयी उत्सुकता निर्माण झाली, संस्कृत विषयी मला प्रेरणा मिळाली ती स्वर्गीय सुषमा स्वराज यांच्या भाषणातून. त्यांनी साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीला भाषण दिलं होतं जे 5-7 वर्ष तरी जुनं असेलच. त्या भाषणात त्यांनी संस्कृतची महती आणि ती भाषा किती चपखल आहे, म्हणजे जसं बोललं जातं तसंच लिहिलं जातं, त्याच्यात बदल करायला काही संधी नाहीये तुम्हाला, आणि ती भाषा वैज्ञानिक किती आहे की कॉम्प्युटरलाही त्याचा किती उपयोग होऊ शकतो याविषयी खूप माहिती दिली होती. आणि ते ऐकून मी खूप प्रेरित झाले की नाही, ही भाषा मला आलीच पाहिजे. आणि ज्या वेळेस असं सांगितलं जातं की ही गोष्ट कठीण आहे, की बाबा हे नाही जमणार आहे, त्यावेळेस मला असं खूप उत्सुकता होती की नाही हे आता करून बघितलंच पाहिजे.
0: आणि इथून तुझा संस्कृत हा विषय तुझा अगदी फेवरेट आवडीचा बनला, नाही का?
1: संस्कृत मध्ये करिअर करायचे

0: ही सुरुवात इथून झाली.
1: वा वा वा, खरं तर खूप छान आहे की या पद्धतीचं भाषण तू ऐकलंस. नुसतं ऐकून सोडून देणारे अनेक असतात, पण ते बरोबर वेचक दृष्टीने ते आत्मसात केलंस की इथे आपल्याला अभ्यास करायला आवडेल. आणि विषय तर तुझ्या ओळखीचा होताच, तुला संस्कृतची आवड होती, मग हे भाषण त्याला आणखीन काय म्हणायचं मोटिव ठरलं आणि तू इथपर्यंत आलीस. मला सांग की संस्कृतचा अभ्यास नेमका कसा करावा आणि ते करताना तू नेमकं त्यातून काय घेतलंस?
0: संस्कृतचा अभ्यास करताना आपण सगळ्यांनी जे आठवीत केलेलं असतं की शब्द पाठ करावे लागतात.
1: बरोबर.
0: अनेक जण तिथेच ती पहिली पायरी असते ती चढत नाहीत, किती पाठ करावं लागतं. पण याला आपल्याला पर्याय नाहीये, कारण ही भाषा आपण नित्य व्यवहारात बोलत नाही. त्यामुळे पाठांतर करणं, कारण हा शब्द कसा चालतो बाबा, मला जर उद्या वापरायची वेळ आली तर या शब्दाचं कोणतं रूप वापरू हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून ते पाठ केल्याशिवाय पर्याय नाही, तर पाठांतर करावंच लागतं आणि त्यानंतर ती भाषा आहे. त्यामुळे तुम्ही चार ठिकाणी ऐकलं पाहिजे संस्कृत. तर आता संस्कृत कुठे ऐकायला मिळेल? तर दूरदर्शनचे कार्यक्रम असतात, किंवा सगळ्यात उत्तम म्हणजे संस्कृत शिकवणारे व्हिडिओज आहेत.
1: बर.
0: तर मी तेही ऐकत होते, कारण ते संस्कृतमधून संस्कृत शिकवतात. त्यामुळं ते समजायला सोपंही जातं आणि ज्या भाषेत आपल्याला शिकायचंय ती भाषा आधी ऐकता येते. त्यामुळे ऐकणं, पाठांतर करणं आणि वाचन करणं
1: आणि नंतर बोलणं.
0: हो,
1: मला असं वाटतं की हेच निसर्ग पण आपला सांगत असतो की लहानपणी पण आपण आधी ऐकतो.
0: हो.
1: शब्द त्याच्यानंतर मग उच्चार करायचा प्रयत्न करतो काही ना काहीतरी आणि मग बोलायला सुरुवात करतो. तर मला वाटतं की संस्कृत या भाषेचाही अभ्यास तू या पद्धतीनेच केलायस. एम एच्या परीक्षेत संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्ण पदकही मिळवलंस, त्याबद्दल तुझं आधी अभिनंदन करते.
0: धन्यवाद.
1: आणि आता मला सांग की हा अभ्यास एम ए पर्यंतचा कसा केलास तू? कारण एम एचा अभ्यास करणं, जसं शाळेचा अभ्यास करणं ही सुरुवात असते आणि एम ए ही एक एक पायरी चढत पुढे गेलेला प्रवास असतो. या प्रवासाविषयी सांग.
0: एम ए ला मी संस्कृत निवडलं, त्याच्यामध्ये वेदांत हे माझं स्पेशलायझेशन होतं.
1: अच्छा.
0: तर जे आपल्याला आवडतं ना ते आपण आपल्या परीनं काहीही करून करतो. म्हणजे बरेच जण जेव्हा असं सांगत होते की संस्कृत अवघड आहे वगैरे, संस्कृत ही आवडीची भाषा होती पण त्याचा अभ्यास कसा करायचा, तर हाच प्रश्न मी मांडेबाई म्हणून आहेत, खूप प्रसिद्ध आहेत, पुणे विद्यापीठात कार्यरत होत्या, मूळच्या रत्नागिरीच्याच आहेत, त्यांना हा प्रश्न विचारला. आणि बाई एकदम छान बोलून गेल्या की तुमची आवड आहे ना, मग तुम्ही केलं पाहिजे, नाहीतर ती आवड कसली. त्यामुळे आपली आवड आहे, आपणच संधी शोधली पाहिजे, आपणच त्याच्याविषयी वाचन केलं पाहिजे, ग्रंथालयात जाऊन बसलं पाहिजे, चार लोकांशी बोललं पाहिजे. ही प्रेरणा मला त्यांच्याकडून मिळाली आणि त्यानुसार मी अभ्यास केला. मी सगळे लेक्चर्स अटेंड केले आणि ग्रंथालयात वाचन केलं, हे खूप उपयोगी पडलं मला. त्यानिमित्तानं संस्कृत क्षेत्रात लोकांनी किती काम केलंय त्याचा एक अंदाज आला मला.
1: नेमकं कोणकोणत्या ग्रंथांचं वाचन केलंस तू?
0: मी कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल पूर्ण वाचलेलं आहे, मेघदूत पूर्ण वाचलेलं आहे, त्यानंतर यास्काचार्य यांचं निरुक्त वाचलेलं आहे आणि त्याच्यावरती डॉक्टर सरोजा भाटे यांनी जी प्रस्तावना दिली आहे ती खूप उत्तम आहे. कारण आपल्याला निरुक्त म्हणजे काय हे शास्त्र नेमकं माहीत नसतं, पण एखादा शब्द संस्कृत भाषेत कसा निर्माण झाला हे सांगणारं शास्त्र म्हणजे निरुक्त आहे. तर त्यामध्ये लिंग्विस्टिक्स या पॉइंट ऑफ व्ह्यूनी सुद्धा विचार केलेला आहे, जे आज आपण नव्याने शिकतोय. तर हे सगळं वाचताना खूप मजा आली आणि खूप नवीन गोष्टी समजून आल्या. त्याचबरोबर डॉक्टर पावाकाणे यांचं हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र, ते पूर्ण वाचणं तर शक्यच नव्हतं कारण ते खूप मोठं आहे, 7-8 खंड आहेत त्याचे. पण जेवढं मला आकलन करता आलं, जेवढं मला समजलं तेवढं तरी वाचलं. त्यानंतर वासुदेव विष्णू मिराशी यांनी संस्कृत क्षेत्रात खूप काम केलेलं आहे. संस्कृत क्षेत्रात जे कवी होते त्यांची कालस्थापना, की कोणत्या काळात हा कवी होऊन गेला, त्याची राजनैतिक ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती, त्यानं ते काव्य लिहिलं तर का त्याला लिहावंसं वाटलं, या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं संशोधन करून हे मांडलेलं आहे. आणि ह्याची दखल परदेशी विद्वानांनी सुद्धा घेतलेली आहे.
1: बरं बरं,
0: ते थोडंफार वाचता आलं ह्याचा खूप आनंद आहे.
1: आणि मला असं वाटतं की एवढी पुस्तकं वाचल्यानंतर काय म्हणायचं, त्याची आवड होतीच आणि त्याच्यामध्ये अजून भर पडली की नेमकं हा विषय कसा आहे, ह्याची व्याप्ती काय आहे, हे मला वाटतं लक्षात आलं असेल, नाही का?
0: हो.
1: आणि मग एम एचा

0: तुझा अभ्यास, म्हणजे आता हे तू म्हणालीस हे अभ्यासाव्यतिरिक्त तू वाचलंस, पण नेमका अभ्यास कसा केलास, काय केलंस नेमकं?
1: अभ्यासासाठी प्रामाणिकपणे एकतर लेक्चर अटेंड करणं, कारण कॉलेजच्या वयात असं होतं की लेक्चर आम्ही बंक केले हे सांगण्यात खूप आनंद असतो. तर तसं न होता लेक्चर्स मी सगळी अटेंड केली आणि त्या लेक्चर्समधून जे शिकवलं गेलं त्याच्या रनिंग नोट्स काढल्या आणि तेच परत परत वाचलं, तेच ग्रंथालयात जाऊन इतर व्यक्तींनी कसं मांडलंय. कारण आशय बहुतांश वेळा भाषेचा एकच असतो, म्हणजे अग्नी सुक्तं जसं ऋषींना स्फुरलं आहे तसंच ते आपल्यापर्यंत येतं, पण त्याचं इंटरप्रिटेशन प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं करू शकतो की बाबा ऋषींना असं सुचलं कारण हे असू शकतं. तर हे जे इंटरप्रिटेशन एकच आशय वेगवेगळ्या पद्धतीने कसा मांडला आहे ते समजून घेणं हे भाषेचा विद्यार्थी म्हणून खूप महत्वाचं वाटतं.
0: खूपच छान. हे सगळं करत असताना जसं तू म्हणालीस की लेक्चर्स अटेंड केली आणि एकच आशय वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं कसा मांडू शकतो याचा अभ्यास केलास, शिक्षकांच्या मार्गदर्शनाविषयी काय सांगशील?
1: नक्कीच, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. शिक्षक आमचे सगळेच इतके छान होते. आम्ही डॉक्टर मुग्धा गाडगीळ मॅडम ज्या आहेत पुणे विद्यापीठात, वेद हा विषय शिकवतात, त्यांचा पहिला तास असायचा आणि त्यांच्याकडूनच वेद शिकावा असं आम्हाला आता नक्की वाटायला लागलेलं आहे. कारण त्यांनी इतकं जिवंत करून ती गोष्ट शिकवली की इंद्र असेल वरुण असेल या देवता न वाटता ते कुणीतरी आपल्यातले आहेत, आपल्या समोर आहेत असं प्रत्यक्ष वाटावं, इतकं सुंदर त्यांनी वेद शिकवला. आणि दुसरा महत्वाचा उल्लेख असा करायचा की डॉक्टर दिनेश रसाळ सरांनी आम्हाला वेदांत हा विषय शिकवला आणि त्यामध्ये त्यांची वाणी ही अक्षरशः नावाप्रमाणे रसाळ होती. सरांचं साधारणत मोक्ष हा विषय आपण म्हणजे सर्व दर्शनांचं सार म्हणून त्याकडे बघतो, तर मोक्ष म्हटलं की आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी जीवनातून कंटाळा आलाय म्हणून बाहेर पडायचं आहे, किंवा या कंटाळवाण्या किंवा नकारात्मक भूमिकेतून बाहेर काढून समाधानाने मोक्ष कसा मिळवता येईल ह्याची एक जाणीव झाली. मी असं म्हणत नाही की आम्ही वेदांत खूप शिकलो आणि आम्हाला ते खूप कळलं, पण कंटाळवाणा न वाटता समाधानाने तृप्तीने आम्ही तो विषय जाणून घेतला आणि ते सगळं शक्य झालं रसाळ सरांमुळे.
0: आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा असं आपण म्हणतो की मोक्ष, जसं तू आत्ता म्हणालीस की मोरल ऑफ द स्टोरी की शेवटचा स्टॉप म्हणजे मोक्ष असं, तर तसं न करता तिथपर्यंत जाण्याचा मार्ग सुखाने आपण घेतला पाहिजे, मग आपल्याला मोक्ष कधी मिळेल असा प्रश्नच पडणार नाही.
1: हो,
0: तो आपल्याला जिवंतपणी सुद्धा अनुभवता,
1: जीवनमुक्त ही संकल्पनाच आहे वेदांतामध्ये.
0: वा स्वरदा, तू मगाशी असं म्हणालीस की एम ए करताना वेदांत हा विषय तू निवडलास, जरा त्याविषयी सांग ना, कारण नेमकं काय आहे वेदांत हे पण आमच्या श्रोत्यांना कळेल.
1: आपण सगळ्यांनी वेद हे ऐकलेले असतात, कारण की बरेचदा ते आरतीमध्ये वगैरे पण कुठेतरी शब्द आलेला असतो, ऐकिवात असतं, पण वेद म्हणजे काय हे माहीत नसतं. आणि वेदाचा अंतिम भाग हा वेदांत आहे हे पण आपल्याला कदाचितच माहीत असतं. तर वेदाचे संहिता, ब्राह्मण, आरण्यक हे भाग आहेत आणि शेवटी उपनिषद येतात. उपनिषदांमध्ये तत्वज्ञान किंवा दार्शनिक दृष्टिकोन दिसून येतो आणि हा दार्शनिक दृष्टिकोन स्पष्ट करण्यासाठी विविध आचार्यांनी या उपनिषदांना काय नेमकं म्हणायचंय हे त्यांच्या शैलीतून आपल्याला सांगितलं. आणि त्यापैकी एक होते शंकराचार्य, त्यांचं अद्वैत हे म्हणजे पर्वणीच आहे ऐकायला. जीव ब्रह्म ऐक्य हे त्यांनी आपल्याला सांगितलं, अद्वैत म्हणजे या जीव आणि ब्रह्म या दोघांमध्येही द्वैत नाहीये हे त्यांनी आपल्याला अगदी सोप्या सोप्या उदाहरणातून समजावून दिलं. आणि कदाचित म्हणूनच शंकराचार्यांचे विचार हे लोकांना जास्त भावले आणि ते प्रसिद्ध आहेत.
0: मला असं वाटतं स्वरदा, कॉलेजचा अभ्यास, कॉलेजचे शिक्षक, त्यांनी केलेलं मार्गदर्शन आणि तुझं त्या विषयांवरचं इतर वाचन या सगळ्यामुळे तुला हे यश मिळालेलं आहे, पुणे विद्यापीठात प्रथम आलीस, कसं वाटतंय?
1: नक्कीच, मला आनंद आहे की पुणे विद्यापीठात आपण प्रथम आलेलो आहोत. आनंद याही गोष्टीचा आहे की ज्या विभूतींनी खूप कार्य केलंय त्यातलं आपल्याला अगदी सिलेबस पुरतं थोडं थोडं वाचता आलं, पण एक हुरहुर पण आहे की या लोकांनी खूप काम केलंय आणि आपल्याला फक्त अजून थोडं थोडं वाचता आलंय. त्यामुळे अशी संमिश्र भावना आहे की आनंद पण आहे पण अजून खूप काही करायचंय जे आपल्याकडून राहून गेलंय, अजून आपल्याला संधी मिळाली पाहिजे, अजून वेळ मिळाला पाहिजे, अजून श्रम घेतले पाहिजेत ही एक जाणीव आहे. त्यामुळे आनंद आणि थोडीशी हुरहुर असं दोन्ही
0: संमिश्र भावना आहे या सगळ्यामध्ये. हा जो सगळा प्रवास आहे तुझा

0: एकंदरच एमएचा नुसती विद्यापीठात प्रथम नाही आलीस तर त्याबरोबर सुवर्ण पदकही मिळालंय. असं मला असं वाटतं की हा एक दुग्ध शर्करा योग आहे की दोन्ही एकदम मिळणं. कसं वाटतंय?
1: खूप छान वाटतंय. विद्यापीठातल्या आठवणी या जास्त सुवर्ण क्षण आहेत असं म्हटलं पाहिजे. सुवर्ण पदक तर नंतर मिळेलच म्हणजे, पण या आठवणींमध्ये रमायला खूप आवडेल. आणि विद्यापीठातलं वातावरणच अभ्यास करायला पोषक होतं. माझ्या आई वडिलांनी मला तिथं शिकायला पाठवलं याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि
0: मी या प्रश्नावर येणारच होते की हे सगळं जेव्हा तू करत होतीस की लहानपणापासून म्हणालीस तसं की विषय एक आणि मग तिथून इथपर्यंतचा प्रवास, ह्या सगळ्यामध्ये तुझ्या आई वडिलांचा सहभाग किती होता? त्यांनी कसं तुला सपोर्ट केला?
1: आई बाबा हे आधारस्तंभ आहेत खर तर. म्हणजे ही गमतीशीर गोष्ट वाटते लोकांना की बाबा माझे सीए आहेत, आई वकील आहे, माझा भाऊ पण आता सीए करतोय, तर तू कशी एकदम वेगळं असं काहीतरी निवडलंस. आणि खरंच आहे, म्हणजे आमच्याकडे कॉमर्स बॅकग्राऊंड वाले किंवा सायन्स बॅकग्राऊंड वाले खूप आहेत, आर्ट्स वाली मी एकटीच आहे. त्यामुळे त्यांनी जर प्रोत्साहन दिलं नसतं तर हे शक्यच झालं नसतं.
0: बरोबर.
1: मी फक्त संस्कृत एके संस्कृत नाही केलं, माझ्या अनेक ऍक्टिव्हिटीज मध्ये आई बाबा असायचे. म्हणजे त्यांच्याशिवाय मी इमॅजिनच करू शकत नाही. माझ्या स्पर्धांना आई यायची आवर्जून, ती ऐकायलाही असायची. स्पर्धेमध्ये काय करावं काय नाही हे सगळं ती सांगायची.
0: बरोबर आहे.
1: तसंच माझा भाऊ धाकटा रुद्रांश, त्याच्याबद्दल मगाशी बोललेच आहे, तोही असायचा दीदी दीदी करत काय करायला पाहिजे, कुठं दीदीचं कमी पडत असेल तिथं मी उभा आहे. तर या सगळ्यांच्या साथीशिवाय हे शक्यच नव्हतं. आणि सगळ्यात महत्वाचा भावनिक आधार म्हणायचा तर तो माझ्या वडिलांनी दिला. मी एकटी पुण्याला राहिले आणि शिकले याकरता बाबांना शतशहा मी त्यांची ऋणी आहे, आभारी आहे. कारण बरेचदा असं होतं की लोक मुलाला एकटं ठेवायला तयार होतात, पण मुलगी आहे आणि ती एकटी राहतेय ही गोष्ट, म्हणजे माझे वडील एक रिव्होल्युशनरी आहेत असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला. आणि इतकंच नाही की तू करशील, मला तुझ्यावर विश्वास आहे, या शब्दांच्या आधाराने आणि त्यांच्या कृतीतून हे सगळं पुढं घडत गेलं.
0: वा वा. नेहमीच आपले पहिले गुरु हे आपले आई वडीलच असतात आणि तुझ्या या सगळ्या प्रवासात त्यांचं मार्गदर्शन तुला वेळोवेळी लाभलंच आहे. तू असं म्हणालीस की अनेक क्षेत्रात अनेक विषयात तू काही ना काहीतरी स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेतलास. तुझे काही आवडी छंद असतील तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल.
1: मी म्हटलं तसं की मी आर्ट्स वाली आहे आणि हे मी खूप गर्वाने सांगते. आणि ते एका अर्थी खरं आहे, कारण मला गायनाची आवड आहे, माझं संगीतात विशारद झालेलं आहे.
0: अरे वा.
1: आणि त्याचबरोबर नृत्यही मला खूप आवडतं. म्हणजे मी आई असं नेहमी सांगते की स्वरदा चालायला नंतर शिकली, आधी ती पाय मारत होती. त्यामुळे नृत्य ही खूप उपजत असणारी कला होती आणि त्यासाठी मी भरतनाट्यमचं शिक्षण घेतलं, त्यातही मी विशारद पूर्ण केलं.
0: काय सांगतेस?
1: त्यानंतर कविता लेखन मला खूप आवडायचं. म्हटलं तसं की भाषा होती, अलंकार असतील तर भावना असतील आपल्या कवितेतून मांडायला, तर ते खूप आवडायचं मला. याचबरोबर रांगोळी असेल, पाककला असतील, चित्रकला असेल. माझं ड्रॉइंगमध्ये इंटरमिजिएट परीक्षेत ए ग्रेडनं मी पास झालेली आहे.
0: बरं.
1: तर अशा अनेक कलांमध्ये मला रुची होती, आवड होती. आणि म्हटलं तसं या सगळ्याला प्रोत्साहन माझ्या आई वडिलांचं राहिलं. आजही मी घरी भिंतींवरती चित्रकला करत असते.
0: अच्छा.
1: आणि विविध प्रकार शिकायला आवडतात, जसं वारली पेंटिंग आहे, मधुबनी आहे, तर या सगळ्या गोष्टी मी जिथे कोर्स असेल तिथून शिकत असते. अजूनही या सगळ्या कलांमध्ये चालूच आहे, शिक्षण संपलेलं नाही.
0: मला असं वाटतंय की नुसतं अभ्यास असा तुझा विषय नाहीये, बऱ्याच अँगलनी बऱ्याच वेगवेगळ्या कोनांनी तू समृद्ध आहेस. आणि कला ही माणसाला खरंच जगायला शिकवते.
1: नक्कीच.
0: ती तुम्हाला कुठेही साथ देते, तुमचा विरंगुळा म्हणूनही साथ देते आणि कठीण प्रसंग असतील तर त्यातून बाहेर यायला मदत करते. आणि तुझ्याकडे तर दोन्हीही कला आहेत, तू गातेसही, म्हणजे त्यातही विशारद आहेस, नृत्यामध्येही विशारद आहेस. मला असं वाटतं की एक अष्टपैलू व्यक्तिमत्व तुझं आहे आणि खूप चांगलं आहे की तू हे सगळं जपतेस, फक्त अभ्यास आहे की अभ्यास करत नाहीयेस. तू गाण्याचा विषय काढलास, एक छोटी झलक आमच्यासाठी.
1: नक्कीच. अष्टपैलू या शब्दावरून थोडंसं सांगते. आपल्या भारतात अनेक विद्वान होते जे अष्टपैलूच होते. म्हणजे आता संगीत रत्नाकर हा ग्रंथ वाचनात आला तेव्हा त्याचे लेखक शारंगदेव हे केवळ संगीताचे विद्वान नव्हते तर त्यांना

0: आयुर्वेद येत होतं, त्यांना दर्शन माहीत होते, त्यांना रसायनशास्त्र माहीत होतं. आणि इतकंच नव्हे तर ते यादव कुळात लेखपाल म्हणजे आता अकाउंटंट ज्याला म्हणतो तसे होते. तर आपल्याकडे ही परंपरा राहिलेली आहे की एकच एक विषय न घेता लोक विविध गोष्टी शिकतात आणि ते आत्मसात करतात.
1: मला असं वाटतं की आणि असं विविध अंगांनी जेव्हा आपण काहीतरी शिकून पुढे जातो तेव्हा एक समृद्धपणा आपल्यामध्ये पण येतो.
0: हो,
1: पुन्हा मी मूळ पदावर येते की एक तुझ्या गाण्याची झलक ऐकायला आम्हाला आवडेल.

0: वा स्वरदा, जेवढी तू अभ्यासात हुशार आहेस तेवढाच तुझा स्वरही मंजूळ आहे. खूप छान गायलीस. मला सांग स्वरदा, भविष्यात काय स्वप्न आहेत, अजून काय शिकायचंय तुला?
1: भविष्यात मला आधी रिसर्च करायचं आहे. ती माझी पहिली आवड आहे, की इंडोलॉजी असेल, आर्किओलॉजी असेल, आता नवीनच आपल्या सगळ्यांना ओळखीचा झालेला IKS असेल. तर या सगळ्या विषयांचं अध्ययन करून भारतीय कला, भारतीय शास्त्र या विषयांवरती मला रिसर्च करायला नक्कीच आवडेल.
0: अरे वा, मला असं वाटतं की खूप छान स्वप्न आहेत तुझी. या सगळ्या स्वप्नांना तुझ्या आमच्याकडून मनापासून शुभेच्छा आहेत. आता मला जाता जाता एवढंच सांग की संस्कृत अभ्यास करणाऱ्यांसाठी किंवा या विषयाकडे विद्यार्थ्यांनी यावं यासाठी तू काय सांगशील?
1: संस्कृत ही नितांत रमणीय भाषा आहे. जशी वळवावी किंवा जसं आपल्याला बोलायचं आहे तसं आपण बोलू शकतो या भाषेमध्ये. आणि अभ्यासाच्या दृष्टीने म्हणाल तर मी असं म्हणेन, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेते ते विद्यार्थ्यांनी ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ज्याच्याकडून जे जे मला शिकायला मिळेल ते मी आत्मसात करत राहिलं पाहिजे. आज संस्कृतबद्दल बऱ्याच जणांना ओळख झालेली आहे, काहींना जिज्ञासा निर्माण झालेली आहे आणि त्यासंबंधी विविध संस्था कामही करत आहेत. जसं मगाशी म्हटलं तसं, संस्कृत शिकवणारे व्हिडिओज आहेत किंवा चिन्मय मिशन यांचं वेदांतावरती खूप मार्गदर्शन आहे, त्यांचे कोर्सेस आहेत. या सगळ्यांमधून आपण ज्ञान मिळवूच शकतो. याशिवाय संस्कृत भारतीचं काम आहे, ते तुम्हाला सोप्या पद्धतीनं संस्कृत बोलायला शिकवतात. तर या सगळ्या जिथं जिथं संधी मिळेल त्या त्या ठिकाणून मी संस्कृत ग्रहण केलं पाहिजे. आणि परत म्हटलं तसं, ट्रॅडिशनल पद्धत आहे, गुरुकुलात जर जायचं असेल तर त्याच्यासारखं सुख नाहीये खरं तर संस्कृत विद्वानांना. आणखीन एक सांगावंसं वाटतं, बरेच वेळा संस्कृतबद्दल असं म्हटलं जातं की आमच्या काळी हे होतं किंवा आम्हाला नीट त्याबद्दल विचार नाही करता आला, आम्हाला ह्या या गोष्टी ही ही सुभाषितं समजून घ्यायला वेळ नाही पुरला. तर अशी आपल्या मनात जर खंत असेल तर संस्कृत विद्वानांना किंवा संस्कृत जाणकारांना किंवा विद्यार्थ्यांपर्यंत आपण आपले प्रश्न पोहोचवले पाहिजेत, ज्यातून तुमच्या शंकांचं समाधान होईल. आणि त्याचबरोबर चुकीचं इंटरप्रिटेशन आपल्यापर्यंत जे पोचतं ते वगळून चांगलं जे आहे, जे योग्य इंटरप्रिटेशन आहे ते आपल्याला समजून येईल. आणि वय कोणतंही असो, संस्कृत शिकायला

0: त्याचा कधीही अडसर होणार नाही. संस्कृत शिक्षणासाठी नेहमीच आपण तयार असूया.
1: वा, मला असं वाटतं की मी आणखीन काही बोलत नाही. ज्यांना संस्कृत शिकायचंय, ज्यांना त्याची आवड आहे, त्यांनी या संस्कृत विषयात नक्की अभ्यास सुरू करावा आणि आपला जो काही फोकस असेल, आपल्याला जिथपर्यंत जायचं असेल तिथपर्यंत नक्कीच जावं. स्वरदा, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होत, तुला जे जे काही करायचंय ते सगळं करता येऊ दे, ह्याच आमच्याकडून तुला शुभेच्छा. याच नोटवर आज आपण इथे थांबूया. तू इथे आलीस आणि तुझा हा सगळा प्रवास आमच्या श्रोत्यांसमोर उलगडून दाखवलास, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

एम ए संस्कृत विषयात पुणे विद्यापीठात सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या स्वरदा उमेश लवलेकर यांची पल्लवी गोडसे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं, ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.

हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आणि आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी आहे तुमच्यासोबत तुमची रेडिओ मैत्रीण वंदना मुसळे. श्रोतेहो, सकाळचे 10:10 झाले आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

हे गीत गायलं होतं अजय गोगावले, श्रेया घोषाल आणि सहकलाकारांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटासाठी. रचना होती गुरु ठाकूर यांची, तर संगीत होतं अजय अतुल यांचं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर बॉईज फोर या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली गणेश शिंदे यांची गीतरचना पद्मनाभ गायकवाड यांच्या आवाजात.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर।
1: सादर करते विवेक वानखडे।
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
4: जाणकार बना, सतर्क करा।

0: उर्मिला धनगर आणि राहुल सक्सेना यांनी गायलेली ही गीतरचना होती संदीप खरे यांची. हापूस या चित्रपटासाठी संगीत होतं डॉक्टर सलील कुलकर्णी यांचं.
1: श्रोते हो, आपलं आकाशवाणी रत्नागिरी केंद्र आता यूट्यूबवरही. आकाशवाणी रत्नागिरीचं AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल आता सुरू झालंय. यामुळे आकाशवाणी रत्नागिरी आपल्यासारख्या रसिकांच्या आणखीन एक पाऊल जवळ आले. AIR रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवर आमचे उत्तमोत्तम कार्यक्रम उपलब्ध आहेत. याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आणि नवीन येणाऱ्या कार्यक्रमांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आमचं यूट्यूब चॅनल AIR रत्नागिरी.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता लग्न कल्लोळ या चित्रपटासाठी अवधूत गुप्ते आणि जुईली जोगळेकर यांनी गायलेलं गीत, शब्दमंदार चोळकर यांचे संगीत, प्रफुल्ल स्वप्निल यांचं.

श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल यांनी गायलेलं हुप्पा हुईया या चित्रपटातलं बाबा चौहान यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं अजित परब यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर. सकाळचे 10:30 होत आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आता प्रसारित करत आहोत NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

रसिका श्रोते हो नमस्कार. गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कामं करता करता गाणी ऐकण्याची मजा काही औरच असते, नाही का? अहो, म्हणून तर तुम्ही वाट बघत असता आमच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची. तेव्हा आजच्या कार्यक्रमातसुद्धा तुम्हाला मी ऐकवणार आहे तुमचा मूड फ्रेश करणारी काही सुंदर गाणी. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत लव या चित्रपटातल्या एस पी बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या युगुलस्वरातल्या या गाण्याने. शब्द मजरूह यांचे, संगीत आनंद मिलिन यांचं.

0: तुम्हालाही तुमच्या करिअरची योग्य वाट निवडायची असेल तर नक्की ऐका करिअर मंत्रा हा कार्यक्रम
1: दर बुधवारी सकाळी 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र.

श्रोते हो, अगदी बरोबर ओळखलेत तुम्ही. हे गाणं आहे बरसात या चित्रपटातलं. गायक कलाकार कुमार सानू आणि अलका याज्ञिक, गीतरचना समीर यांची, संगीत नदीम श्रवण यांचं.

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे. श्रोते हो, कार्यक्रमात आता AR रहमान यांनी संगीतबद्ध केलेली मेहबूब यांची बॉम्बे या चित्रपटातली गीतरचना हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरात

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: रेडिओ सखी वंदना मुसळेसोबत आपण ऐकताय कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

सोनू निगम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली समीर यांची गीतरचना. वास्तव या चित्रपटासाठी संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: श्रोते हो, दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
1: माई, अण्णा, सदू आणि लक्ष्मी तुमच्या भेटीला येतील मावळतीचे रंग या कार्यक्रमातून.
2: सूर्यास्ताचं दृश्य इतकं मोहक असतं खरं तर. हां, रोजच्या रहाटगाडग्यात 2 क्षण थपकून तो अनुभवायला आपल्याला वेळ मात्र नाही आजकाल, हे खरं आहे.
1: अगदी खरं आहे. आपल्या शांताबाई शेळके यांनी तुझा हा सूर्यास्त अगदी सुरेख शब्दबद्ध केलाय. हा, त्या काय म्हणतात माहितीये, मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले, जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले.
2: छान
0: आहे, भारी लिहिलंय.
1: हो,
0: रंगांच बी बरोबर लिहिलंय आणि भान विसरले ह पण सोला आणि खरं आहे.
2: तेव्हा जरूर आहे का मावळतीचे रंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: सादर करते विवेक वानखडे.

लता मंगेशकर आणि उदित नारायण यांच्या मुख्य स्वरातलं हे गीत होतं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं. रचना होती आनंद बक्षी यांची, संगीत जतीन ललित यांचं.

0: निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा संगम असलेली भूमी म्हणजे कोकण।
1: ही केवळ भूमी नाही तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती।
0: निसर्गरम्य कोकणाची सफर,
1: कोकण दर्शन,
0: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन,
1: दर शुक्रवारी सकाळी 8:40
0: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz
1: सादर करते विवेक वानखडे।

0: लकी अली यांच्या मुख्य स्वरातली ही गीतरचना होती इब्राहिम अश्क यांची. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं कहो ना प्यार हे या चित्रपटातलं.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेली श्यामराज यांची गीतरचना. उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातली ही रचना आहे दहेक या चित्रपटातली.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात आता ऐकवतीये AR रहमान यांनी स्वरबद्ध केलेलं महबूब यांचं गीत. रंगीला या चित्रपटासाठी हे गीत गायलंय आशा भोसले यांनी.

काय मग श्रोते हो, तुम्हीसुद्धा जाऊन पोचलात ना 90च्या दशकात? अहो, ही गाणीच अशी आहेत की जी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. रसिक हो, तुमच्याही मनात असं एखादं गाणं असेल जे तुम्हाला ऐकायचं असेल, ते आम्हाला नक्की कळवा आमच्या 94035 73485 या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून, आणि सहभागी व्हा आमच्या आपली आवड या कार्यक्रमात. तसंच श्रोते हो, तुमची मतं, तुमचे अभिप्रायसुद्धा आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत, कारण त्यामुळेच आमचा उत्साह द्विगुणित होत असतो. तर तुमची मतंसुद्धा आम्हाला नक्की कळवा आमच्या याच व्हॉट्सअप नंबरवर. आजच्या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेते. तुमचा उरलेला दिवस सुंदर, मजेत जाओ या सदिच्छांसह. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचं प्रसारण. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आमच्या पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा आता रेडिओ सखी वंदना मुसळेला निरोप द्या. सुरुवातीला 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो श्रोते हो, आज मंगळवार आहे. तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल नाही का, आज आपुलकी या घरामध्ये नेमक्या काय बरं गप्पा रंगल्या आहेत. आणि हो, आज नवीन कोणीतरी आलंय बरं का गप्पा मारायला. चला तर मग, तुमची ही उत्सुकता मी अजिबात ताणून ठेवणार नाहीये. आपण आता लगेच ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

0: शर्वरी,
1: हा
0: अगं मोहित अजून उठला नाहीये का?
1: अरे उठलाय रे तो, पण उठल्यापासून मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. त्याला उठवायला मी गेले तर म्हणतो महत्वाचं काम सुरू आहे.
0: महत्वाचं काम आत्ता का बर?
1: मी विचारलं त्याला काय रे कसलं महत्वाचं काम, तर म्हणतो आज शेअर बाजार उघडण्यापूर्वी काही गोष्टी बघायच्या आहेत.
0: वा वा वा, म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जणू काही याच्यावरतीच अवलंबून आहे.
1: तसंच काहीतरी असेल बहुधा.
0: पण खरं सांगू का, मोहित आला की घरामध्ये गप्पा अगदी रंगतात छान. सुखदा अजून आली नाहीये म्हणून घर जरा शांत झालं होतं.
1: ती अजून तिच्या दादाकडेच आहे ना?
0: अगं सहलीवरून परतली, 2 दिवस राहिली घरात आणि मग

0: पुन्हा रक्षाबंधनासाठी म्हणून भावाकडे गेली.
1: वा,
0: म्हणाली या वर्षी भावाकडे जरा निवांत राहणार आहे. मी म्हटलं जा जा जा जा, अगं शेवटी म्हणजे माहेरची माणसं ही माहेरचीच नाही का.
1: हा, आणि तू परत कधी येशील असं विचारलं नाहीस.
0: नाही म्हणजे मुद्दाम विचारलं नाही असं नाही, उलट मी तिला सांगितलं की राहून ये. कसं आहे की प्रत्येक नात्याला वेळ द्यायला हवा की नाही.
1: बघा बघा बघा, माझा दादा आता कसा शहाणा झालाय.
0: लहानपणापासूनच शहाणा आहे मी, तुला आता कळलं का.
1: नाही रे तसं नाही, पण तू पूर्वी म्हणायचास किती दिवस माहेरी राहणार, आता राहून ये म्हणतोय म्हणून म्हटलं.
0: शर्वरी काय आहे की माणूस वया बरोबर शहाणा होतो.
1: की बायकोच्या गैरहजेरीत घर सांभाळताना त्याला वास्तव समजतं.
0: तेही असू शकतं.
2: अरे काय चाललंय भावा वडिंच.
1: अरे
2: माझ्या नावाचा जयघोष चाललाय, माझ्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे पण मला बोलायला सुद्धा नाही तुम्ही दोघांनी.
1: ये मोहित, आम्ही तुझेच वाट पाहत होतो.
2: माहिती आहे मला, माझी स्तुती करत असणार तुम्ही.
0: अर्थात अरे तुझंच कौतुक सुरू होतं.
2: म्हणजे नक्की गॉसिप सुरू होतं तुमचं.
1: नाही नाही नाही नाही पण बाकी

0: असू शकत.
1: अरे काय चाललंय भावा वहिनींच?
2: अरे
1: माझ्या नावाचा जयघोष चाललाय. माझ्याबद्दल एवढी चर्चा सुरू आहे पण मला बोलायला सुद्धा नाही तुम्ही दोघांनी.
2: ये मोहित, आम्ही तुझेच वाट पाहत होतो.
1: माहिती आहे मला, माझी स्तुती करत असणार तुम्ही.
0: अर्थात? अरे तुझंच कौतुक सुरू होत.
1: म्हणजे नक्की गॉसिप सुरू होत तुमचं.
2: नाही नाही पण बाकी मी नवऱ्याला इतक्या वर्षात ओळखायला शिकले बरं का,
1: आणि मी बायकोला.
2: वा वा.
0: बरं आता आपण तिघ बसलोय तर सांगा काय विषय आजचा.
1: आजचा विषय मला वाटतं नाश्ता हा विषय असेल.
2: तुझ्या आयुष्यात नाश्ता, जेवण आणि झोप या पलीकडे काही विषय आहेत का?
1: आहेत आहेत, पण मी ते योग्य वेळी सांगतो.
0: बघा बघा, श्रावण सुरू झाला, संपत यायला आता पटापट वर्ष संपत येईल. बघता बघता 8 महिने कसे गेले कळलं सुद्धा नाही.
1: हो ना, यंदा वर्ष मुंगीच्या पावलांनी नाही तर घोड्याच्या वेगानं पळतय. त्यात आता गोविंद आलाय, म्हणजे पाठोपाठ गणपती आलेच आपले.
0: तर काय, आता मुंबईचे रस्ते गोविंद रे गोपाळा, यशोदेच्या तान्या बाळा या आवाजाने नुसते अगदी गजबजून जातील.
2: दादा लहानपणीच आठवतंय का रे तुला, दही हंडी बघायला जाण्याची किती उत्सुकता असायची नाही का आपल्याला?
1: मला तर जास्त काही दिसायचं नाही, फक्त वरची हंडी दिसायची आणि खाली उभे असलेले 100-100 लोक दिसायचे.
2: आणि आता?
1: आता वरची हंडी दिसते पण त्या मागची मेहनत जास्त दिसते.
0: हो अरे, मानवी मनोरा तयार करताना प्रत्येक जण एकमेकांवर विश्वास ठेवतो. म्हणजे एखाद्याचा पाय घसरला तर खालच्या माणसाने पकडायचं, किंवा कोणी वर चढताना धडपडलं तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून अखेर आपलं ध्येय गाठायचं.
2: म्हणूनच दही हंडी ही फक्त उत्सवाची गोष्ट नाही, त्यात एकत्रित प्रयत्नांचा सुंदर अर्थ आहे बरं का.
1: हो ना, अगदी एकटा माणूस हंडी फोडू शकत नाही, सगळ्यांनी आपापली जागा नीट सांभाळली तरच गोविंदाचा हात हंडीपर्यंत पोहोचू शकतो, नाही का.
0: यालाच म्हणतात संघ भावना
2: आणि विश्वास
1: आणि पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची तयारी.
0: खरंच हे सगळं आपल्या आयुष्याला सुद्धा लागू होत नाही.
1: मला आठवतंय बघ, लहानपणी मला आजोबा गिरगावात हंडी बघायला घेऊन जायचे. एका हातात फुग्याचं पाकिट आणि एका हातात आजोबांचा हात, आणि आजोबांच्या दुसऱ्या हातात धोतराचा सोगा, पांढरा शुभ्र धोतर आणि सिल्कचा सदरा, वर गांधी टोपी घालून असे आयटीत चालायचे ते. एकदम भारदस्त व्यक्तिमत्व होत. नंतर आम्ही चपाटीवर जायचो, तिथून मग पुढे घरी.
2: अरे हो, तुझ्या आजोबांना कधी मी पाहिलं नाहीये, पण त्यांच्याबद्दलच्या खूप गोष्टी ऐकल्या. आता फोटो पाहिला एक, फारच देखणे होते ते. आणि गोकुळ अष्टमी आली की आजी आम्हाला कृष्णाच्या गोष्टी सांगायची. ए दादा, तुला कृष्णाच्या बाललीला आवडतात ना?
0: आवडतात म्हणजे विशेषतः त्याच्या खोड्या.
1: म्हणजे तुझ्या बालपणीच्या खोड्या आणि कृष्णाच्या खोड्या यात फारसा फरक नसेलच.
0: तसं काही नाही.
2: होता खोटं बोलू नकोस, आता आईला फोन लावेन नाही तर.
0: अरे तुम्ही दोघं मिळून म्हणजे काय माझी इज्जत घालवणार का? आली मोठी आईला फोन लावणारी. हे बघ मोहित, तुला सांगतो, लहानपणी ही जर काही झालं ना की बाबांकडे जाऊन बाबा बघा ना दादा मला कसा करतोय असं रडत रडत सांगायची.
1: मग तुझी चांगली धुराई करत असतील बाबा.
2: आमच्या घरात ना एकाला लोणी फार आवडायचं. तो की नाही, सगळे झोपलेले असताना लोणी चोरायचा, घरातले लाडू सुद्धा अचानक
0: शर्वरी. आता तू मार खाशील. हे बघ, मग बाबांकडे रडत जाऊ नकोस मला मारलं म्हणून.
2: आई लोणी आणि लाडू वरच्या कपाटात ठेवायची, हा खुर्चीवर चढून ते काढायचा, मग मला म्हणायचा तू कोणाला सांगितलंस तर तुला काहीच देणार नाही. हा
1: म्हणजे शर्वरी, तू सुद्धा उंदराला मांजर साक्ष होतीच.
2: काय करणार, लोणी मलाही आवडायचं ना.
0: वा वा, आणि तुम्ही दोघं मिळून अगदी मला चिडवताय तेवढं.
1: नाही पण गोकुळ अष्टमीचा विषय घरात सुरू झाला की लहानपण आठवतच बघ.
2: मला जन्माष्टमीची मध्यरात्र खूप आवडते. दिवसभराची लगबग संपते, घरात शांतता असते आणि 12 वाजण्याची वाट बघताना सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे.
0: आणि 12 वाजले की घंटा, आरती, प्रसाद
1: आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी.
2: हो, एक दिवस भक्तीचा, दुसरा दिवस उत्साहाचा.
0: पण दोन्ही दिवसात एक गोष्ट समान असायची, म्हणजे अजूनही आहे की लोक एकत्र येतात या निमित्त.
1: अगदी खरं आहे तुझं.
2: खरं सांगू, मला दही हंडीचा अजून एक अर्थ आवडतो.
0: आता कोणता?
2: वर पोहोचणाऱ्या माणसाला सगळ्यात जास्त कौतुक मिळतं, पण तो वर पोहोचतो कारण खाली असंख्य लोक त्याला आधार देत असतात.
1: वा, हे भारी आहे.
2: आयुष्याचंही तसंच आहे नाही का. आपण एखाद्या माणसाचं यश पाहतो आणि म्हणतो वा किती मस्त कामगिरी केलीस, पण त्याच्या मागे कोण कोण उभं होतं हे फार कमी वेळा विचारतो.
0: म्हणजे आई वडील असतील, शिक्षक असतील.

0: मित्रमैत्रिणी, भाऊ बहीण, जोडीदार
1: आणि कधी कधी एखादा असा माणूस ज्याचं नाव कुठेच नसतं पण त्याचा आधार आपल्याला फार मोठा असतो.
2: अगदी बरोबर.
0: अरे कोण आलं?
1: सुखदा.
0: अरे सुखदा कशी असेल, ती आली असती तर फोन करून नसती का आली.
2: पण तू आधी दार उघड.
0: थांबा. अच्छा कुरिअर आहे.
1: मला वाटलं सुखदा आली.
0: अरे सर्वांना तिची आठवण येते का?
1: तसं नाही, पण आता मला उपाशीच राहावं लागेल असं वाटतंय.
0: नाही नाही नाही, ती जाताना चिवडा लाडू सगळं करून गेलेली आहे.
2: म्हणून सांगते, सुखदा परत आली की तिचं कौतुक कर.
0: अरे कौतुक कर म्हणजे करतोच की?
1: आत्ताच कर, ती ऐकत नसली तरी.
0: ठीक आहे. सुखदा एक चांगली पत्नी, मैत्रीण आणि शिक्षकही आहे बरं का? अरे हो, शिक्षकावरून आठवलं, शिक्षक दिन आहे ना आता.
2: हो, 5 सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस.
1: शिक्षक दिन आला की तुम्हाला सांगतो, मला माझ्या शाळेतील देशपांडे सर आठवतात.
0: हो, आणि मला आमचे ते जोशी सर.
2: आणि मला कुलकर्णी मॅडम.
1: किती गंमत आहे नाही, शाळा सोडून आपल्याला किती वर्ष झाली आहेत बघ, पण काही शिक्षक लक्षात राहतात ते कायमचे.
0: कारण शिक्षक फक्त विषय शिकवत नाहीत, काही शिक्षक आपल्याला आपण कोण आहोत हे समजण्यासाठी मदत करतात.
2: आणि काही शिक्षकांचं एखादं वाक्य आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं.
1: माझ्या एका शिक्षकांनी मला 10वीत सांगितलेलं एक वाक्य मला आजही आठवतंय.
0: काय बरं?
1: तुला उत्तर माहीत नसेल तर ते मान्य कर, पण चुकीचं उत्तर देऊ नकोस.
0: आणि हे तू आयुष्यभर पाळलंस?
1: नाही, पण वाक्य मात्र लक्षात राहिलं माझ्या.
2: शिक्षकाचं यश हेच असतं, त्याने शिकवलेला धडा विसरला तरी त्याने दिलेला विचार मनात राहतो.
0: खरंय, शिक्षक आणि आई वडील यांच्यामध्ये एक साम्य आहे. आपण
2: काय रे,
0: दोघही आपल्याला पडताना पाहतात पण कायम हात धरून ठेवत नाहीत. म्हणजे एका टप्प्यावर हात सोडतात आणि म्हणतात आता चाल स्वतः.
1: आणि आपण मोठे झाल्यावर आपल्याला कळतं की त्यावेळी त्यांनी हात सोडला नव्हता, आपल्यावर विश्वास ठेवला होता.
2: हे छान आहे.
1: माझ्या आयुष्यातल्या एका शिक्षकांची मला अजून सुद्धा आठवण येते. ते म्हणायचे, तुमच्या वर्गातला सर्वात हुशार मुलगा कोण आहे हे महत्वाचं नाहीये, संकटात मित्राचा हात कोण धरून ठेवतो हे महत्वाचं आहे.
2: वा, किती सुंदर सांगितलं त्यांनी.
0: खरंच, म्हणजे शिक्षक दिन आणि दहीहंडी दोन्ही एकाच गोष्टीकडे नेत आहेत.
1: आता कुठे?
0: आधार, आधाराकडे.
2: हा, शिक्षक दिशा देतो
1: आणि मित्र, भाऊ, बहीण, कुटुंब हात देतात.
0: करेक्ट. आणि माणूस पुढे जातो.
2: हा दादा, ऐकतोयस ना आवाज येतोय बघ, कुठेतरी दही हंडीची तयारी सुरू झाली असावी बहुतेक.
1: हो हो हो, मला पण आवाज येतोय. आणि या दिवसामध्ये मुलांना फार उत्साह असतो.
0: मला एक गोष्ट आवडते, म्हणजे दही हंडीच्या सरावात एकमेकांना सोडू नकोस असं नुसतं सांगत नाहीत तर ते पुरेपूर पाळतात.
2: आणि मैत्रीतही असंच असतं
1: आणि नात्यांमध्ये सुद्धा. पण कधी कधी आपण स्वतःच लोकांना सोडून देत असतो.
0: तर काय, कधी रागामुळे,
2: कधी गैरसमजामुळे,
1: कधी प्रचंड कामामुळे.
0: हो, आणि कधी कधी अहंकार आड येतो.
2: म्हणूनच सणांची गरज असते. ते म्हणतात चला भेटूया.
1: हे सण किती छान असतात नाही.
0: रक्षाबंधनाच्या निमित्ताने सगळी भावंड वर्षातून एकदा का होईना पण एकत्र येतात.
2: हो, आणि काही जण दूर असतात म्हणून फोनवर राखी बांधतात, व्हिडिओ कॉल करतात.
1: पद्धत बदलली तरी भावना तीच आहे.
0: आणि तेच तर महत्वाचं आहे.
2: सुखदा म्हणत होती तिच्या माहेरी यंदा सगळे जमले होते, किती दिवसांनी सगळे एकत्र बसले.
0: अगं म्हणूनच तिला म्हटलं, निवांत राहून ये, घाई करू नकोस.
2: तू खरोखर बदलला असा दादा.
0: अरे पुन्हा तेच तुझं काय?
1: आम्हाला अभिमान आहे तुझा रोहित.
0: वा वा वा.
2: खरं सांगू मोहित, तुझ्या शिक्षकांची गोष्ट ऐकून मला एक गोष्ट आठवली.
0: काय काय?
2: माझ्या शाळेत एक मॅडम होत्या, मला एका परीक्षेत खूप कमी गुण मिळाले होते. मला वाटलं आता त्या सगळ्यांसमोर रागावतील, पण त्यांनी मला बाजूला बोलावलं आणि म्हणाल्या, तुला कमी गुण मिळाले आहेत म्हणून तुला कमीपणा वाटून घ्यायचं काही कारण नाही.
0: वा.
2: त्या एका वाक्यानं माझा सगळा दृष्टिकोन बदलला. त्या दिवशी पहिल्यांदा मला समजलं की गुण आणि माणसाची किंमत या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
1: म्हणूनच शिक्षक आयुष्यात इतके महत्वाचे असतात.
0: आणि त्यामुळे शिक्षक दिन हा फक्त शुभेच्छा देण्याचा दिवस नाही, कधीतरी आपण मागे वळून पाहावं आणि विचार करावा की आपल्या आयुष्यातल्या कोणत्या शिक्षकाने आपल्याला घडवलं.
2: आणि त्यांना शक्य असेल तर फोन करावा.
1: सर, तुम्ही मला तेव्हा ते सांगितलं होतं ना, मी विसरलो नाहीये अजून.
0: खरंच, म्हणजे एवढं एक वाक्य ऐकल्यानंतर सुद्धा शिक्षकाला किती आनंद होईल.
1: रोहित, एक सांगू का?
0: काय काय?
1: आपल्या घरात हे सगळे सण आले की मला एक गोष्ट जाणवते.
0: काय?

0: आपण सगळे वेगवेगळ्या नात्यांनी जोडलेलो आहोत. तू माझा मेहुणा आहे, शर्वरी माझी बायको आहे, सुखदा तुझी बायको आहे आणि माझ्यासाठी मेहुण्याची बायको. पण खरं सांगू का, काही नाती इथेच थांबत नाहीत.
1: मग
0: काही वर्ष एकत्र राहिल्यानंतर नात्याचं रूप बदलतं. कोणी मित्र होतं, कोणी भाऊ होतं, तर कोणी बहिणीसारखं होतं
2: आणि कोणी घरचंच होतं. पण मला काय वाटतं, दही अंडीचा खरा अर्थ सुद्धा तसाच आहे. वर चढणारा गोविंदा सगळ्यांना दिसतो, पण त्याला वर नेणारे हात खालीच असतात, नाही का?
1: हो ना, शिक्षकांचं कामही तसंच आहे. ते स्वतः पुढे येत नाहीत, विद्यार्थ्यांना पुढे नेतात.
0: आणि भावंडही तशीच असतात.
2: हो, आणि मित्र सुद्धा तसेच.
1: म्हणजेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुणीतरी आपल्याला वर उचलत असतं.
0: फक्त आपण त्यांच्याकडे पाहून धन्यवाद म्हणायला विसरतो.
2: अरे थांब, सुखदाचा फोन आहे. हॅलो हॅलो सुखदा, काय अजून 2 दिवस राहणार आहेस?
1: काय रे दादा.
2: ठीक आहे ठीक आहे, पण आता लवकर या, करमत नाहीये. काय म्हणतेस, शिक्षक दिनासाठी काहीतरी करायचं?
1: हा, तिला सांग आपण आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करणार आहोत.
2: ऐकलंस ना, शर्वरी म्हणतीये आपल्या जुन्या शिक्षकांना फोन करूया आपण. हा ऐकतोय ऐकतोय. अच्छा, दही अंडीचं विचारतेस? हो, तेही बघूया. तू परत आलीस की सगळे मिळून जाऊया. हो हो, ये लवकर ये, आम्ही वाट बघतोय. ठीक आहे, बाय.
1: काय रे दादा, काय म्हणत होती सुखदा?
2: ऐकलं ना, तुम्ही म्हणत होती तुम्ही तिघ एकत्र आहात ना, मग माझ्याशिवाय माझी चर्चा करू नका म्हणे.
0: पण या वाक्याला उशीर झालाय.
1: हा, आपण तर तिच्यावरच बोलत होतो.
2: आणि तिच्यामुळेच तर बोलायला विषय मिळाला.
1: मला वाटतं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत.
0: कोणत्या 3?
1: सांगते. दही अंडी सांगते, एकट्याने वर जाता येत नाही.
2: शिक्षक दिन सांगतो, आपल्याला वर नेणाऱ्या हातांना विसरू नका.
0: आणि रक्षाबंधन सांगतं, नाती जपण्यासाठी निमित्ताची वाट पाहू नका.
2: वा, किती छान.
1: हा, आणि गोकुळाष्टमी
0: ती सांगते, घरात थोड्या खोड्या असल्या तरी चालतात.
2: अरे, पुन्हा तुम्ही माझ्यावर घसरताय. बरोबर नाही.
1: पण खरंच आहे दादा, खरंच कृष्णाच्या बाललीलांमध्ये एक निरागस आनंद आहे. घरात हसू असणं, माणसं एकत्र असणं, एखाद्या छोट्या कारणामुळे सगळ्यांनी आनंदी होणं, हेच तर सणांचं खरं सौंदर्य.
0: आणि कदाचित घर मोठं असण्यापेक्षा घरात हसणारी माणसं असणं अतिशय महत्वाचं.
2: आणि घरामध्ये एखादा हात पडला तर दुसरा हात पुढे करणारा असणं हेही महत्वाचं.
1: अगदी.
0: आता मला दही हंडीची उत्सुकता लागली आहे. धक्कुमकुम.
2: अरे अरे, तू तर गोविंदच झालास.
1: हा, आणि मला शिक्षक दिनासाठी जुन्या मॅडमना फोन करायचा आहे.
2: हो हो, कर. पण एक गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी.
1: काय रे?
2: म्हणजे गोविंदांनी स्वतःची काळजी घेणं. दरवर्षी पेपरमध्ये बातम्या येतात, गोविंदांचे अपघात झाले, त्यामुळे मनोऱ्यावर चढताना स्वतःच्या जीवाची काळजी गोविंदांनी घेणं अतिशय गरजेचं.
0: अगदी बरोबर बोललायस. कारण बघ, सण जे असतात ते आनंदासाठी असतात, त्यामुळे स्वतःची काळजी घेणं हे सगळ्यात महत्वाचं.
1: हा, आपण इथे आपला छोटासा गोपाळकाला करूया का?
0: पण हंडी फोडायला कोण जाणार वर?
1: तुम्ही दोघे.
2: अरे, आम्ही? म्हणजे आम्ही दोघं?
1: हा, म्हणजे कारण मी खाली उभी राहणार आहे.
0: आधार देण्यासाठी रे आपल्याला.
1: हा नाही, तुम्ही पडू नये म्हणून.
2: आणि आम्ही पडलो तर?
1: मग मी हात पुढे करेन.
2: अच्छा, ठीक आहे ठीक आहे. यापेक्षा मोठी दही अंडीची काय गोष्ट असणार आहे?
0: हंडी फुटली नाही तरी चालेल.
1: हा, पण हात सुटता कामा नये.

श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले होते दीपक केसावलेकर, मधुलिका नेरूरकर आणि दिनेश अडावतकर.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतेहो, आता आपण ऐकूया या मुलाखतीचा भाग दुसरा.

0: तुम्ही आता भारतात परत आल्यानंतर भारतातही काही बदल घडवून यावेत, जसं तुम्ही उल्लेख केलात की आपण रोज अनेक नकारात्मक बातम्या वाचत असतो वेगवेगळ्या घडणाऱ्या गुन्ह्यांच्या, तर ते आटोक्यात आणण्यासाठी किंवा ते कुठेतरी थांबवण्यासाठी जसे तुम्ही भारताच्या बाहेर प्रयत्न केले, तसे आता भारतामध्ये काय प्रयत्न सुरू आहेत आणि पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं?
1: मी एक एक्झाम्पल देतो की माझं काम तर भारताच्या बाहेर आहे. मला लॉस एंजलिस मध्ये मेडल मिळालं आहे. मला आता गँगस्टर्स कोपन हेगन मधनं कॉन्टॅक्ट करतात, जोहान्सबर्ग मधनं कॉन्टॅक्ट करतात आणि मी त्यांना ऑनलाईन शिकवतो.
0: बर.
1: ओके. कॉंगो नावाचा एक वेस्ट आफ्रिकामध्ये देश आहे, तिकडे चाइल्ड सोल्जर्स आहेत. केनियामध्ये मी शिकवतो. सो माझं हे काम भारताच्या बाहेर चालू आहे, पण मी दर दिवशी

0: टीव्ही तर बघतोय, बॉदर तर मी पण होतोय. सो मला असं वाटलं की इथे काय करू शकतो, कारण मोस्ट माझ्या जनरेशनची जी आहेत, मी आता 50 इयर्सचा झालो आहे, ते 20 वर्ष त्यांनी काम केलं आहे, ओके, टॉवरमध्ये राहत असतील, ते काही करत नाही आहेत गं. माझे जे मित्र आहेत ना, माझ्याबरोबर जे वाढले आहेत, ते समाजसेवासाठी काही करत नाही आहेत. मॅनेजर आहेत ते मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये, पण अशा माझ्याबरोबर जे वाढलेले आहेत मित्र, त्यांना मी कितीही सांगितलं ना की अरे यार कुछ तो करो, सब मिलके कुछ तो करते हैं, नाही होत. फॉर वॉट एवर रिझन ना, सेवा भाव जो असतो ना, तो लहानपणापासूनच यायला लागतो, किंवा काहीतरी प्रसंग व्हायला लागतो की ज्याच्यामुळे आपल्याला रिअलायझेशन होतं की आपण काहीतरी दुनियासाठी करावं. सो मी अशा लोकांशी बोलायलाच जात नाही आजकाल, कारण त्यांना कन्व्हिन्स करण्याचा जॉब माझा नाही आहे ना,
1: बरोबर.
0: आणि मी माझी एनर्जी कशाला वेस्ट करू, ड्रेन करू. त्यांना जेव्हा जाग येईल तेव्हा ते करतील. सो मी असा डिसिजन घेतला की मी दर दिवशी एका चांगल्या माणसाशी बोलणार. त्याच्यासाठी मला 5 लोकांशी ईमेलवर मेसेज करायला लागतो, तर मग त्यातला एक माणूस म्हणतो की बोलूया. सो
1: अच्छा.
0: हे मी स्वतः डिसिप्लिननी लास्ट 5 वर्ष करतो, की दर दिवशी मी लिंक्डइनवर 5 व्यक्तींना ॲड करतो, त्यांना लिहितो हे मी करतो आहे, मला तुमचं काम आवडतं, बोलूया ना कधीतरी आपण. त्या 5 पैकी एक माणूस दर दिवशी मी बोलतो आहे 5 वर्ष. सो नेटवर्क तर आहे, चांगली माणसं तर आहेत, मला आता ते परिचयात आली आहेत. तशी माझी एक मैत्रीण आहे सविता राव म्हणून, मला खूप आदर आहे तिच्याबद्दल, ती अंधेरीला राहते. तिने पॅशन प्रोजेक्ट घेतलं आहे, मुंबईमधल्या ट्रॅफिकचा आवाज बंद झाला पाहिजे.
1: वा.
0: ओके, सो आपण हे तर दर दिवशी मी बघतो की प्रत्येक सिग्नलवर पॅ पॅ पी पी पी पी, जसा व्हायरस आलाय ना तसं छोट्या छोट्या गोष्टीवर पी पी पी पी पी चालू असतं, आपण करत काही नाही होत. त्या बाईनी नॉट जस्ट विचार केलाय, एक पुस्तक लिहिलं आहे,
1: बर.
0: नॉइझी नेशन नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक वाचून मला असं माय गॉड, तिने मला वाचायला दिलं, कारण ती म्हणाली की तू मेडिटेशन टीचर आहेस त्यामुळे तुला शांततेची व्हॅल्यू माहिती आहे, तू माझं रिव्ह्यू कर ना पुस्तक.
1: बर.
0: आणि मला एवढं शिकायला मिळालं तिचं पुस्तक वाचून, की आपल्या म्युन्सिपॅलिटीच्या शाळा असतात ना, त्याच्या बाहेर एक बोर्ड लिहिलेला असतो, नॉईज हॉर्न नाही, हॉस्पिटल असतं कोणीही पाळत नाही, तो असं होतंच ना, कुठेतरी आवाज जास्ती असेल तर नॉईज जर कमी झाला नाही ना तर व्हायलंट टेंडन्सी सुरू होते.
1: बरोबर.
0: हे तिने मला पटवून दिलं आणि मला कळलं ते, जर नॉईज कमी झाला तर तुझं जे मिशन आहे पीस किंवा व्हायलन्स रिडक्शन, त्याचा डायरेक्ट कनेक्शन आहे. म्हटलं हो
1: बरोबर.
0: यार बरोबर आहे, कधी विचारच नाही केला. सिम्पल गोष्ट आहे, जर कोणी ड्रायव्हिंग करताना पीप पीप पीप चालू असेल ना, आपलं पण ब्लड प्रेशर वाढतं. अरे साईड देना यार, पे पे पे आणि साईड देना यार, बॉस कुठे जाणार तू, ठीक आहे 2-3 गाड्या पुढे सोडून जाणार, पुढे पण ट्रॅफिकच आहे ना, शांत बस.
1: बरोबर.
0: की मी माझ्या बिहेवियरमध्ये हा चेंज आणलाय, की मी जी पण काळी पिळी टॅक्सी घेतो मी त्या ड्रायव्हरला आधीच सांगतो, भैया हॉर्न नाही बजाने काय,
1: बर.
0: त्याने काय मुंबई चेंज नाही होणार पण तो माणूस चेंज होणार, कारण मी त्याला पटवून देतोय की बघ तू हॉर्न मार, कोणाला फरक पडला नाही पडला, तू कशाला पाहतोय आता 5 हॉर्न ऐक, तुला काय फरक पडला नाही, ट्रॅफिक तर तसाच आहे. हे बिहेवियर चेंजला ना थोडं हँड होल्डिंग लागणार लोकांना. आपल्या गावामध्ये ना अजूनही कल्चर आहे,
1: बरोबर.
0: तर गावामध्ये मला रिसर्चमध्ये 2 व्यक्ती म्हणजे पर्सोना मिळाले, एक असते अंगणवाडी वर्कर, एक असते आशा वर्कर, दोन्ही बायकाच असतात मोस्टली. एक छोट्या मुलांची काळजी घ्यायला असते, एक प्रौढ माणसांची काळजी घ्यायला असते. सो मला वाटलं की त्यांना जाऊन भेटावं म्हणून, माझे एक डॉक्टर मित्र आहेत संभाजीनगरमध्ये, त्यांनी मला अशा 75 बायकांची परिचय करून दिला.
1: बर.
0: मग मी संभाजीनगरला गेलो, 75 बायकांचे इंटरव्ह्यू घेतले आणि त्यांना मी प्रश्न विचारला, ताई तुम्हाला ट्रॉमाबद्दल काय माहिती आहे, तर त्यांना ट्रॉमा हा शब्दच त्यांनी ऐकला नव्हता. मग त्यांना मी जेव्हा समजावून दिलं तर ते म्हणाले की अरे ते दादा ते तर मी एव्हरीडे 30-30 स्टोरीज ऐकते ना, 30 लोकांशी ती गावात भेटते, सासूला पण भेटते सुनेला पण भेटते, राईट, ड्रग्स घेत असतात लोक. तर तिचा जॉब काय असतो, प्राथमिक हेल्थ,
1: बरोबर,
0: नर्स लावा, क्रोसिन द्या, प्रेग्नन्सी टेस्ट, बाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. सो तिचं ट्रस्ट ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड असतो गावकऱ्यांमध्ये, की आशा ताई आहेत ना त्या चांगल्या आहेत, त्या आमची चांगली काळजी घेत आहेत आशा ताई. तर ट्रस्ट ज्याच्यावर असतो ना त्याच्याकडनं आपण काही पण ऐकतो, ती सांगेल क्रोसिन घे तर क्रोसिन घेतो, ती सांगेल हे नको खाऊ तर हे नको खाऊ. सो सेकंडरी ट्रॉमा म्हणतात तर

0: त्या बाईला भरपूर आहे, भरपूर स्टोरीज ऐकून ती त्यांचे ट्रॉमा ऐकते. मग मी त्यांना विचारलं प्रायमरी ट्रॉमा आहे का तुम्हाला, तर त्यांनी ब्लाऊज वरती केला आणि बघ दादा मला मारलं काल, दारू पितो, नशा करून येतो. मग मी त्यांना विचारलं ताई तुम्ही हे ट्रॉमा हिलिंग कसं करता हो, ते म्हणाल्या नाही आम्ही मंदिरात जातो, थोडं हरिपाठ म्हणतो, तेवढंच. मग मी त्यांना विचारलं तुम्हाला प्राणायाम विद्याबद्दल काय माहिती आहे. मला शॉक बसला त्या दिवशी दुहिता, गावातल्या बायकांना प्राणायाम माहिती नव्हता. सो मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या वीकेंडला परत येतो, आपण प्राणायाम ध्यान सुदर्शन क्रियाचा वर्कशॉप घेऊ. 75 बायकांचा मी वर्कशॉप घेतला.
1: बर.
0: आणि या अतिशय प्रेमळ असतात, त्यांना पगार मिळतो फक्त 4000 रुपये, नथिंग येतो. 4000 रुपये मध्ये काय होतं, नथिंग. पण त्या बाईचं ना डेडिकेशन असतं तिच्या गावासाठी.
1: बरोबर.
0: सो माझ्या वर्कशॉपमध्ये मी त्यांना विचारलं तुम्ही हे क्रिया शिकली, आवडलं, तुम्हाला याचं टीचर बनायचं आहे का हो, कारण मी लॉस एंजलिसमध्ये गँगस्टर्सना मेडिटेशनचा टीचर बनवतो, तुम्ही बनाल. 75 हात वरती आले. ओके, मीन्स जर आपण असल्या अशा ताईला अंगणवाडीला प्राणायाम ध्यान विद्येचा टीचर बनवलं तर तिची हेल्थ तर नक्कीच ती सुधरेल. पण ज्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट आहे ना, तिचा विश्वास तर जुडलेला आहे त्या माणसाशी, नशा तर आहे गावात, ती गावाला पण सुधारू शकेल. कारण जर प्रत्येक गावामध्ये हे 2 बायका असतात ना,
1: हो असतात,
0: 10 लाख गावं, ह्यांना जर आपण कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, मेंटल वेलबिंग ह्याचे थोडे जरी आपण शिक्षक बनवलं ना, वणवा पेटू शकतो. प्रायमरी हेल्थ गावामध्ये आणायचं पॅशन आहे त्यांचं.
1: बरोबर.
0: मेंटल वेलबिंग बद्दल त्यांना काहीच माहिती नाही आहे. आहे इम्पॅक्टर आहे, त्यांना मारलंय. सो हे काम मला करायला खूप आवडेल, कारण ह्याच्यामुळे लाईक आपल्याला जर कल्चर आपलं वाचवायचं असेल ना, तर ते गावामध्ये अजून आहे असं आपण म्हणू शकतो, होप ठेवू शकतो.
2: हिंसेकडून शांतीकडे नेणारा हा जो ध्यानधारणेचा मार्ग आहे, त्याबद्दल मंदार आपटे आपल्याशी संवाद साधतायत. आणि या सगळ्या गप्पांना अनुसरूनच हे गाणं आपण सगळ्यांनी जरूर ऐकायलाच हवं.

0: आता हे सगळं तुम्ही जे सांगताय ते ग्रामीण भागाबद्दल आहे, जिथे आपण असं म्हणतोय की अजूनही ती संस्कृती जपलेली आहे आपण. पण जेव्हा आपण शहरी भागांचा विचार करतो, किंवा कुठलाही समाज असू दे, कुठलाही समाजाचा स्तर असू दे, आजकालच्या तरुणांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा एन्झायटीचं प्रमाण खूप जास्त आहे, डिप्रेशनचं प्रमाण खूप जास्त आहे. तर या सगळ्यावरती, आणि ज्याला आपण फ्युचर इंडिया म्हणतो, तर या सगळ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी हा मेडिटेशनचा, ध्यानधारणेचा मार्ग चांगला उपाय असू शकेल का?
1: तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. माझा तो एक्सपिरियन्स आहे, सो माझं उत्तर हो आहे. पण मी काही एक्झाम्पल्स मी बघितले आहेत, ती एक्झाम्पल्स आता शेअर करतो, ज्याच्यामुळे जे ऐकतायत त्यांना पण ते पटलं पाहिजे की हो, मेडिटेशन म्हणजे फक्त डोळे बंद करून बसा नाही, त्याचं सोशल ऍप्लिकेशन आहे. व्हायलन्स रिड्यूस होऊ शकतो. पहिला अनुभव माझा शाळेतला सर्वात चांगला मित्र माझ्या बाजूला 10 वर्ष बसलेला, 2 वर्षापूर्वी माझ्याकडे असंच डिनर मध्ये मला सांगत होता की अरे माझा मुलगा ना घरी येऊन आजीला मारतो. म्हटलं का? तो म्हणाला नाही, त्याला फोनची ऍडिक्शन झालंय आणि आम्ही दोघं कामाला जातो, तो शाळेनंतर जेव्हा येतो तेव्हा आजी घरी असते, आजीचा फोन तो घ्यायचा प्रयत्न करतो, आजी त्याला नाही म्हणते. म्हटलं झालं कसं ऍडिक्शन? मला अरे पॅन्डेमिक मध्ये सगळं ऑनलाईन होतं ना, सगळ्यांना तेव्हा फोन मिळाले आणि आम्ही आमच्या ऑनलाईन मिटिंगवर होतो, त्यामुळे ती ऍडिक्शन लागून गेली. म्हटलं ओके, पण तू तर खो खो चॅम्पियन होतास आमच्या शाळेतला, मग तू मुलाला बाहेर का नाही काढलंस? तर तो म्हणाला नाही, त्याला हरायला आवडत नाही. तो कुठचा पण स्पोर्ट जर हरला तर त्याला त्या स्पोर्ट बद्दल त्याला नाही खेळायचं.
0: ही एक खूप मोठी समस्या आहे.
1: अरे यार, तू ह्या तुझ्या मुलाबरोबर, तू मंडे टू फ्रायडे ठीक आहे बिझी असतोस, तू सॅटर्डे संडेला काय करतोस? तो म्हणतो की सॅटर्डे संडेला ना माझ्या मुलाला KFC मध्ये जायला आवडतं, मॅकडॉनल्ड्स मध्ये जायला आवडतं, म्हणून मी त्याला अशा मॉलमध्ये

0: घेऊन जातो. तू हे का देतोय त्याला खायला? तू गावामध्ये घेऊन गेला पाहिजे, तू भाकरी ठेचा दिला पाहिजे, तू गड चढायला घेऊन गेला पाहिजे. कर क्या रहा है? त्याने केलं की नाही माहीत नाही, पण आता 2 वर्षानंतर त्याने मला सांगितलं की प्रॉब्लेम एवढा वाईट झाला की तो मुलगा शाळेत जाणं बंद केलं त्याने, कारण शाळेत त्याला बुलिईंग व्हायचं. व्हॉट एव्हर, तू चष्मीस आहे, बॅटरी आहे, व्हॉट एव्हर असं म्हणत असतील, म्हणून माझा मुलगा शाळेत जायला तयार नाही. म्हणून मला दुसरा पर्याय नव्हता, मी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये ठेवला आहे.
1: बर.
0: सो हे ऐकून मला एकदम असं वाटलं, पॉइंट इज पेरेंटिंग. पेरेंटिंग असं नाही की मॅन्युअल उघडून लिहिलं आहे की डे 1 ला असं करा, डे 2 ला असं करा. सो पेरेंट्सनाच नवीन जनरेशनला पेरेंटिंग कसं करायचं हे स्वतःच शिकलं पाहिजे ना. तुझ्या आईबाबांना विचारून कसं होणार, त्यांनी तुला जसं वाढवलं, पण ते ॲटमॉस्फिअरच चेंज झालंय ना. इथे सगळे जेन झी, जेन अल्फा सगळे फोनवर डिजिटल झालेले आहेत. ही गोष्ट पण व्हायलन्सच्या कॅटेगरीमध्येच येते, फॅमिली व्हायलन्स. सो तिथे मेडिटेशनचा फायदा कोणाला होऊ शकेल? फर्स्ट पेरेंट्सना होऊ शकेल की येस, मी बिझी आहे कामात, पण मी 20 मिनटं ध्यान करणार, त्याच्यामुळे मी जे काही 1-2 तास माझ्या मुलांमध्ये मला देता येतील ते क्वालिटी टाइम मिळेल. राईट, बिझी बिझी बिझी टाइम नाही, क्वालिटी टाइम मिळेल. सो 20 मिनटं जो मेडिटेशन करतो, मेडिकली प्रोवन आहे की 4 तासाच्या झोपेमध्ये जेवढी रेस्ट मिळते तेवढी 20 मिनटाच्या डीप ध्यानामध्ये मिळू शकते. हे मी दर दिवशी एक्सपिरियन्स करतो. दुसरं एक्झाम्पल देतो मी, माझा IIT मध्ये एक खूप चांगला मित्र आहे आणि 3-4 वर्षापासून परत भारतात आल्यापासून मी जातो त्यांच्याकडे, आणि माझं काम ऐकून त्यांचा मुलगा मंदार काका आला आहे घरी, म्हटलं की त्याचे डोळे एकदम असे, मंदार काका आला आहे, वा. तर मला त्याची आई सांगत होती, अरे तुला भाव का देतोय तो, कारण तुझे गँगस्टर ओळखीचे आहेत ना
1: बाप रे.
0: आणि तो गँगस्टर रॅप ऐकतो. सो हे मला माहीत नव्हतं की त्याला सगळं रॅप येतो. ओके, पाठ आहे सगळे रॅप, आणि काही काही रॅपर्स तिकडे आहेत ते त्याचे रोल मॉडेल आहेत. म्हटले वा, म्हटलं बॉस.
1: बाप रे.
0: मग त्याला मी विचारलं की तुला ओळख हवी त्यांची, त्याचे डोळे एकदम असे बाबल आउट होतात. तू ओळखतोस त्यांना? मी म्हटलं मी नाही ओळखत त्या रॅपरला, पण मला जो भाई ओळखतो ना त्याला ओळखतो तो.
1: ओ
0: सो मंदारकाची व्हॅल्यू वाढली, कारण मला त्या रॅप आर्टिस्टचं 1 कॉल अवे आहे तो. मग मी त्याला विचारलं, अरे पण तुला ते रॅप सॉंगमध्ये काय लिहिलंय त्याचा अर्थ कळतो का? त्याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये जो दर्द आहे तो त्यांनी त्या रॅप म्हणजे कवितेमध्ये लिहिला आहे. सो ते रोल मॉडेल बनण्यासारखे नाही आहेत लोक, ते वाट बघतायत हिलिंगची, प्रेमाची. सो ह्या एक्झाम्पल्समध्ये मला असं कळलंय की बापरे, हा प्रॉब्लेम तर खूपच मोठा आहे. सो हे पेरेंटिंग प्रॉब्लेम आहे, हा व्हायलन्स इन होम आहे, हे आपल्यालाच करायला लागणार. आणि मेडिटेशन हे जर पाश्चात्य देशामध्ये एवढं पॉप्युलर झालं असेल, आपल्याला शिकायला लागणार ना. पहिलं म्हणजे काय आहे हे, व्हॉट इज योगा, व्हॉट इज मेडिटेशन, नॉट फॉर एनिथिंग एल्स बट पीस ऑफ माइंड. आणि जो माणूस स्ट्रेस्ड आहे त्याला पीस ऑफ माइंड तर हवा आहे. इथे शांत बसण्याची जी कला आहे, त्याला जीवन जिणे की कला, आर्ट ऑफ लिव्हिंग, हा वर्कशॉप 150 देशांमध्ये शिकवला जातो. तो 4 दिवसाचा वर्कशॉप असतो, दर दिवशी 2 तास. मला तर वाटतं हा मॅन्डेटरी केला पाहिजे,
1: बर.
0: कारण हे नॉलेज जे आहे ते शिकलंच पाहिजे आपल्या देशाने, कारण बाहेरची लोक आपल्याकडे योगा रिट्रीट्सना येत आहेत. प्रॉब्लेम आहे, व्हायलन्स आहे, सोल्युशन आपल्यालाच ॲज अ सोसायटी करायला लागणार आहे. आजचा चांगला दिवस आहे, योग दिवस. या दिवशी तुम्ही कुठचा पण तुमचा सामाजिक व्हायलन्सचा टॉपिक असेल, कुठचा पण असू दे, ड्रग्स, ॲडिक्शन, डोमेस्टिक व्हायलन्स, कुठचा पण तुमचा टॉपिक असू दे, त्याच्यावर तुम्हाला जर सोल्युशन डिझाईन करून काही करायचं असेल तर मी तुम्हाला मदत करायला तयार आहे.
1: बर.
0: कारण मी ह्याच कामासाठी माझं आयुष्य लास्ट 10 वर्ष मी डेडिकेट केलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये जो आनंद मिळेल तुम्हाला तो व्हॉट्सॲप फॉरवर्ड करून नाही मिळणार, कारण माणसाला माणसाची गरज आहे. आणि जर तुम्ही शांत असाल, ऑलरेडी शांत असाल, तर त्या शांतीची व्हॅल्यू कोणालाही माहिती आहे का? जो माणूस दर्दमध्ये आहे ना, ज्या मुलांना 12वीत अंधारात अभ्यास करायला लागतोय ना, त्यांना जर तुम्ही सँडविच बनवून दिलत किंवा आईस्क्रीमला घेऊन गेलात, तुम्हाला पण जेवढा आनंद मिळेल ना, तो तुम्हाला कशात ही मिळणार नाही.

0: मी फोकस कोणावर ठेवलाय, ज्याला व्हायलन्सचा विक्टिम आहे तो किंवा क्रिमिनल आहे, दोन्ही लोक ट्रॉमॅटिक कंडिशन मधनं गेलेली आहेत चाइल्डहुड मध्ये, त्यांना हिलिंगची गरज आहे, त्यांना मी जे म्हणतोय त्याची व्हॅल्यू आहे. तिथे तुम्ही पण टाइम स्पेंड करून तुम्ही पण मला जो एक्सपिरियन्स मिळाला आहे ते तुम्ही पण अनुभवा.
1: हे तुम्ही जे ध्यानधारणा किंवा मेडिटेशनचे जे वर्कशॉप्स घेता, तर त्याच्यामध्ये नेमकं काय त्या समोरच्या व्यक्तीला शिकवलं जातं किंवा काय सांगितलं जातं?
0: मी शिकवतो तो वर्कशॉप आहे आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचा, त्याला श्री श्री रविशंकर गुरुजींनी 45 वर्षांपूर्वी करिक्युलम त्यांनी सुरू केला आणि आता त्या संस्थेचे 15,000-20,000 टीचर असतील जगामध्ये, त्यातला मी एक टीचर आहे. त्या वर्कशॉपमध्ये पहिलं म्हणजे एक शिकायला मिळतं की आपल्या जीवनात आपण फक्त शरीर नाही होत, आपले 7 लेवल्स आहेत. शरीर ही पहिली ग्रॉस लेवल आहे ज्याला आपण टच करू शकतो, बाकीचे जे 6 लेयर्स आहेत त्यांना आपण टच नाही करू शकत, फील करू शकतो. दुसरी लेयर आहे आपल्या जीवनाची, आपला श्वास, ब्रीदिंग, चालू आहे ब्रीदिंग. सो त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की काय आहे हे ब्रीदिंग. म्हणजे आधी मी म्हणालो ना, जसं मन बदलतं तसं ब्रीदिंग पॅटर्न पण बदलतो. सो ब्रीदिंग पॅटर्न युज केल्यावर मन पण बदलता येतं. सो तिसरं स्तर आहे मन. मन आता आपल्याला दाखवता येत नाही ना की हे बघ हे माझं मन आहे, पण मनाच्या टेंडन्सी आपल्याला माहिती आहेत की ते मन जे असतं ते भूतकाळामध्ये जातं की अरे यार माझ्याशी चांगलं नाही झालं, अरे मी 20 वर्षापूर्वी केमिकल इंजिनियर झालो पण मला आवडलं नाही ते, पण ते झालं ना, ते भूतकाळमध्ये झालं. सो माइंड त्याच्यामध्ये अडकलेलं असतं. किंवा फ्युचरमध्ये असतं माइंड की बापरे पुढे काय होणार, पण खरं जीवन कुठे असतं, वर्तमान काळामध्ये असतं. सो मनाला वर्तमान काळामध्ये कसं आणायचं हे शिकायला मिळतं. चौथी आपली लेवल असते की आपली बुद्धी, जे मी बोलतोय त्याला तुमची बुद्धी अनालाइज करते, काही काही गोष्टींना ती येस म्हणते, काही काही गोष्टींना ती नो म्हणते. या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलोच नाही. फॉर एक्झाम्पल, जे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्यालाच तुम्ही येस म्हणताय,
1: बरोबर,
0: म्हणजे नवीन काही शिकतच नाही आत. ज्याला तुम्ही नो म्हणताय ते जर तुम्ही म्हटलं की मे बी, तर तुम्ही काहीतरी नवीन शिकू शकाल,
1: बरोबर.
0: जर तुम्ही येस म्हणत असाल तर ऍक्च्युली तुम्ही जस्ट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी त्याला तुम्ही येस म्हणताय. सो ही आपली बुद्धी आहे. ही बुद्धी तीक्ष्ण कशी करायची, कारण बुद्धीला जे पटतं ना तेच आपण करतो, राईट. सो जितकी बुद्धी चांगली तितके आपले डिसिजन्स चांगले, पण त्या बुद्धीबद्दल आपण कधी शिकलो नाही. आपण एवढं शिकलो की बदाम खा रोज, बुद्धी चांगली होईल. हां, सो चौथी गोष्ट शिकायला मिळते वर्कशॉपमध्ये, आपल्या बुद्धीला कसं तीक्ष्ण करायचं. पाचवी गोष्ट आहे की मेमरी. सो याददाश खूप डेडली आहे, कारण याददाश काय असतं, ज्या निगेटिव्ह घटना झालेल्या असतात ना त्या पकडून बसते, ज्या पॉझिटिव्ह गोष्टी झालेल्या असतात त्या विसरून जातो आपण. फॉर एक्झाम्पल, जर तुमची कोणी मैत्रीण असेल आणि ती खूप चांगली मैत्रीण होती तुमची, तुम्ही पार्टीजना गेला, शॉपिंगला गेला, मूवीला गेला, ट्रिप्सना गेला, पण त्या मैत्रिणीने ना तुमचा बर्थडे विसरला, आणि एकच वर्ष नाही विसरला, दुसऱ्या वर्षी पण विसरला, पण तुम्ही तर तिला दरवर्षी कॉल करता, एक बर्थडे ती विसरली करायला. ते मन पकडून बसतं, मेमरी पकडून बसते. 100 चांगल्या चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, ते मन विसरून जाते, म्हणून रिलेशनशिप तुटते. सो ह्या मेमरीची ही क्वालिटी असते, ह्याच्याबद्दल आपण काय करू नाही शकत. जस्ट अवेअरनेस यायला लागतो की अरे हो रे, छोट्या छोट्या गोष्टी पकडून बसली आहे. त्याच्याबद्दल थोडं शिकायला मिळतं की ही मेमरी साफ कशी करायची, म्हणजे फ्रेश कसं राहायचं.
1: ओके,
0: लहान मुलासारखं, लहान मुला फ्रेश असतो ना, मोठा माणूस झाला की मेमरीज मध्ये अडकलेला असतो. सो आणि सहावी गोष्ट म्हणजे आपला आत्मा, जे मी मगाशी बोललो की काहीतरी तुमच्यामध्ये आहे की जे थकत, सकाळी फ्रेश उठल्यानंतर फुलतं, ह्याला तुम्ही आत्मा म्हणू शकता. ह्याचा स्टडी कसा करायचा, कारण हे माझं खरं स्वरूप आहे आणि हे ग्रंथात वाचून कळतंय मला. म्हणजे भगवद्गीतेमध्ये पण कृष्णांनी तेच म्हटलंय की अरे तुझं खरं रूप ते आहे, किंवा ओम नम शिवाय, शिवाय मोठं रूप आहे. पण त्याचा एक्सपिरियन्स कसा करायचा माझ्या आयुष्यात, तो एक्सपिरियन्स तुम्हाला सुदर्शन क्रियामध्ये मिळतो, की तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो की तुम्ही फक्त शरीर नाही. हा जो एक्सपिरियन्स जेव्हा मिळेल ना, तेव्हा जे फ्रीडम मिळेल, यार मैं किसको पकड के बैठा था, सकाळी उठून दाढी करतोय, मेकअप लावतोय, ते तर शरीर आहे, मी तर आत्मा आहे. हे जे रिअलायझेशन असतं ना, त्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणतात.
1: बरोबर. आतापर्यंत तुम्ही

0: अनेक गँगस्टर्सना हे सगळं मेडिटेशन आणि हे शिकवलं, किंवा जे काही विक्टिम्स होते ज्यांच्या बद्दल हे गुन्हे घडलेले होते ज्यांच्या बरोबर, तर अशांना सुद्धा तुम्ही या क्रिया शिकवलेल्या आहेत किंवा हे प्राणायाम आणि ध्यानधारणा शिकवलेली आहे, हे सगळं नंतर त्यांनी पुढे सातत्याने सुरू ठेवलं का आणि त्याचे झालेले जे काही चांगले परिणाम आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का?
1: सो प्रत्येक टीचरला असंच वाटतं ना की मी जे शेअर केलं आहे त्यांनी त्याचा उपयोग करावा. शाळेतल्या आपल्या टीचरला पण असंच वाटलं असेल ना की मी अबकडं ABCD शिकवलंय, त्या स्टुडंटनी पुढे जाऊन कविता लिहावी, बुक लिहावं, राईट? नाहीतर मग शिकायचा काय फायदा? वर्कशॉप केल्यानंतर मी त्यांचा 3 महिने हात पकडतो की तुला रेग्युलर दिनचर्येमध्ये साधना इम्प्लिमेंट करायला मी तुला 3 महिने साथ देणार. कारण थोडा वेळ लागतो ना आपल्याला, एकदा वर्कशॉप केला थोडा प्रॅक्टिस केलं तरच ते पटतं ना तुला की अरे नाही हे बरोबर आहे. सो ती जी योगा क्रिया मेडिटेशनची जी साधनेचा वेळ आहे त्याला डेडिकेशननी तुला द्यायला लागतो ना. ॲज अ टीचर मी माझ्या स्टुडंट्सना तो 3 महिने देतो. हा 3 महिन्यानंतर मी तर डेली करतो, तू करणार की नाही ते तू ठरव. सो असे मी हजारो लोक शिकवले. त्यातला एक एक्सपिरियन्स असा आहे की लॉस एंजलिसमधल्या एका ब्लड्स नावाची जी गँग आहे त्याचा लीडर माझा स्टुडंट आहे आणि तो 25 वर्ष जेलमध्ये राहिला आहे.
0: बापरे.
1: आणि त्याने बरेच प्रकार केलेले आहेत. सो माझा स्टुडंट तो आहे आणि काही वर्षापूर्वी मी लॉस एंजलिसला परत गेलो होतो तेव्हा मी आंद्रे, माझा जो स्टुडंट आहे त्याचं नाव आंद्रे, त्याला मी विचारलं मी जे तुला शिकवलंय ना त्याचा तुझा एक्सपिरियन्स काय सांग ना. तर तो म्हणाला की मला तर खूप पीसफुल तर वाटतं पण आमच्या नेबरहूडमध्ये एका 5 वर्षाच्या मुलीला गोळी लागलेली डोक्यात आणि ती मेली कारण गँग वॉर चालू होतं आणि बुलेट्स तिला लागली असेल. तर मी तिच्या आईबाबांकडे गेलो आणि त्यांना राग आला होता, रिव्हेंज घ्यायचा होता त्यांना, म्हणून ते बाहेर पडणारच होते दुसऱ्या गँगमध्ये जाऊन व्हॉटएव्हर किलिंग करायला. तेव्हा मी त्यांना बाजूला घेतलं आणि मी त्यांना उज्जयी प्राणायाम शिकवला जो तू मला शिकवला होतास आणि मी 5 मिनिटं त्यांच्याबरोबर डोळे बंद करून उज्जयी प्राणायाम केला आणि त्यांना डोळे उघडायला सांगितले आणि मग त्या पीसफुल स्टेटमध्ये त्यांना मी समजावलं की बघा आत्ता तुम्ही जर गेलात तिकडे आणि व्हॉटएव्हर तिकडे कोणाला मारलत पण तर तुम्ही जेलमध्ये जाणार, तुमची मुलगी तर ऑलरेडी गेली आहे तर तुम्ही हे नका करू. आणि बिकॉज त्यांनी प्राणायाम केला होता, मन ऑलरेडी काम झालं होतं, त्या समोरच्या व्यक्तींनी माझं बोलणं ऐकलं आणि त्याला पटलं. हे ऐकून मला एकदम असं वाटलं की बॉस एक आयुष्य वाचलास.
0: बर.
1: कारण व्हायलन्स तसाच होतो ना की मी तुझ्या काकाला मारलं कारण तुझ्या भावानी माझ्या मामाला मारलं होतं आणि हे कशाला असतं की ट्रॉमा थांबतच नाही ना. सो मेडिटेशन करून या माणसांनी काय इम्प्लिमेंट केलं होतं, ट्रॉमा स्टॉप्स विथ मी, मी ट्रॉमा पास नाही करणार.
0: बरोबर.
1: आणि ही खूप मोठी माइलस्टोन आहे ना हे, की मला ट्रॉमा आहे पण मी तो पास नाही करणार दुसऱ्यांवर. क्या बडी बात आहे यार. लाईक फॉर एक्झाम्पल लहान असताना मी क्रिकेट खूप चांगला खेळायचो. सो असं काहीतरी झालं असेल की शिवाजी पार्कला क्रिकेट खेळून मी मॅच जिंकून आलो घरी आणि माझ्या बाबांनी म्हटलं असेल हे काय येडायस का रे, उद्या मराठीचा पेपर आहे फटॅक, मला काय हवं होतं, मी कप जिंकून आलेलो होतो, मॅच जिंकून आलो होतो. एक वाक्य ऐकता आलं असतं
0: कौतुकाचं,
1: अरे धुईता काय मस्त दिसतेस ग तू, अच्छा काय भरतनाट्यम करतेस, वा वा काय क्रिकेट खेळतोस रे तू मस्त, आता एक काम कर ना आता ठेव आणि चल चहा देते मी तुला अभ्यासाला लाग ना. तो मुलगा काय म्हणाला असता, हो शुअर ऑफकोर्स. सो हे ट्रॉमॅटिक एक्सपिरियन्सेस असतात ते प्रत्येक वेळेला नेगेटिव्हच नसतात. नेगेटिव्ह इज नॉर्मल की ओके कोणीतरी काहीतरी तुम्हाला ब्लेम झालं, गिल्टी फिलिंग आलं, मारलं, राग आला की नेगेटिव्ह झालं. पण पॉझिटिव्ह गोष्ट पण अशी असू शकते की जी व्हायला पाहिजे होती पण झालीच नाही, ते शेअर कोणाबरोबर करणार की अरे यार मी क्रिकेट तर चांगला खेळायचो यार पण तेव्हा. पण हे जे पेरेंटिंग, अगेन कमिंग बॅक टू पेरेंटिंग, इट कॅन बी नॉन व्हायलंट पेरेंटिंग, सहानुभूतीचं पेरेंटिंग, करुणा पेरेंटिंग, कम्पॅशन पेरेंटिंग, हे करायला सेल्फ कम्पॅशन पहिलं लागणारच.
0: बरोबर.
1: त्याच्यासाठी मेडिटेशन प्रॅक्टिस प्रत्येकाने इम्प्लिमेंट केलीच पाहिजे आणि ती फोर्स नाही करू शकत.
0: बरोबर.
1: म्हणून आपण करत राहायचं हे काम कारण व्हायलन्सला काही एंड नाही आहे आणि

0: आपल्याला जोपर्यंत आनंद मिळतोय तोपर्यंत काम करत राहायचं चांगलं.
1: नक्कीच. अतिशय उत्तम सुरू असलेली चांगल्या पगाराची चांगल्या प्रकारची जीवनशैली असणारी नोकरी आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही हे सगळं ध्यानधारणेचं महत्व आणि हे सगळं करायला सुरुवात केली आणि आजही हे सगळं काम सुरू आहे, तर हे सगळं का चालू आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे?
0: तर द्विता, जसं मी सांगितलं की 2001 साली माझ्यावर नायजेरियामध्ये एक प्रसंग घडला होता ज्याच्याबद्दल मी कधीच शिकलो नव्हतो किंवा त्याच्यातनं बाहेर कसं यायचं हे मला माहिती नव्हतं. हा जो व्हायलंट अटॅक माझ्यावर झाला होता आणि माझ्यावर जे पोस्ट ट्रॉमा स्ट्रेस नावाचं लेबल लागलं होतं ज्याच्यामुळे माझी झोप उडाली होती, माझं पायाखालची जमीन गेली होती, त्याच्यातनं मला बाहेर आणण्याचं काम माझ्या गुरुजींनी आणि ह्या ज्या प्रॅक्टिसेस टेक्निक्स क्रिया म्हणावं किंवा सेवाभाव दुसऱ्यांची मदत करावी ह्या सगळ्यांनी होत गेलं. पहिलं कारण आहे की मला ज्याचा फायदा झाला त्याचा फायदा मी स्वतःकडेच नाही ठेवायला पाहिजे, मी ते शेअर पण केलं पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि अशा लोकांबरोबर शेअर केलं पाहिजे की ज्यांना त्यांची गरज आहे. दुसरं गोष्ट अशी झाली की मला एका प्रसंगातनं जायला लागलं पर्सनल लाईफमध्ये की माझा डिवोर्स झाला आणि डिवोर्समधल्या त्या प्रकारामध्ये मला माझ्या मुलीचं कस्टडी द्यावी लागली तिच्या सुखासाठी. तर तेव्हा मी असा विचार केला की मी एकतर रूम बंद करून रडू शकतो किंवा तीच प्रेम एका वडिलांचं मुलीवरचं प्रेम हे जर मी चॅनल केलं की अशा लोकांकडे की ज्यांची मुलं स्कूल शूटिंग्समध्ये मारली गेली आहेत किंवा गँग व्हायलन्समध्ये मारली गेली आहेत. कारण ट्रॉमा जो असतो ना तो सेम असतो, प्रसंग वेगळा असेल पण ट्रॉमा ट्रॉमा असतो. त्याला $5, $50, $500 लेबल नाही लावायला पाहिजे. म्हणजे मी ज्या ट्रॉमामधनं जातोय गेलोय मला कळतंय की ह्या आईचं काय भावना असेल किंवा ह्या वडिलांची काय भावना असेल की त्यांचा पण मुलगा नाही आहे त्यांच्या बरोबर. सो ह्या दोन कारणासाठी मी माझं जे शिकत होतो प्राणायाम ध्यान विद्या भारताचं कल्चर ते मला दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची इच्छा होती.
1: म्हणजे भारतात असो किंवा भारताबाहेर असो जी काही समाजामध्ये असलेली गुन्हेगारी किंवा हिंसक प्रवृत्ती आहे ती रोखण्यासाठी आणि त्याचबरोबर आत्मशांतीसाठी सुद्धा मेडिटेशन अर्थात ध्यानधारणेचा मार्ग दाखवून तुम्ही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करताय आणि जास्तीत जास्त लोकांना या बदलाचा अनुभव घेता येऊ दे अशीच आपण एक सदिच्छा व्यक्त करूया. आणि FM गोल्डच्या या योग दिवस विशेष कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात आणि ध्यानधारणेचं महत्व आणि त्याच्यातून आलेले वेगवेगळे अनुभव सगळ्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेत त्याबद्दल मंदार आपटे सर तुमचं मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात ध्यान साधना आणि योग साधना या विषयावर योगतज्ञ मंदार आपटे यांची दुहिता सोमणखेर यांनी घेतलेली मुलाखत. आताच आपण ऐकलात या मुलाखतीचा भाग दुसरा. श्रोते हो, ही मुलाखत याआधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली होती.

याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांची इथेच अनुमती घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

श्रोतेहो, एक निवेदन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथ मित्र पुरस्कार 2025-26 प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. या वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी आपले विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबर 2026 पर्यंत 3 प्रतीमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं जोगवा या चित्रपटातील गीत. संजय पाटील यांची रचना आहे आणि अजय अतुल यांचं संगीत.

चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार श्रोते हो आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया उदय भवाळकर आणि गौरी पाठारे यांनी गायलेलं माय बाप या चित्रपटातील गीत. गजेंद्र अहिरे यांची रचना आहे आणि आनंद मोडक यांचं संगीत.

कार्यक्रमात शेवटे ऐकूया मला आई व्हायचं आहे या चित्रपटातील गीत कुणाल गांजावाला यांच्या स्वरात. समृद्धी पोरे यांची रचना आहे आणि अशोक पत्की यांचं संगीत.

पिल्लू गं तू माझी चिमणी, मी तुझं रोपट तू माझी धरणी, मी मातीचा गोळा ग तू माझा कुंभार, तुझ्या रूपाने देवच आला बनून पालनहार।

आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि दुपारी 1:40 आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारं अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. त्याआधी सुरुवातीला ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

मला आई व्हायचं आहे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं कुणाल गांजावाला यांच्या स्वरात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 वाजतोय, थोड्याच

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला। ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल। दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते। कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं। संघटनेच्या बाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि धोरण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे। सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात असंही मोदी यावेळी म्हणाले। शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करायचं आवाहन त्यांनी केलं। जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाविषयी चिंता व्यक्त करतानाच त्यांनी युद्ध आणि संघर्ष हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नसून संवाद आणि मुत्सद्देगिरीनं हे प्रश्न सोडवण्याची गरज व्यक्त केली। सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं ठामपणे फेटाळून लावला आहे। सिंधू जल करार स्थगितच राहील या भूमिकेचाही भारतानं पुनरुच्चार केलाय। जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या या लवादाचे निर्णय अवैध आहेत। भारतानं या लवाद समितीला कधीही मान्यता दिलेली नाही, तिच्या कामकाजातही सहभाग घेतलेला नाही, त्यामुळे भारत या लवादाच्या निर्णयांना बांधील नाही असं परराष्ट्र मंत्रालयानं समाज माध्यमावर म्हटलंय। भारतानं करार स्थगित करण्यामागे दिलेली कारणं करार स्थगित किंवा रद्द करण्यास पुरेशी किंवा समर्थनीय नाहीत असा निर्णय हे घेतलेल्या लवाद न्यायालयानं दिला आहे। त्यानंतर भारतानं आपली ठाम भूमिका जाहीर केली आहे। 1960 पाणीवाटप कराराअंतर्गत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांचं पालन सुरू ठेवावं असं आवाहन या समितीनं भारताला केलं होतं, मात्र भारतानं हा निर्णय फेटाळून लावला। हा लवाद स्थापन करणं हीच करारातल्या अटींचं उल्लंघन करणारी कृती होती असा युक्तिवाद भारतानं केला आहे। गेल्या वर्षी एप्रिलमध्ये पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे। मुंबईमध्ये आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे। आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालंय। मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत। सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली असून तो 88 रुपये दरानं उपलब्ध आहे। घरगुती वापराचा पीएनजी किलो 2 रुपयांनी महागलाय तर व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर 10 रुपयांनी वाढ झाली आहे। बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेशी जुळवून घेता येतं हे भारतानं दाखवून दिलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलंय। अमेरिकेत अॅशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची परिषद भरली, त्यात त्यांनी भारताची भूमिका मांडली। खतं, इंधन यांची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागत असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेनं परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळली असं त्यांनी सांगितलं। या 2 दिवसीय बैठकीचा आज अंतिम दिवस आहे। या बैठकीत जागतिक आर्थिक विकास, आर्थिक स्थिरता, वाढतं कर्ज, व्यापार, गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय प्रणालीतील सुधारणा यावर भर दिला जातोय। G20 देशांशी आर्थिक संबंध दृढ करणं आणि देशाला उत्पादन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाचं प्रमुख केंद्र म्हणून सादर करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे। G20 नेत्यांची मुख्य शिखर परिषद

परिषद यावर्षी 14 आणि 15 डिसेंबरला मियामी इथं होणार आहे. भारत जर्मन पर्यावरण मंचाची 4थी बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. दोन्ही देशांमधलं द्विपक्षीय सहकार्य वाढवणं आणि पर्यावरण तसंच हवामान बदलासंदर्भात देवाणघेवाण सुविधा पुरवणं याविषयी या बैठकीत चर्चा होईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव आणि जर्मनीचे पर्यावरण मंत्री कर्स्टन श्रेडर यांच्या सहअध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रामुख्यानं पर्यावरण रक्षण आणि हवामान धोरणाबाबत चर्चा होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गतच्या वार्षिक तत्वावरील सकल संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. याअंतर्गतचं एकूण संकलन सुमारे 2,00,000 कोटी रुपयांवर पोहोचलं असल्याचं मंत्रालयानं कळवलंय. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूल देखील 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं, तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलंय. ऑगस्ट महिन्यातील केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं सकल संकलन 38,413 कोटी रुपये, तर राज्य वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कराअंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे. ऑगस्ट महिन्यातल्या करपरताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचं मंत्रालयानं कळवलंय. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलनात वार्षिक तत्वावर 8.3% वाढ झाली आणि ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलंय. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलंय. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7.8 कोटी लाखापेक्षा जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली. यात 31 जुलै या अंतिम मुदतीपर्यंत दाखल झालेल्या 5.90 कोटी लाखापेक्षा जास्त विवरणपत्रांचाही अंतर्भाव असल्याचं विभागानं म्हटलंय. मागच्या करनिर्धारण वर्षाच्या 16 सप्टेंबर 2025 या अखेरच्या मुदतीपर्यंत 7.30 कोटी लाखापेक्षा जास्त विवरणपत्र दाखल झाली होती अशी माहितीही विभागानं दिली आहे. करदात्यांनी वेळेच्या नियमाचं पालन केल्याबद्दल विभागानं त्यांचे आभारही मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात युपीआय व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या 24 अब्ज 31 कोटीच्या विक्रमी पातळीवर पोहोचली. ही संख्या जून महिन्यात 22 अब्ज 72 कोटी इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराझनं पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. रशियाच्या रोमन साफिलिनला त्यानं 6-4, 6-4, 6-4 असं सरळ सेट्समध्ये हरवलं. महिलांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित अरिना सबालेंकानं कोलंबियाच्या कॅमिला हिला 6-2, 6-4 असं हरवून, तर पोलंडच्या इगा स्वियांतेकनं चीनच्या वांग यिशियूचा 6-2, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली. आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागातल्या उर्वरित 712 किलोमीटर अंतरासाठी कवच 4.0 प्रणालीला भारतीय रेल्वेनं 170 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या कामामुळे स्वदेशी निर्मित स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली कार्यान्वित करून रेल्वे सुरक्षा अधिक बळकट होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. गडचिरोलीतल्या सूरजगड पोलाद खाण जाळपोळ प्रकरणी सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन याचिकेवर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेऊ असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं जानेवारी 2000

2023 मध्ये त्यांना जामीन नाकारला होता. 25 डिसेंबर 2016 रोजी या खाणीतून खनिज वाहून नेणाऱ्या 76 गाड्या नक्षलवाद्यांनी पेटवून दिल्या होत्या. त्यांना मदत केल्याचा आरोप गडलिंग यांच्यावर आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेनं स्थापन केलेल्या लवादाचा निर्णय भारतानं फेटाळला. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारास, अरिना सबालेंका आणि इगा श्वियांतेक दुसऱ्या फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांच्याकडून विद्यापीठ गटात ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सलग तिसऱ्यांदा डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांना राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे. पूर्व विदर्भातील अतिरिक्त पाणी पश्चिम विदर्भातील दुष्काळप्रवण भागाकडे वळवणाऱ्या महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्याला वेग येऊ लागला आहे. अकोला जिल्ह्यात प्रकल्पाच्या सुरुवातीच्या कालव्यांच्या कामासाठी पातूर बार्शी टाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील 12 अधिक गावांमध्ये सुमारे 223 हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना सूचना देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. राजस्थान कृषी संशोधन संस्था जयपूर इथं आयोजित अखिल भारतीय गहू आणि जव संशोधन शास्त्रज्ञ बैठकीत अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्राला अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पांतर्गत देशपातळीवरील उत्कृष्ट केंद्राचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या केंद्रानं विकसित केलेल्या WMM 138 गहू वाणाच्या विकासासाठी विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आलं. अकोला जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांपासून पावसानं दांडी मारल्यानं अडचणीत सापडलेली खरीप पिकं कोमेजण्याच्या मार्गावर असल्याच्या पार्श्वभूमीवर दमदार पावसाकडे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याचं लक्ष लागलं आहे. जलसंधारण आणि जलमुद्द्यांबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर या जनजागृती रॅलीचं शहरात उत्साहात आयोजन करण्यात आलं. नागरिक स्वयंसेवी संस्था विद्यार्थी आणि जलप्रेमींनी मोठ्या संख्येनं सहभागी होत जलसंधारणाचा संदेश दिला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 21 ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा केला जातो. कर्तव्यनिष्ठा उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय सेवेसाठी अकोला पोलीस दलातील 8 अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक देऊन स्वातंत्र्यदिनी गौरवण्यात आलं. अकोला पोलीस दलातील 5 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि 3 पोलीस शिपायांच्या उल्लेखनीय सेवा कार्याची दखल घेत पालकमंत्री आकाश मुंडकर यांच्या हस्ते अतिउत्कृष्ट सेवा पदक देण्यात आलं. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबाबत आदर राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीनं शहरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान देखील राबवण्यात आलं. पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या वतीनं राज्यातील वाशिम गडचिरोली धाराशिव आणि नंदुरबार या 4 आकांक्षित जिल्ह्यातील निवडक 12 पत्रकारांचा मुंबई दिल्ली अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्यात वाशिम जिल्ह्यातील पत्रकार सुनील कांबळे प्रमोद लकरस आणि दत्ता महाले यांची निवड झाली होती. त्यांनी कृषी अनुसंधान केंद्र आणि नीती आयोगासमोर आपल्या जिल्ह्यातील शेती रोजगार शिक्षण आणि पायाभूत सुविधांविषयी प्रश्न मांडले आणि त्यावर उपाययोजनाही सुचवल्या. वाशिम MIDC च्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 48 कोटी 67 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला. त्यात रस्त्यांसाठी 18 कोटी पाणी पुरवठ्यासाठी 16 कोटी आणि MSME पार्कसाठी 10 कोटी 85 लाख रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे वाशिममध्ये उद्योग गुंतवणूक आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. दिनांक 14 ऑगस्ट रोजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वाशिम जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत

0: अटकित जिल्हा वार्षिक योजनेत 341 कोटी रुपये मंजूर नियत व्यय असून बीडीएसवर 204 कोटी 60 लाख रुपये निधी प्राप्त आहे. 34 कोटी 24 लक्ष रुपये निधीची प्रशासकीय मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 76 कोटी आणि आदिवासी उपयोजनेसाठी 15 कोटी रुपयांची तरतूद आहे अशी माहिती देण्यात आली. वाशिम जिल्ह्यात पावसानं गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारल्यानं जिल्ह्यातील खरीप पिकं संकटात सापडली असून जिल्ह्यातील सिंचन तलावांनी तळ गाठलेला आहे. विहिरीतील पाणी देखील कमी होत चाललं आहे, त्यामुळे पुढील रब्बी पिकाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपरवाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. दुपारचे 1:45 झाले. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता ऐकूया. कार्यक्रमात ऐकूया अपर्णा मयेकर यांनी गायलेलं हे गीत.

अपर्णा मयेकर यांनी गायलेलं राम गणेश गडकरी यांचं गीत आपण ऐकलं दुपारचं 1 वाजून. आपण ऐकत आहात भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आणखीन एक गीत.

0: मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आडवाटेवरील पुस्तकं या मालेत ऐकूया प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितोव यांच्या द सिमिट्री टीचर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा.
2: ग्रंथप्रेमी श्रोते हो, आज ज्या कादंबरीची ओळख आपल्याला करून देणार आहोत तिच्या पहिल्याच पानावर लेखक हे पुस्तक मी लिहिलेलंच नाही असं चक्क म्हणतो. आणि या भन्नाट कादंबरीचं नाव आहे द सिमेट्री टीचर. लेखक आहे प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितोव. आंद्रे बितोव हा रशियन साहित्यातला एक प्रयोगशील आणि बुद्धिमान आधुनिकोत्तर लेखक मानला जातो. द सिमेट्री टीचर ही त्याची एक अत्यंत गुंतागुंतीची अशी कादंबरी. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला एक मोठा चकवा देतो. तो सांगतो की त्यानं ही कादंबरी मुळी लिहिलेलीच नाही. अ ट्रेडवेल नावाच्या एका ब्रिटिश लेखकानं मूळ इंग्रजीमध्ये हे पुस्तक लिहिलं आणि आपण फक्त त्या इंग्रजी पुस्तकाचा रशियन भाषेत अनुवाद करत आहोत असा तो दावा करतो. पण श्रोते हो, खरी गंमत इथंच आहे. ए ट्रेडवेल नावाचा कोणताही ब्रिटिश लेखक या जगात अस्तित्वातच नाहीये. तो आंद्रे बितोवच्या सुपीक डोक्यातून जन्मलेला एक पूर्णपणे काल्पनिक असा लेखक आहे. स्वतःच एक काल्पनिक मूळ लेखक उभा करायचा आणि मग आपण त्याचा अनुवादक असल्याचं नाटक करायचं हा एक भन्नाट साहित्यिक खेळ त्यानं या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. लेखकानं या पुस्तकात आणखी एक विलक्षण कल्पना वापरली आहे. आपण हे काल्पनिक इंग्रजी पुस्तक फक्त एकदाच वाचलं होतं आणि नंतर कुठेतरी ते हरवलं असं तो सुरुवातीला सांगतो. त्यामुळे आता हा सगळा अनुवाद फक्त आणि फक्त आपल्या अंधुक आठवणींच्या आधारावर करतो आहोत असं तो सांगतो. विचार करा, आठवणीतून लिहिताना किती चुका किती बदल होत असतील. आणि हाच तर त्याचा मुख्य हेतू आहे. मानवी स्मृती कशी फसवी असते आणि त्यातून वास्तवाचं कसं एक नवं विस्कळीत रूप जन्माला येतं हेच तो यातून दाखवून देतो. या कादंबरीतला मुख्य नायक उर्बिनो व्हॅनोस्की हा सुद्धा असाच एक गोंधळलेला माणूस आहे. तो आपल्या विस्कटलेल्या अर्थहीन आयुष्यात सममिती म्हणजेच एक प्रकारचा सुसंवाद शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतो. पण जसजसं तो पुढे जातो तसतसं त्याला जाणवतं की जगात परिपूर्ण सममिती ही केवळ एक माया आहे. द सिमेट्री टीचर म्हणजेच सममिती किंवा प्रमाणबद्धता शिकवणारा शिक्षक. आंद्रे बितो या पुस्तकातून मानवी आयुष्यातल्या सममितीचा वेध घेतो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटना एकमेकांशी कशा पुनरावृत्ती असतात, भूतकाळ आणि भविष्यकाळ कसे एकाच आरशातल्या दोन हुबेहूब प्रतिमांसारखे भासतात यावर त्याने खोल भाष्य केलं आहे. या पुस्तकात अनेक छोट्या छोट्या एकमेकात गुंफलेल्या अशा कथा आहेत. वास्तव आणि भ्रम यांच्यातली पुसट सीमारेषा तो इतक्या शिताफीनं पुसून टाकतो की वाचक म्हणून आपण अक्षरशः एका चक्रव्यूहात अडकतो. हे पुस्तक वाचणं म्हणजे एका रहस्यमय आरशांच्या महालात हरवून जाण्यासारखं आहे. तिथं खरं काय आणि प्रतिबिंब कोणतं हे कळतच नाही. एक प्रतिभावंत लेखक वाचकांशी कसा वाङ्मयीन खेळ खेळू शकतो याचं हे पुस्तक एक उत्तम उदाहरण आहे. कादंबरी नक्की कोण लिहितंय, मूळ लेखक, अनुवादक की स्वतः वाचक, असा एक गमतीदार प्रश्न तो आपल्यासमोर उभा करतो. या कादंबरीच्या घडणीत वाचकाचाही सहभाग असतो. तो वाचता वाचता त्याची अशी एक कादंबरी रचत जातो. त्यामुळे बितोवची कादंबरी ही सक्रिय वाचकाची कादंबरी आहे असं म्हणता येईल. तर श्रोते हो, जर तुम्हाला सरळ सोट एकरेषीय कथा वाचून

0: कंटाळा आला असेल ना, तर रूढ वास्तववादी कादंबरीपेक्षा वेगळं बौद्धिक आव्हान हवं असेल तर आंद्रे बितोवची ही अजब आणि जादुई कादंबरी तुम्ही नक्कीच वाचायला हवी.
1: श्रोते हो, आडवाटेवरील पुस्तकं या मालेत आत्ताच आपण ऐकला प्रख्यात रशियन साहित्यिक आंद्रे बितोव यांच्या द सिमेट्री टीचर या कादंबरीचा निखिलेश चित्रे यांनी घेतलेला आढावा. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. आजच्या कार्यक्रमात जनावरांसाठी संतुलित आहार याविषयीची माहिती ऐकूया. वाचन केलंय ऋचा गद्रे यांनी. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी सकस आहार आवश्यक असतो. प्रत्येक जनावराला त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार आहाराचा पुरवठा होणं गरजेचं आहे. जनावरांचं वय, वजन, त्यांची उत्पादन क्षमता या सगळ्या बाबी विचारात घेऊन पोषक अन्नघटकांचा योग्य प्रमाणात पुरवठा करणं यालाच आपण संतुलित आहार असं म्हणतो. आहारात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांचं मिश्रण असणं आवश्यक आहे. आता हा आहार कसा असावा? तर मंडळी, आहारात जनावरांच्या नियमितपणा असावा. जनावरांचा आहार प्रमाणात आणि घटकांमध्ये जे बदल आहेत ते कधीही अचानक करू नयेत. प्रत्येक जनावराला रोज वाळलेला चारा, हिरवा चारा यामध्ये एकदल आणि द्विदल चारा असावा. तसंच पशुखाद्य, खनिज मिश्रणं हे द्यावं. वाळलेला चारा आणि हिरवा चारा हा कुट्टी करूनच द्यावा. आहार शुष्क तत्वाच्या आधारावर तो द्यावा. यामध्ये देशी गायींना 2 ते 2.5%, तर म्हशींना आणि संकरित गायींना त्यांच्या वजनाच्या 2.5 ते 3% शुष्क पदार्थांची गरज असते. पशु आहारात 2/3 भाग हा वैरण तर 1/3 भाग पशुखाद्य असावं. एकदल वर्गातील हिरवा चारा यामध्ये मका, कडवळ, ओट, बाजरी, नेपियर यांचा समावेश होतो, कारण यामध्ये पिष्टमय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. द्विदल वर्गातील चाऱ्यामध्ये लरसून, बरसीम, सुबाभूळ, चवळी, शेवरी यांचा समावेश होतो. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं. वाळलेली वैरण जसं कडबा, सरमाळ, पेंढा, वाळलेलं गवत, बॅगस, गव्हाचे काड आणि ऊसाचे वाढे यामध्ये एकूण पचनीय पदार्थांचं प्रमाण कमी असतं. जनावरांच्या शरीराची खनिजांची गरज भागवण्यासाठी चिलेटेड खनिज मिश्रण देणं गरजेचं आहे. हिरवा चारा जनावरांना मुबलक प्रमाणात दिल्यास पशुखाद्यावरील 30% खर्च कमी होतो. संतुलित आहारासह पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी द्यावं. दिवसातून साधारण 3 वेळा ताजं आणि स्वच्छ पाणी प्यायला द्यावं. जनावरांना पिण्यासाठी दिलं जाणारं पाणी वासरहित, रंगहीन असावं. त्यामध्ये कोणतेही अपायकारक क्षार नसावेत. पाण्याची यासाठी नियमित तपासणी करावी. जनावरांना पिण्यासाठी दररोज साधारणपणे 80 ते 100 लिटर पाणी द्यावं. मंडळी, जनावरांच्या आहारात बायपास, प्रथिनं आणि फॅटचा वापर देखील असला पाहिजे. चारा टंचाईच्या काळात दुपट्या जनावरांना खाद्यातून पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा पुरवठा होत नाही, त्यामुळे दूध उत्पादनात घट येते. अशावेळी खाद्यातून प्रथिनं मिळवण्यासाठी बायपास प्रथिनांचा समावेश करणं फायदेशीर असतं. बायपास फॅटचं पचन दुपट्या जनावरांच्या कोठीपोटात न होता सरळ आतड्यामध्ये होतं. परिणामी त्यापासून मिळणारी ऊर्जा ही फक्त दूध उत्पादनासाठी वापरली जाते. परिणामी दूध उत्पादनात वाढ झालेली दिसून येते. तसंच जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. त्यासाठी जनावरांच्या आहारात बायपास प्रथिनं आणि बायपास फॅटचा उपयोग करावा. जनावरांना संतुलित आहार दिल्यास त्याचे फायदे देखील आपल्याला दिसून येतात. ते म्हणजे जनावरांच्या शरीराची वाढ आणि एकूणच आरोग्य उत्तम राहतं. त्यांच्या दूध उत्पादनात वाढ होते. वासरांची योग्य वाढ होऊन लवकर माजावर येण्यास मदत होते. जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तेव्हा मंडळी, जनावरांना आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे जर संतुलित आहार दिला तर जनावरांचं आरोग्य चांगलं राहायला नक्कीच मदत होईल. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषी

या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आजच्या कार्यक्रमात जनावरांसाठी संतुलित आहार याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच

श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: श्रोते हो नमस्कार. आजचा आपला विषय आहे संतुलित आहार म्हणजेच निरोगी जीवनाचा पाया. आपण रोज जेवतो पण कधी स्वतःला असा प्रश्न विचारलाय का की आपण जे खात आहे त्याने माझं पोटच भरतंय की माझ्या शरीराचं पोषणही होतंय. आज आपण याच महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. संतुलित आहार. संतुलित आहार म्हटलं की काही जणांना वाटतं आता सगळं आवडतं खाणं बंद, गोड नाही, तळलेलं नाही, भात नाही, पोळी कमी. पण खरं सांगायचं तर संतुलित आहार म्हणजे अन्नावर बंधन घालणं नाही तर अन्नामध्ये योग्य संतुलन निर्माण करणं आहे. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी कार्बोहायड्रेट्स लागतात. शरीराच्या वाढीसाठी आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी प्रोटीनही आवश्यक असतात. विटामिन्स आणि मिनरल्स शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत ठेवतात. हेल्दी फॅट्स हे देखील आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत आणि पचन संस्थेसाठी फायबरही तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच एकच पदार्थ आपल्याला सर्व पोषक घटक देऊ शकत नाही. म्हणून संतुलित आहाराचा सर्वात सोपा मार्ग कोणता तर आपलं रोजचं जेवणाचं ताट. आता ते कसं बरं तर आपल्या ताटात जेवताना तुम्ही भरपूर भाज्या आहेत का इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यासोबतच डाळ, उसळ, कडधान्ये, दही, पनीर, अंडी किंवा आपल्या आवडीनुसार इतर प्रोटीन सोर्सेस असलेच पाहिजेत. आणि पोळी, भाकरी, भात, ज्वारी, बाजरी, नाचणी यासारखी धान्ये योग्य प्रमाणात असावीत. म्हणजेच जर आपण आपल्या जेवणाचं ताट जर पाहिलं तर त्यामध्ये धान्य जे कार्बोहायड्रेट ग्रुप आहे, प्रोटीन्स म्हणजे डाळी, उसळी, कडधान्य, भाज्या, फळं जे विटॅमिन्स आणि मिनरल्स देतात आणि हेल्दी फॅट्स असं समतोल साधलेलं असावं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विविधता. आता जर रोज फक्त एकाच प्रकारची भाजी किंवा एकाच प्रकारचं धान्य आपण खात असू तर त्यातही आपण बदल करू शकतो. आज जर ज्वारीची भाकरी केली तर उद्या नाचणीची भाकरी, परवा बाजरीची भाकरी, किंवा आज भेंडीची भाजी केली तर उद्या पालेभाजी केली, मेथीची म्हणा किंवा पालकची, तर तेव्हा तुम्ही गाजर, मटर, इतर भाज्यांचा वापर आहारात करू शकता. फळांमध्येही हंगामी फळं जर आपण वापरली तर त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त पोषक घटक मिळतील. कारण आपल्या ताटात जितकी विविधता तितकीच वेगवेगळ्या पोषक घटकांची मिळण्याची शक्यता वाढते. संतुलित आहार म्हणजे वजन कमी करण्यासाठीच असतो का? तर अजिबात नाही. संतुलित आहार हा प्रत्येकासाठी महत्त्वाचा आहे, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत. फक्त प्रत्येक व्यक्तीची गरज मात्र वेगवेगळी असते. वय, शारीरिक हालचाल, कामाचे स्वरूप आणि आरोग्याची परिस्थिती यानुसार आहाराचे प्रमाण आपण आणि निवड बदलू शकते. हेल्दी इटिंग म्हणजेच परफेक्ट इटिंग होऊ शकत नाही. एखाद्या दिवशी जर आपण एखादा आवडीचा पदार्थ खाल्ला, समजा वडापाव, तर त्या दिवशीचा आहार खराब होतो असं नाही. पण रोजच्या आहारामध्ये सातत्याने योग्य पदार्थाची निवड करण्याची जर सवय लागली तर श्रोते हो तुमचा समतोल आहार नक्कीच साधला जाईल. रोज जेवताना स्वतःला 3 प्रश्न विचारा. माझ्या ताटात पुरेशा भाज्या किंवा डाळी उसळी आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुम्ही संतुलित आहाराच्या दिशेने प्रथम पाऊल टाकत आहात. आहार म्हणजे फक्त पोट भरणे नाही, आहार म्हणजेच शरीराला योग्य पोषण देणे आहे. निरोगी शरीरासाठी संतुलित आहार हीच खरी गुंतवणूक. श्रोते हो उद्याच्या भागात आपण ऐकणार आहोत आपल्या पारंपरिक धान्याची आधुनिक ओळख म्हणजेच मिलेट्स.
0: श्रोते हो आत्ताच आपण पोषक आहार याविषयी आहारतज्ञ पुष्पलता डुमरे यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमामध्ये आपण सृष्टी ज्ञान संस्थेमध्ये सहसंचालिका म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संगीता खरात यांच्याशी पर्यावरणपूरक आहार याविषयी बातचीत करणार आहोत. मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्हाला तुमचा आणि तुमच्या संस्थेच्या कार्याबद्दल थोडा परिचय करून द्या.
1: माझं नाव संगीता खरात आणि सृष्टीज्ञान या संस्थेमध्ये गेली 25 वर्ष मी सहसंचालिका या नात्याने काम करत आहे. सृष्टीज्ञान ही संस्था पर्यावरण शिक्षण या क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, त्याचबरोबर रत्नागिरी, रायगड ते सिंधुदुर्ग इथपर्यंत कोकण विभागात मुख्यतः विविध घटकांबरोबर, म्हणजे मग त्याच्यामध्ये शालेय विद्यार्थी आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, महाविद्यालयीन युवक आले, या सगळ्यांबरोबर पर्यावरण शिक्षणाचं काम हे करत असते.
0: मॅडम, आजचा आपला जो काही विषय आहे पर्यावरणपूरक आहार, ही जी काही संकल्पना आहे ती थोडी आम्हाला सुरुवातीला समजून सांगा.
1: पर्यावरणपूरक आहार याबद्दल बोलण्याआधी आत्ता आपण काय खातो किंवा आता आपली काय आरोग्याची स्थिती आहे याच्याबद्दल थोडंसं आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होईल. एक म्हणजे तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. काही ठिकाणी कुपोषण आहे ते म्हणजे खायला अन्नच नाही म्हणून आहे, तर काही ठिकाणी काय खायचं हे माहिती नाही म्हणून आहे. काही जणांना माहिती असून किंवा उपलब्धता असून सुद्धा चुकीच्या संकल्पना आहेत आहाराबद्दलच्या, त्यामुळे ते कुपोषण आहे. तर अनेकदा केवळ आवडनिवड, वैयक्तिक आवडनिवड यासारख्या सुद्धा गोष्टींमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे. ह्यामुळे आपण काय खातो काय नाही हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि हे सगळं लक्षात घेताना आपला आहार कसा असावा, तर आपला आहार हा पर्यावरणपूरक असावा. आम्ही पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करत आहोत. पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये किंवा ओव्हरऑल संपूर्ण जगावर आलेलं मोठं संकट म्हणजे हवामान बदल. म्हणजे आधीच आपली परिस्थिती संपूर्ण भारताची कुपोषणाने अशी आहे आणि लक्षात घ्या, जर अचानक काही मोठे हवामानात बदल झाले तर त्याचा परिणाम अर्थातच थेट आपल्या आरोग्यावर होतो. आणि ह्या जर मोठ्या समस्येला जर तुम्हाला तोंड द्यायचं असेल तर तुमची स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा आहार तुम्हाला तोच आहार देऊ शकतो जो तुमच्या पर्यावरणातला आहे, तुमच्या स्थानिक जैवविविधतेमधून आलेला आहे. तो आहार जो गेली हजारो वर्ष आपल्या पूर्वजांनी खाल्ला आहे, तो खाऊन त्यांनी आपलं आरोग्य टिकवलेलं आहे. आता एवढ्या खरं तर विज्ञानाने आपल्याला सुविधा आरोग्याच्या उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं आयुष्यमान तर वाढतच आहे पण त्याच्यामध्ये आपलं आरोग्य खरोखर राहत आहे का? आणि ते जर आरोग्य टिकवायचं असेल तर त्याकरता आम्ही ही पर्यावरणपूरक आहारशैली यांचा आम्ही पुरस्कार करतो.
0: श्रोते हो, आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पर्यावरणपूरक आहार ही जी काही मॅडमांची संकल्पना आहे ती आज आपण समजून घेतली. आपल्या पुढच्या भागामध्ये आपण आपल्या आजूबाजूला जी काही आपली जैवविविधता आहे ती सांभाळणारं, तिला जपणारा आपला आहार कसा असावा याविषयी जाणून घेणार आहोत. नमस्कार.

परिसर हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:15 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या दोपहर समाचार या हिंदीतून बातम्या आम्ही संक्षेपित करीत आहोत.

वाजलेत नाद ब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप. मध्यलय बंदिश झपतालात निभत असून बंदिशीचे बोल आहेत कैसे कहू मत जाओ बिदेस. द्रुतबंदिश एक तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत तू हे कली जो खिली मोरे अंगना. त्यांना तबला साथ केली आहे मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ आहे प्रकाश वगळ यांची. ऐकूया श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप.

0: श्रुती गोखले यांनी गायलेला राग पटदीप आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती मिलिंद जोशी यांनी आणि हार्मोनियम साथ होती प्रकाश वगळ यांची. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
1: सादर करते विवेक वानखडे.
3: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
0: दुपारचे 3 वाजतायत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचे प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासे

0: मारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावरून केलं आहे. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं, सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिश्केक इथे शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यातून जवळपास 1,45,000 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सोलापूर शहरातल्या जुना पुणे नाका ते बोरामणी नाका या दरम्यानचा उन्नत मार्ग निकडीच्या सार्वजनिक प्रकल्प म्हणून मंत्रिमंडळानं जाहीर केला. यामुळे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसंच शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. अंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2,000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4,000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. गेल्या काही दिवसात केलेल्या विविध उपाययोजनांमुळे साखर कारखान्यांमधल्या साखरेची किंमत 20% कमी झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 अतिरिक्त विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरातून कोकण आणि गोव्यातल्या विविध ठिकाणांपर्यंत या गाड्या चालवल्या जाणार असल्याचं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त तिकीट खिडक्या, प्रमुख स्थानकांवर प्रतीक्षा कक्ष, पिण्याचं पाणी, खाद्यपदार्थ, शौचालयांची सुविधा तसंच रांग व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही सोयीसुविधांचं नियोजन केलं असल्याचं रेल्वेनं कळवलं आहे. व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात प्रति सिलेंडर सुमारे 10 रुपये वाढ झाली आहे. मात्र घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या दरात बदल झालेला नाही. मुंबईत आता व्यावसायिक वापरासाठीचा सिलेंडर 2,701 रुपयांना उपलब्ध आहे. मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपये वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलोमागे 1 रुपयानं महागला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या एकूण संकलनात 14.8% वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. एकूण महसूल सुमारे 2,00,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून मिळणारा वस्तू आणि सेवा कर महसूलही 9.3% वाढून 1,37,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असल्याचं तर आयातीमधून मिळणारा महसूल 29% वाढून 62,604 कोटी रुपये झाला असल्याचं मंत्रालयानं कळवलं आहे. ऑगस्ट महिन्यात केंद्रीय वस्तू आणि सेवा कराचं संकलन 38,413 कोटी रुपये तर राज्य वस्तू

सेवा करा अंतर्गतचं संकलन 46,316 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा करा अंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. ऑगस्ट महिन्यातल्या कर परताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचंही

0: कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा करा अंतर्गतचं संकलन 1,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होतं. ऑगस्ट महिन्यातल्या कर परताव्याच्या रकमेतही 68% वाढ होऊन 31,795 कोटी रुपये झाल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. तर ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराअंतर्गत निव्वळ संकलनात वार्षिक तत्वावर 8.3% वाढ होऊन ते 1,68,000 कोटी रुपये झालं असल्याचंही मंत्रालयानं कळवलं आहे. प्राप्तिकराअंतर्गत देशात 2026-27 या करनिर्धारण वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असल्याचं प्राप्तिकर विभागानं कळवलं आहे. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत 7,80,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली असल्याची माहिती विभागानं दिली आहे. गेल्या वर्षी 16 सप्टेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 7,30,00,000 जास्त विवरणपत्र दाखल झाली होती. करदात्यांनी वेळेच्या नियमांचं पालन केल्याबद्दल प्राप्तिकर विभागानं आभार मानले आहेत. यंदा मे आणि जुलै महिन्यात युपीआय व्यवहारांनी 29,90,000 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा उच्चांक गाठला. ऑगस्ट महिन्यात युपीआय व्यवहारांची संख्या 24,51 कोटींच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. ही संख्या जून महिन्यात 22,72 कोटी इतकी होती. रक्षाबंधनासारख्या सणांमुळे ऑगस्ट महिन्यात ही वाढ झाल्याचं संबंधित तज्ज्ञांचं मत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घेतली जावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणातल्या कागदपत्रांची पूर्तता पूर्ण झाली असून आता त्यावर सुनावणी घेतली जावी अशी विनंती महाराष्ट्राच्या वकिलांनी केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही, असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. देशात झपाट्यानं होत असलेल्या नागरीकरणातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक संस्थेनं भविष्यातल्या नागरी प्रशासन क्षेत्रातलं उत्कृष्टता केंद्र म्हणून विकसित होण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. या संस्थेच्या पदवीदान समारंभात ते आज मुंबईत बोलत होते. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी अल्पकालीन कौशल्य वृद्धी कार्यक्रम विकसित करावे असंही त्यांनी सुचवलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नवी मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा ही आंदोलकांची मागणी आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी यावेळी आयोगांच्या सचिवांचीही भेट घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. सिंधुदुर्ग किल्ल्यामागच्या खडकाळ समुद्रात गेलेली ही बोट आज सकाळी 7:00 मोठ्या लाटेच्या तडाख्यामुळे उलटली. आकाशवाणी FM गोल्ड वाहिनी आज 25वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 1 सप्टेंबर 2001 या दिवशी ही वाहिनी सुरू झाली होती. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आधारित ही वाहिनी आजही श्रोत्यांना सेवा देत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी करण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. साखरेच्या साठ्यावरचे निर्बंध केंद्र सरकारने वाढवले. अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्याचं सर्वसमावेशक धोरण जाहीर. ऑगस्ट महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या सकल संकलनात 14.8% वाढ आणि सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मासेमारी नौका उलटून दोघांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते, दुपारचे 3:10 आणि 11 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्सवर तसंच 101.5 मेगाहर्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. ही आहे आजची आमची दुसरी सभा. या दुसऱ्या सभेत श्रोतेहो मी अनघा योगेश मगदुम आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आता सभेच्या कार्यक्रमांना मी सुरुवात करते. श्रोतेहो सुरुवातीला ठळक बातम्या ऐकूया मुंबई केंद्रावरून. या बातम्या आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरून केलं आहे. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे तसंच सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं. सन 2019 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. याशिवाय पुणे जिल्ह्यातल्या कुकडी पाटबंधारे प्रकल्पासाठी 5,704.50 लाख रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. आगामी गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या 200 जादा गाड्यांसाठी आतापर्यंत 1,17,000 जास्त प्रवाशांनी आरक्षण केलं असल्याचं मध्य रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवानिमित्त यंदा रेल्वेनं 262 जादा गाड्यांचं नियोजन केलं आहे. मुंबई महानगर परिसरात आजपासून ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झाली आहे. आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी ऑटोरिक्षाचं भाडं किमान 27 रुपये तर टॅक्सीचं भाडं किमान 33 रुपये झालं आहे. मुंबई महानगर परिसरात पीएनजी आणि सीएनजीचे दरही वाढले आहेत. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपये

0: वाढ झाली असून तो 88 रुपये दराने उपलब्ध आहे. घरगुती वापराचा पीएनजी किलोमागे 1 रुपयानं महागला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ आज पहाटे एक मासेमारी बोट उलटून दोघांचा मृत्यू झाला तर एकाला वाचवण्यात यश आलं. आज सकाळी 7 सुमाराला ही घटना घडली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. श्रोते हो, आजच्या आमच्या या दुसऱ्या सभेत आपल्या सर्वांचं पुनश्च स्वागत करते. संध्याकाळचे 5:02:35 झालेत. आता प्रसारित करते गीतसंध्या. श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत धडाकेबाज या चित्रपटातील गीतानं. सुदेश भोसले आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं हे गीत प्रवीण दवणे यांचं, संगीतकार अनिल मोहिले.

0: खुळ्या घर बांधायचं असतं आपलं आपण, ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला आज ऊन खरा धडाकेबाज. समजलं काय?
1: ते सर्व ठीक आहे गंगाराम, पण जादू ती जादूच.

0: खामोश। अरे जागो दे तो जातली आत्मशक्ति, तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेल। चल उठ, अरे उठ, दीप उंटाक सार्या जगाला आज आणि होऊन दाखव खरा धाकेबाज।
1: अरे पण आम्ही तुझे जादू नगरीत आलोय ना, मग

0: अरे ए वेड्या, ए पुन्हा तेच, ए अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली? ए दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती। जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय झिम्मा खेळू?
0: झिम्मा झिम्मा, अरे

0: आत्मशक्ती गेली आहे, दाखव अरे दाखव तुझ्यातली शक्ती, जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय झिम्मा खेळू
2: झिम्मा झिम्मा।

0: हाथ पाए गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देऊंटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम परू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच खरं आहे। ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन।

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गीतसंध्या या कार्यक्रमात आता ऐकवते हृदयस्पर्शी या चित्रपटातील श्रीधर फडके यांनी गायलेलं गीत. नितीन आखवे यांचं हे गीत आहे आणि त्याला संगीतसुद्धा श्रीधर फडके यांचं आहे.

0: तर प्रत्येक मनात कायमची रुजणारी एक स्मृती.
1: निसर्गरम्य कोकणाची सफर,
0: कोकण दर्शन,
1: निसर्गाच्या कुशीतलं एक सुंदर स्पंदन.
0: दर शुक्रवारी सकाळी 8:40
1: तुमच्या आवडत्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर मध्यम लहरी 1143 kHz वर.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, गीत संध्या कार्यक्रमात आता ऐकवते दोस्त माझा मस्त या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. ही रचना शांता शेळके यांची, त्याला संगीत आहे सुहासचंद्र कुलकर्णी यांचं.

0: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती। तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती। हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।
1: गीतसंध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। आता ऐकूया शेम टू शेम या चित्रपटासाठी साधना सरगम आणि प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत, संगीत अनिल मोहिले यांचं।

साधना सरगम आणि प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेलं विवेक आपटे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अनिल मोहिले आणि चित्रपट होता शेम टू शेम. श्रोते हो, आजच्या गीतसंध्या या कार्यक्रमामध्ये आपण धडाकेबाज, हृदयस्पर्शी, दोस्त माझा मस्त आणि शेम टू शेम या चित्रपटातील गीतांचा आनंद घेतला. थोड्याच वेळात म्हणजे 6:10 प्रसारित करणार आहोत गीतबहार. यामध्ये हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकणार आहोत. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 5:30 मुंबई केंद्रावरून युवक दोस्तांचा कार्यक्रम युववाणी प्रसारित होत आहे. हा कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

मंडळी, कधी कधी आपल्याला असा प्रश्न पडतो का की सुंदर आयुष्य म्हणजे नेमकं काय आहे, किंवा त्याची व्याख्या कोणती? म्हणजे एखाद्या सुंदर ठिकाणी केलेला प्रवास, समुद्र किनाऱ्यावरचा सूर्यास्त, एखाद्या महागड्या कॅफेमध्ये बसून घेतलेला कॉफीचा आस्वाद, की एखादी मोठी अचीवमेंट, की सोशल मीडियावर मिळालेले हजारो लाईक्स, की मग आपल्या आयुष्यात घडणारा एखादा मोठा लक्षात राहणारा प्रसंग. पण जरा विचार करा, आपल्या आयुष्यातले असे किती दिवस असतात जे खरंच एक्स्ट्रॉर्डिनरी असतात? वर्षात काही दिवस, पण बाकीचे दिवस? बाकीच्या दिवशी उठणं, तयार होणं, कामाला किंवा कॉलेजला जाणं, प्रवास करणं, लेक्चर्स, असाइनमेंट्स, मीटिंग्स, मित्रांशी बोलणं, घरी परतणं, जेवणं, मोबाईल पाहणं आणि झोपी जाणं, आणि पुन्हा दुसऱ्या दिवसाला सुरुवात. म्हणजे बघा ना, काय गंमत आहे, आपण आयुष्य जगतो ते ह्या ऑर्डिनरी डेजमध्ये. मग प्रश्न असा पडतो की आपण आपल्या ह्या साध्या ऑर्डिनरी दिवसांना सुंदर बनवू शकतो का? तर उत्तर आहे हो, कारण त्यासाठी आयुष्य बदलण्याची गरज नाही आहे, कदाचित फक्त आयुष्याकडे पाहण्याची नजर बदलण्याची गरज आहे. यालाच आपण दी एस्थेटिक ऑफ एव्हरीडे लाईफ म्हणू शकतो. एस्थेटिक हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर कदाचित सुंदर फोटोग्राफ्स, नीटली डेकोरेटेड रूम्स, फ्लावर्स, कॅन्डल्स, कॉफी मग्स अशा बऱ्याच गोष्टी येतात. पण एस्थेटिक म्हणजे फक्त एखादी गोष्ट दिसायला सुंदर असणं नाही. आपल्या रोजच्या अनुभवांमध्येही अर्थ, सौंदर्य आणि आनंद जाणवणं, त्यांना जाणीवपूर्वक

अनुभवणं ही देखील एस्थेटिक ऑफ एव्हरीडे लाईफची एक महत्त्वाची संकल्पना आहे. मंडळी, तुम्ही मला सांगा, आपल्या आयुष्यातल्या साध्या क्षणांकडे आपण किती वेळा खरंच लक्ष देतो? म्हणजे सकाळी खिडकीतून येणारा सूर्यप्रकाश, पावसानंतर मातीचा सुगंध, ट्रेनमध्ये बसल्यावर खिडकीतून दिसणारं शहर, आईनं केलेला चहा, कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसून मारलेल्या गप्पा, रस्त्यावरून जाताना अचानक ऐकू आलेलं आवडतं गाणं, काम संपल्यानंतर मिळणारा शांत अर्धा तास आणि रात्री दिवसभरानंतर आपल्या खोलीत मिळणारी शांतता. हे क्षण खूप साधे आहेत, पण साधं असणं म्हणजे निरर्थक असणं नाही. कधीकधी आपण मोठ्या आनंदाच्या शोधात इतके व्यस्त होतो की लहान आनंदाकडे पाहायलाच विसरतो. आपल्याला वाटतं, जेव्हा मला जॉब मिळेल तेव्हा मी खुश होईन, जेव्हा माझ्याकडे गाडी असेल तेव्हा लाईफ एन्जॉय करेन, जेव्हा मला माझं ड्रीम कॉलेज किंवा ड्रीम करिअर मिळेल तेव्हा मी आनंदी होईन, जेव्हा मला पुरेसे पैसे मिळतील तेव्हा मी प्रवास करेन, जेव्हा सगळं व्यवस्थित होईल तेव्हा मी शांत बसेन. पण आयुष्यात एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला पाहिजे, सगळं व्यवस्थित असा काळ कायमस्वरूपी येत नाही. एका समस्येनंतर दुसरी समस्या येते, एक गोल अचीव्ह केल्यानंतर दुसरं गोल आपल्यासमोर येतं, एका डेडलाईननंतर दुसरी डेडलाईन येते. जर आनंद नेहमी पुढे ठेवला तर वर्तमानातलं आयुष्य कधी जगणार? म्हणूनच हे ऑर्डिनरी डेज सुंदर बनवण्याची कला ही महत्त्वाची आहे. यामध्ये सायकोलॉजी आपल्याला एक महत्त्वाची संकल्पना सांगते, ती म्हणजे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणी काय घडतंय याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं, आपले थॉट्स, फिलिंग्स आणि आसपासच्या अनुभवांकडे त्यांना लगेच जज न करता लक्ष देणं. हा, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दिवसभर ध्यानधारणा करत बसलं पाहिजे. तुम्ही चहा पीत असाल तर त्या चहाची चव जाणवू द्या. तुम्ही पाऊस पाहत असाल तर 2 मिनिटांसाठी फोन बाजूला ठेवा आणि फक्त पावसाच्या सरी हातावर झेलून पहा. तुमचे मित्र काहीतरी सांगत असतील तर त्याचं उत्तर काय द्यायचं याचा विचार करण्यापेक्षा खरंच त्याला काय नक्की म्हणायचं आहे त्या रीडिंग बिटवीन द लाईन्स समजून घ्या. ही छोटीशी जाणीव आहे, पण आपल्याला आपल्या दिवसात ती पुन्हा आणते. कारण आज आपण विचित्र सवयीचं झालोय. आपण असतो एका ठिकाणी आणि आपलं मन भलतीचकडे असतं. म्हणजे कॉलेजमध्ये असतो पण लक्ष फोनवर असतं, मित्रांसोबत बसतो पण नोटिफिकेशन्स पाहत असतो, जेवताना व्हिडिओ पाहायची सवय आपल्याला हल्ली लागली, प्रवास करताना हेडफोन्स किंवा स्क्रीनमध्ये हरवलेलं असतो आणि मग दिवस संपतो. आपण म्हणतो आजचा दिवस कधी गेला कळलंच नाही. खरं तर दिवस गेला नाही तर आपण तो पूर्णपणे अनुभवलाच नाही. म्हणून ऑर्डिनरी डे सुंदर करण्याचा सगळ्यात पहिला नियम आहे, तोही अगदी सोपा, नोटीस. लक्ष द्या, तुमच्या दिवसात काय काय घडतंय ते पहा. उद्या सकाळी उठल्यावर पहिली 5 मिनिटं फोनकडे नका पाहू, तर खिडकी उघडा, बाहेर बघा, हवामानातला बदल अनुभवा, आजूबाजूचे आवाज ऐका आणि स्वतःला विचारा, आज माझ्या दिवसात अशी कोणती एक गोष्ट आहे जी मी जाणीवपूर्वक अनुभवणार आहे? कदाचित ती सकाळची चहा असेल, कदाचित बस किंवा ट्रेनचा प्रवासही असेल, किंवा एखाद्या मित्राशी होणारी भेट, किंवा आपल्या आवडत्या गाण्याचा एखादा क्षण, काहीही असू शकतं. कारण ब्युटी ही नेहमी मोठी नसते, ती फक्त लक्ष देण्याची वाट पाहत असते. याच संदर्भात सायकोलॉजीमध्ये ग्रॅटिट्यूडवरही मोठ्या प्रमाणावर संशोधन झालंय. पॉझिटिव्ह सायकोलॉजीमधल्या संशोधनानुसार कृतज्ञतेची जाणीव म्हणजे आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टी ओळखणं आणि त्याबद्दल अप्रिसिएशन व्यक्त करणं हे वेलबिईंगशी सकारात्मकरित्या संबंधित असू शकतं. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी एक छोटा प्रश्न स्वतःला नेहमी विचारा, आजच्या दिवसात अशी कोणती गोष्ट घडली की ज्यासाठी मी ग्रेटफुल आहे? गोष्ट मोठी असण्याची गरज नाही आहे ती, आज मला माझ्या मित्रानं हसवलं किंवा आज मला आईसोबत शांतपणे बसून चहा घेता आला, माझं खूप दिवसापासून रखडलेलं काम आज पूर्ण झालं, किंवा आज ना मी माझ्या कलीगकडून एक नवीन गोष्ट शिकलो, यापैकी काहीही असू शकतं. हां, आता यामुळे समस्या नाहीशा होणार नाही आहेत, पण आपलं लक्ष फक्त समस्यांवरनं हटून आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींकडेही वळेल. मंडळी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपल्या ऑर्डिनरी डेला एस्थेटिक बनवण्यासाठी नेहमी पैसे खर्च करण्याची गरज नसते. काय आहे ना, आजच्या

सोशल मीडियामुळे ब्युटिफुल लाईफची एक विशिष्ट इमेज तयार झाली आहे. सुंदर घर, परफेक्ट वॉर्डरोब, फॅन्सी कॉफी, एक्सपेन्सिव्ह ट्रॅव्हल, मिनिमलिस्टिक डेस्क आणि परफेक्ट मॉर्निंग रुटीन. आता हे सगळं पाहून आपल्याला वाटू शकतं की माझं आयुष्य इतकं सुंदर नाही आहे. पण एस्थेटिक लाईफ म्हणजे महागडं आयुष्य नसतं. एस्थेटिक लाईफ म्हणजे जाणीवपूर्वक जगलेलं आयुष्य. म्हणजे खोलीत मोठं फर्निचर नसलं तरी ती आपण स्वच्छ ठेवू शकतो. एक्सपेन्सिव्ह कॉफी मशीन नसलं तरी शांतपणे चहाचा अनुभव तर नक्कीच घेता येऊ शकतो. फॉरेन ट्रिपवर जाता येत नसेल तर शहरातलं जवळचं एखादं नवं ठिकाण शोधू शकतो. किंवा एखादा महागडा कॅमेरा नसेलही तरी मोबाईलमधून रोजच्या आयुष्यातले सुंदर क्षण कॅप्चरही करू शकतो. इतकंच कशाला तर रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाता येत नाही आहे, पण घरचं जेवण जाणीवपूर्वक शांततेनं घरच्या आपल्या माणसासोबत कृतज्ञतेनं खाऊही शकतो. काय ना, ब्युटी इज नॉट ऑलवेज अबाउट हॅव्हिंग मोर, समटाईम्स इट इज अबाउट नोटिसिंग मोर. आणि ही गोष्ट आपल्या तरुणाईसाठी विशेष महत्त्वाची आहे, कारण या वयात आपण फ्युचरच्या विचारात खूप जगतो. पुढे काय, जॉब काय करायचा, करिअर काय असेल, सॅलरी किती मिळेल, रिलेशनशिपबद्दल काय आहे, घर कधी घेणार, सक्सेस कधी मिळेल, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण त्यांच्यामध्ये आजचा दिवस हरवून जाता कामा नये, कारण फ्युचर तयार करण्यासाठी प्रेझेंटचा वापर करायला लागतो. पण त्या प्रेझेंटचा त्याग करून ते कसं काय जमणार? काय आहे ना, आपल्या आयुष्याची मोठी कथा ही फक्त मोठ्या घटनांनी तयार होत नाही, ती तयार होण्यासाठी लहान लहान दिवस गरजेचे असतात. कॉलेजच्या कॉरिडॉरमधल्या कॉन्व्हर्सेशनने, मित्रांसोबतच्या रॅन्डम जोक्सने, एक्झामच्या आधी आलेल्या टेन्शनने, किंवा पहिल्या सॅलरीच्या आनंदाने, किंवा पहिल्या रिजेक्शनच्या दुःखाने आणि घरी परतताना केलेल्या प्रवासाने, हे सगळे क्षण असतात जे आपल्या आयुष्याच्या मोठ्या कथेचे लहान लहान भाग असतात. आज ज्या क्षणाला आपण ऑर्डिनरी म्हणतो तोच काही वर्षांनी मेमरी बनणार आहे. म्हणजे लहानपणी पावसात भिजणं, शाळा सुटल्यावर मित्रांसोबत घरी जाणं, सुट्टीच्या दिवशी सकाळी उशीरा उठणं, पहिल्यांदा सायकल चालवणं, तेही आजसारखी टेक्नॉलॉजी नसताना. म्हणजे जर विचार केला ना तर लहानपणी ज्या गोष्टी अगदी साध्या वाटायच्या, म्हणजे पावसात भिजणं असेल, किंवा शाळा सुटल्यावर मित्रांसोबत गप्पा मारत घरी जाणं असेल, किंवा सुट्टीच्या दिवशी सकाळी उशीरा उठणंही असेल, ह्या गोष्टी ऑर्डिनरी होत्या. पण त्या आता आपल्या मेमरी झाल्या, गोल्डन मेमरीज. म्हणून आपले हे जे ऑर्डिनरी डेज आहेत ना, ते स्पेशल करण्यासाठी खूप काही मोठं करण्याची गरज नाही आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधनं ते आपण स्पेशल बनवू शकतो. रोज ज्या रस्त्यावरून कॉलेजला जातो त्या रस्त्यात काहीतरी वेगळं नोटीस केलंय का? त्यात कदाचित रस्त्याच्या कडेला असलेलं झाड असू शकतं, किंवा जुनी इमारतही. नेहमी तिथे असणारा चहावालाही असू शकतो, किंवा त्याच रस्त्यावरनं जाणारी शाळेतली मुलंही. म्हणजे हे सगळं आपल्या शहराचं एक रोजचं जीवन आहे, पण आपण त्यातून किती काही पाहतो? कदाचित फार कमी. एक दिवस फोन बाजूला ठेवून हे फक्त निरीक्षण आपण केलं पाहिजे. तेव्हा आपल्याला जाणवेल की आपण ज्या जगातून रोज जातो ते जग आपल्या लक्षातच आलेलं नाही आहे. मग त्यासाठी आपण काय बरं करू शकतो आता? तर हां, एक चॅलेंज आपण नक्की घेऊ शकतो. स्वतःसाठीच एक सिरीज सुरू करूया, वन ब्युटिफुल थिंग अ डे. दररोज फक्त एक सुंदर गोष्ट शोधायची. मग ती फोटोग्राफ असू शकते, किंवा एखादं वाक्य, एखाद्या व्यक्तीचं हसू, किंवा आकाशाचा रंग, एखादं गाणं, एखादं झाड, एखादं चांगलं कॉन्व्हर्सेशन, किंवा एखादी छोटी अचीवमेंट. पण यात महत्त्वाचं काय आहे की दररोज एक गोष्ट नोटीस करणं, आणि मग महिन्याच्या अखेरीस पुन्हा एकदा ह्या सिरीजकडे मागे वळून पाहायचं, आणि तेव्हा आपल्याला कळेल की या एका महिन्यात आपल्याकडे 30 सुंदर क्षण आहेत. आणि कदाचित तेव्हा आपल्याला जाणवेल की आपलं आयुष्य हे पूर्णपणे ऑर्डिनरी नव्हतंच, फक्त आपल्याला ना त्याकडे पाहता आलं नव्हतं. मंडळी, जपानी संस्कृतीमधील इचिगोईची ही संकल्पना प्रत्येक भेट किंवा प्रत्येक क्षण हा युनिक आहे, म्हणून तो जाणीवपूर्वक अनुभवा असं सांगते. म्हणजेच अगदी साधी भेट सुद्धा पुन्हा तशीच घडेलच असं नाही,
कदाचित मित्रांसोबत झालेलं कॉन्व्हर्सेशन

पुन्हा कधीही तसं होणार नाही. कदाचित आज आईसोबत मिळालेला शांत वेळ पुन्हा त्याच परिस्थितीत मिळणार नाही. कदाचित आजचा सूर्यास्त पुन्हा त्याच रंगात दिसणारही नाही. म्हणून साध्या क्षणांना नंतर आठवू म्हणून पुढे ढकलून देऊ नका. ते आत्ताच जगा. आणि याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक क्षण आनंदी असला पाहिजे. ऑर्डिनरी लाईफमध्ये दुःखही असतंच की थकवा असतो, अपयश असतं, एकटेपणा असतो, पण हेही नॉर्मल आहे. ब्युटिफुल लाईफ म्हणजे सतत हॅपी लाईफ असं नाही आहे. ब्युटिफुल लाईफ म्हणजे आपल्या अनुभवांना पूर्णपणे जगण्याची क्षमता देणं. कधी हसणं, कधी रडणं, कधी थांबणं, कधी पुन्हा नव्यानं सुरुवात करणं, कधी लोकांमध्ये राहणं तर कधी स्वतःसोबत वेळ घालवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग आहेत. त्यामुळे आयुष्य परफेक्ट करण्याच्या प्रयत्नात जगणं विसरता कामा नये. आपली रूम परफेक्ट नसेल, आपलं करिअर अजून क्लिअर नसेल, आपल्याकडे अजून भरपूर पैसे नसतील किंवा आपले प्लॅन्स अजून पूर्णही झाले नसतील, पण तरीही आजचा दिवस हा सुंदर नक्की असू शकतो. त्यामुळे आज मी खरंच जगलो का की फक्त दिवस संपवला, हा प्रश्न कायम स्वतःला विचारा. त्यावर लक्ष केंद्रित करा. कदाचित या एका प्रश्नामुळे आपली आपल्या दिवसाकडे पाहण्याची पद्धत बदलू शकते. कारण आयुष्याच्या शेवटी आपल्याला फक्त मोठ्या अचीवमेंट्स आठवत नाहीत, आपल्याला त्या अचीवमेंटसोबत काही क्षण आठवतात, माणसं आठवतात, गाणी आठवतात, प्रवास, हसू, चव, वास, संवाद आणि त्या साध्या दिवसांची ऊब, या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यामुळे आजपासून ऑर्डिनरी डेजला कमी लिखायचं नाही. कारण हे ऑर्डिनरी डेज म्हणजे आपल्या आयुष्याचा बॅकग्राऊंड नाही आहेत, तर तेच आपल्या आयुष्याचं मुख्य चित्र आहेत. तेव्हा पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल ना की माझं आयुष्य खूप बोरिंग आहे, तेव्हा थोडंसं थांबा, आजूबाजूला बघा. कदाचित आयुष्य बोरिंग नाही आहे, तर त्याच्याकडे आपण लक्ष पुरेसं दिलेलं नाही आहे. तेव्हा सुंदर दिवस मिळवण्याची वाट पाहू नका. हा तुमच्या साध्या दिवसातच थोडं सौंदर्य सुद्धा. कारण आयुष्य सुंदर म्हणजे मोठ्या प्रसंगांनी बनत नाही. तेव्हा सुंदर दिवस मिळण्याची वाट पाहू नका, तर साध्या दिवसातच थोडं सौंदर्य शोधा. कारण आपण ज्या एक्स्ट्रॉर्डिनरी लाईफची वाट पाहतो ना, ती पुढे नसतेच, ती इथेच असते, या आजच्या क्षणात, या आजच्या दिवसात आणि या श्वासात, या साध्या आयुष्यात. फक्त आपण तिच्याकडे पाहायचं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्वाची भूमिका बजावतं? जाणून घेऊया कोकोनट मॅन तुषार आग्रे यांच्याकडून. तेव्हा अवश्य ऐका बलसागर भारत होवो. बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:35 आणि गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होवो.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंब आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
2: सादर करते विवेक वानखडे.

संध्याकाळचे 6 वाजते. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, गीतबहार या कार्यक्रमामध्ये शेवटी आपण ऐकत होतो साजन या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत, रचना समीर यांची, संगीतबद्ध केली नदीम श्रवण यांनी. गीतबहार कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: ऑल इंडिया रेडियो लाइव इति चलदूरभाषा अनुप्रयोगे उपलभ्यते, येन भारतस्य विश्वस्य च श्रोतारः यत्र कुत्रापि यस्मिन् कस्मिन्नपि समये कार्यक्रमाणां रसास्वादनं कर्तुं शक्नुवन्ति। भारत ऋतु विभागेन छत्तीसगढ़ राज्ये प्रतिदिनं अत्यधिक वृष्ट्यै रक्तवर्णपरा पूर्व संचेतना प्रदत्ता अस्ति। हिमाचल प्रदेशे, बिहारे, मध्य प्रदेशे, उत्तर प्रदेशे, झारखंडे, ओडिशा प्रदेशे, उत्तराखंडे, पूर्वोत्तर भारतस्य केषुचित् भागेषु च श्वः यावत् प्रचंड वृष्टिः भवितुमर्हति। संपूर्णे झारखंड राज्ये प्रचंड वृष्टिः प्रचलति, येन राज्यस्य अनेकेषु भागेषु जलाप्लावनस्य आशंका वर्तते। ऋतुविभागेन अनेकेषां मण्डलानां कृते नारंगवर्णीया, पीतवर्णीया च संचेतना प्रसारिता। अग्रिमासु चतुर्विंशतिहोरासु संभाव्यस्य आकस्मिकजलाप्लावनस्य च सूचना प्रदत्ता अस्ति। रांचीनगरस्थितस्य ऋतुविभागस्यानुसारम् अद्य झारखण्डराज्यस्य अधिकांशभागेषु मध्यमतः प्रचण्ड वृष्ट्या सह मेघगर्जनस्य च संभावना अस्ति। इति वार्ताः।
1: अकराशे 43 किलोहर्ट्झ स्वर्ण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी आणि अंतिम सभा। संध्याकाळचे 6:30 आणि 27 सेकंद झाली आहेत। श्रोते हो आता ऐकणार आहोत रूपरेषा आजची उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। श्रोते हो या रूपरेषेनंतर 6:35 ऐकणार आहोत लोकसंगीत, त्यानंतर मुंबई केंद्रावरून 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी, रात्री 7:15 गझल। दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत। रात्री 10:00 आनंद घेऊया रजनीगंधा या कार्यक्रमाचा, तर 10:30 प्रसारित होणाऱ्या नाथ ब्रह्म या कार्यक्रमात शास्त्रीय संगीत ऐकणार आहोत पंडित ए के कोगजे यांनी गायलेला राग चंद्रबहार आणि खंबावती। ही होती आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा। तेव्हा उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित होणारे कार्यक्रम सांगतोय। आमची पहिली सभा सुरू होईल 5:55, त्यामध्ये 6:05 सुविचार आणि त्यानंतर भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलप्रभात, 6:40 प्रसारित होणाऱ्या कृषीवाणीमध्ये हळदीची पानं पिवळी पडण्यामागील कारण आणि उपाय या विषयावरची माहिती आपण ऐकाल वाचनस्वर विद्या तावडे यांचा। 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये पोषक आहार माहिती दिली डॉक्टर पुष्पलता ठोंबरे यांनी, तर 6:50 प्रसारित होणाऱ्या परिसर कार्यक्रमात पर्यावरण पूरक आहार याविषयी श्रीमती संगीता खरात यांची रोशन जाधव यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू। प्रायोजित कार्यक्रमांमध्ये 7:00 गोष्टीतून दृष्टी, तर 7:40 प्लॅनेट फर्निचर हा प्रायोजित कार्यक्रम आणि मुंबई केंद्रावरून 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू। 7:45 भावधारा। श्रोते हो 8:40 उद्या वि स खांडेकर स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 9:30 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9:30 इंद्रधनुष्य यामध्ये सुंदर माझं घर आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत, सादरकर्ते विवेक वानखडे। 10:00 मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 असेल गाता रहे मेरा दिल। दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत, त्यामध्ये वनिता मंडळ या कार्यक्रमात उद्या सुप्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक लाख मोलाचं जगणं लेखन केले डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी, सहभाग आहे गौरी लागू प्रसाद कुलकर्णी, सूत्रसंचालन प्राची परांजपे आणि सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन, निर्मिती आकाशवाणी पुणे। दुपारी 1:05 गीतबहार, 1:40

अमरावती जिल्हा वार्तापत्र 1:45 भावधारा 1:55 ऐसी अक्षरे रसके पुनर्प्रसारित कार्यक्रमामध्ये दुपारी 2:00 रत्नागिरी केंद्रावरून पुन्हा प्रसारित करू कृषीवाणी, तर 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर मुंबई केंद्रावरून, तर मुंबई केंद्रावरूनच दुपारी 2:03 असेल नाद ब्रह्म। श्रोते हो, आमची उद्याची संध्याकाळची दुसरी सभा सुरू होईल 5:00। यामध्ये 5:02 गीतसंध्या, चित्रपट गीतांचा आनंद घेऊया। 5:30 मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल युववाणी, यामध्ये स्टे ट्यून या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम एव्हरग्रीन खळे काका, लेखन निवेदन दिशा जोशी यांचं। संध्याकाळी 6:10 गीतबहार, 6:30 सांगू कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 लोकसंगीत, 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल। 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचे योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर यांची विद्या तावडेने घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत। निवेदन आहे गायत्री भरणकर यांचं। रात्री 7:15 नाट्यसंगीत, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये 9:15 स्पॉटलाईट, रात्री 9:30 चर्चा का विषय आहे, दोन्ही कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत। रात्री 10:00 रजनीगंधा, तर 10:30 नाद ब्रह्म कार्यक्रमात माधुरी ओक यांनी गायलेला राग बिहागडा आपण ऐकणार आहोत। श्रोते हो, त्याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळेवर आम्ही सहक्षेपित करणार आहोत। ही होती रूपरेषा आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची। श्रोते हो, या सर्वच कार्यक्रमांचा आनंद घ्या। आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून ट्यून करा 1143 किलोहर्ट्झवर किंवा न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।

आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, संध्याकाळचे 6:36 आणि 17 सेकंद झालेत. श्रोते हो, आता लोकसंगीत ऐकूया. कार्यक्रमात अजित कडकडे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत, संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं.

0: श्रोतेहो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: तेव्हा श्रोतेहो जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता कृष्णा शिंदे यांना ऐकूया. रमेश जंगम यांची रचना संगीतबद्ध केली मधुकर पाठक यांनी.

0: на самій мухті.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
2: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाहीत. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफ गार्ड ऑफ द लाईफ.
1: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
3: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता अरुण भोईर शहाडकर यांचं सुजाता यांनी गायलेलं गीत ऐकवतीये. संगीत आहे अनिरुद्ध काळे यांचं.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यम लहरी 1143 kHz
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.
1: काव्यांजली हितगुज कवितेशी.
2: श्रोतेहो, आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया भारूड

0: स्वर आहे शाहीर साबळे यांचा.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हा डोंगर रे आडवा हा डोंगर.

0: मनुष्य इंगळी अति दारुण.
1: हा हा म्हणजे अति दारुण.
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे? दारुण म्हणजे भयंकर.
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अतिभयंकर.
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर.
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदाळ भयंकर.
1: आणि मांदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर.
1: बापरे.
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं.
1: तिनं म्हणजे त्या खायच्या आळीतल्या गंगीनं.
0: ए गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं.
0: कोणाचाही संबंध नाही. तिनं म्हणजे त्या इंगळीनं.
1: त्या इंगळीनं. महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू.
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा. मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. अरविंद सावला
1: महाराज.
0: अरविंद सावला
1: महाराज.
0: गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा गा

0: या विंतवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही.
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही. या विंतवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा.
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
1: मी मारतो पिन.
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा. अरविंद सावला
1: महाराज
0: अरविंद सावला सत्य उतार्या येऊन
1: आला का?
0: हा सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण.
1: बरं झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय.
2: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलत भारूड. याच्यासाठी मुख्य स्वर होता शाहिरी साबळे यांचा. पारंपरिक रचना आपण ऐकत होतात. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. श्रोते हो, यानंतर गीत गाण्यांचा आनंद घ्यायचा असेल तर ऐकत राहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, कारण रात्री 8:15 वाजता आपण ऐकणार आहोत गझल.

5 वाजता प्रसारित होणाऱ्या आमच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये स्टे ट्यून या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम होणार आहे. एव्हरग्रीन खळे काका, लेखन निवेदन आहे दिशा जोशी यांचं. कार्यक्रम प्रसारित होईल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. आम्ही हा कार्यक्रम प्रसार सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी रत्नागिरी संध्याकाळचे 7 वाजत आहेत. आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. देशाचा आर्थिक वृद्धीदर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावरून केलंय. स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले. जगभर अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे टाळणं सोने खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं.
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल. विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए. शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए. मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए.
0: आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता 5वीपासून अंमली पदार्थविरोधी जनजागृतीबद्दल किमान एक धडा समाविष्ट करायचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. सन 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य शासनाचं सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन धोरणही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून ते राबवलं जाणार असून ग्रामपातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचं वाटप केलं आहे. शासकीय निमशासकीय बैठका कार्यक्रमांदरम्यान आणि उपाहारगृहांमध्ये आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणालाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. याअंतर्गत संतुलित अन्नपदार्थ ठेवणं बंधनकारक होणार आहे. भूमी प्रशासनासाठी राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागानं विकसित केलेल्या महाभूमी स्टॅक या प्रणालीचा प्रारंभ आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आला. जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना महाभूलेख, महाभू नकाशा, IDRS यासारख्या विविध प्रणालींची मदत घ्यावी लागते. या सर्व विखुरलेल्या प्रणालींचं एकत्रीकरण करून 10 प्रमुख भूमी सेवा श्रेणींसाठी एकच एकात्मिक डिजिटल प्रवेशद्वार महाभूमी स्टॅकच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या सीमावाद प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी महाराष्ट्रानं आज केली. या प्रकरणाची आपण तपासणी करू, मात्र सुनावणीची निश्चित तारीख देऊ शकत नाही असं न्यायालयानं यावेळी सांगितलं. विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले. हे FIR रद्द करावेत

0: चे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला. याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIR तपास करू नये, अर्थात ही प्रकरणं रद्द समजावीत, असंही पीठानं स्पष्ट केलं. 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये, असंही पीठानं सांगितलं. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली. या सर्वांच्या विरोधात नव्यानं एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली आहे. सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं. साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे. पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि दर मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली. सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल आहे. 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निवडणूक आयोगानं SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणानंतर प्रारूप मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,06,88,000 जास्त नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकूण 12 मतदारसंघांमधून प्रत्येकी 2,00,000 जास्त नावं वगळली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघामधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना ceo.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबरपर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 मध्ये घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
0: MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पदासाठीच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटील हिला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज नंदुरबार इथून अटक केली. फुटलेल्या 294 प्रश्नांपैकी 77 प्रश्न हे प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतले होते असं तपासादरम्यान समोर आलं होतं. तसंच सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे संशय येऊ नये यासाठी मुद्दाम 10 उत्तरं चुकवण्याचा सल्ला आरोपीनं ऋतुजाला दिल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. MPSC 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना पोलिसांनी गेल्या बुधवारी अटक केली होती. राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस पडल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात पावसाळ्यात सरासरी प्रमाण 822.2 मिलीमीटर पाऊस पडतो, मात्र यंदा 718.5 मिलीमीटर पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये

सरासरीपेक्षा कमी, तर उत्तर महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या किंवा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, धुळे, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, भंडारा आणि गोंदिया या 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला, तर पालघर, नाशिक, पुणे आणि सातारा या 4 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतका पाऊस नोंदवला गेला. उर्वरित 19 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आगामी रणजी करंडक

0: कुमार यादव यांच्यापैकी एक जण संघाचं नेतृत्व करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमली पदार्थ जनजागृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेली FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि राज्यात यंदाच्या हंगामात आतापर्यंत सरासरीपेक्षा 13% कमी पाऊस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 11.43 kHz किंवा 101.5 MHz या FM वाहिनीवर. ही आजची आमची दुसरी सभा आहे. संध्याकाळचे 7:10 AM झाली आहेत. आता घेऊया एक जाहिरात ब्रेक.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
6: कारण आम्हाला ठाऊक आहे
5: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
6: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
5: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
6: वारणा पनीर.
5: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

श्रोते हो, उद्या दुपारी 12 वाजता आपण आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र नक्की सुरू करा. याचं कारण असं आहे, उद्या दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुप्रसिद्ध लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक ऐकणार आहोत, लाख मोलाचं जगणं. लेखन केलंय डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांनी, सहभाग आहे गौरी लागू प्रसाद कुलकर्णी यांचा, सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे यांनी. सादरकर्त्या आहेत निलिमा पटवर्धन, निर्मिती आहे आकाशवाणी पुणे केंद्राची, आणि श्रोते हो, मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, उद्या संध्याकाळी 5:30 सुद्धा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र ऐकायला विसरू नका, कारण उद्या संध्याकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या युववाणी या कार्यक्रमामध्ये स्टे ट्यून या सदरात प्रसिद्ध मराठी संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त खास कार्यक्रम आहे एव्हरग्रीन खळे काका। लेखन आणि निवेदन आहे दिशा जोशी यांचं। मुंबई केंद्रावरील हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत।
1: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद।
2: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल।
1: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। सादर करते विवेक वानखडे।

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार, वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उझबेकिस्तान दौऱ्याविषयीची माहिती आज जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 आणि 30 ऑगस्ट रोजी उझबेकिस्तान दौऱ्यावर होते. हा त्यांचा उझबेकिस्तानचा चौथा दौरा आहे. उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून हा राजकीय दौरा झाला. ताशकंदमध्ये स्वतः राष्ट्रपती विमानतळावर स्वागताला आले होते आणि मोदी यांनी याला विशेष सन्मान असं म्हटलं आहे. यावेळी उद्योग आणि व्यापारविषयक अनेक करार झाले. दोन्ही देशातील व्यापार आणि गुंतवणूक करार आणि परस्पर संबंध याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत परराष्ट्र धोरणविषयक अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार जोगळेकर सर, आपलं कार्यक्रमात स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच उझबेकिस्तान दौऱ्यावर होते. भारत उझबेकिस्तान या संबंधांबद्दल आपण काय सांगाल, आणि आतापर्यंत दोन्ही देश स्ट्रॅटेजिक पार्टनर होते, आता या चर्चेनंतर कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झालीय, म्हणजे नेमकं काय झालंय?
1: उझबेकिस्तान हा मध्य आशियातला अत्यंत महत्वाचा देश आहे. हा जगातला एकमेव देश आहे की ज्याच्या स्वतःच्या सागरी सीमा नाहीत आणि त्याच्या एकाही शेजारी देशाच्याही सागरी सीमा नाहीत. असं जरी असलं तरी पूर्वीचा जो रेशीम मार्ग किंवा खुष्कीचा मार्ग म्हणून ओळखला जात होता त्या मार्गावरचा हा अतिशय महत्वाचा देश आहे. या देशाशी भारताचे हजारो वर्षांपासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत. अगदी अर्वाचीन काळामध्ये म्हणजे 1966 साली भारत पाकिस्तान युद्धानंतर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री वाटाघाटींसाठी ताशकंदला गेले असता तिथेच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. हा असा देश आहे की जिथे भारतीय चित्रपट आणि संगीतामुळे भारताबद्दल विशेष आकर्षण आहे, लोकांना भारताबद्दल प्रेम आहे, ममत्व आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील संबंधांचं हे 35वं वर्ष आहे, कारण 35 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली सोव्हिएत रशियाच्या विघटनातून उझबेकिस्तान स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर काही महिन्यातच म्हणजे मार्च 1992 मध्ये भारताने उझबेकिस्तानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आज या दोन्ही देशांमध्ये पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणावर काम करतं. भारतातून आठवड्याला 7 विमानं ताशकंदला जातात आणि त्याच्यामुळे पर्यटन क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये मोठं सहकार्य आहे. या सहकार्याचा दोन्ही देशातील सांस्कृतिक संबंध सुधारण्यासाठी वापर करण्याचा निर्णय नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उझबेकिस्तान भेटीमध्ये घेण्यात आलेला आहे. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप अशा प्रकारचे द्विपक्षीय संबंध होते. त्याला आता 15 वर्ष झाली म्हणून या संबंधांचा स्तर वाढवून त्याचं रूपांतर कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं करण्यात आलेलं आहे. सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राजनैतिक संबंधांचे वेगवेगळे स्तर असतात आणि खास करून जेव्हा दोन देशांमधल्या राजनैतिक संबंधांना स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हटलं जातं तेव्हा हे संबंध मुख्यतः राजकीय तसंच संरक्षण आणि व्यापार या क्षेत्रांपुरते मर्यादित असतात. जेव्हा त्याचं कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतर होतं तेव्हा त्या संबंधांना पर्यटन, शिक्षण, संस्कृती, क्रीडा असे वेगवेगळे आयाम जोडले जातात. स्ट्रॅटेजिक पार्टनर असताना जी चर्चा असते ती मुख्यतः परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, पंतप्रधान कार्यालय तसंच वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांच्यामध्ये होते. जेव्हा कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असते तेव्हा दोन्ही देशांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्था तसंच वेगवेगळ्या शैक्षणिक तसंच सामाजिक संस्था यांच्यामध्येही सहकार्यावर भर देण्यात येतो.
0: सध्या भारत उझबेकिस्तान व्यापार सुमारे 1.5 अब्ज डॉलर आहे. आता दोन्ही देशांनी 2030 पर्यंत हा व्यापार 5 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचं ठरवलंय, तो कसा साध्य होऊ शकतो?
1: भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातला

0: वार्षिक व्यापार हा सुमारे 1.5 अब्ज डॉलर आहे. 2030 सालापर्यंत हा व्यापार वाढवून 5 अब्ज डॉलर करण्याचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. उझबेकिस्तानचं मध्य आशियातील स्थान अतिशय महत्त्वाचं आहे, कारण हा असा देश आहे की ज्याचा मध्य आशियातील सर्व देशांची थेट सीमा आहेत, आणि त्यामुळे उझबेकिस्तानहून रस्ता मार्गे किंवा रेल्वे मार्गे तुम्ही कझाकस्तान, किर्गिझिस्तान, तुर्कमेनिस्तान किंवा ताजिकिस्तान येथे जाऊ शकता. हा देश एका प्रकारे चीन बांधत असलेल्या बेल्ट रोड प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे, त्याच्या जुन्या रेशीम मार्गावर हा देश असल्यामुळे, या देशाद्वारे रशिया युरोपपर्यंत वाहतूक करणं शक्य होतं. आखातातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला आता लक्षात आलेलं आहे की मध्य आशियाशी व्यापार करण्यासाठी इराणपेक्षा उझबेकिस्तान हे अधिक चांगलं प्रवेशद्वार होऊ शकेल, आणि म्हणून उझबेकिस्तानच्या द्वारे भारत आणि मध्य आशियातील आणि भारत आणि उझबेकिस्तानमधील व्यापार वाढवण्यावर भर देण्यात आलेला आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा आहे, त्याची कदाचित संख्या वाढेल आणि त्याच्याद्वारे वेगवेगळ्या क्षेत्रांमधील व्यापार वाढवण्याला प्राधान्य देण्यात येईल.
1: या दोन्ही देशात झालेल्या चर्चेत सर्वात महत्वाचा आहे ऊर्जा क्षेत्रात झालेला करार. या भेटीत युरेनियम पुरवठ्याबाबत दीर्घ मुदतीचा करार झालाय. उझबेकिस्तानकडे मोठा युरेनियम साठा आहे, त्यासंदर्भात या कराराचं महत्व काय सांगता येईल?
0: भारत आणि उझबेकिस्तान यांच्या मध्ये ऊर्जा क्षेत्रात अनेक करार करण्यात आले, त्यातला युरेनियम पुरवठा करार हा सगळ्यात महत्वाचा आहे. उझबेकिस्तान हा जगातील 5वा सगळ्यात मोठा युरेनियम असलेला देश आहे. सध्या जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्राचा बोलबाला आहे, तसंच सेमीकंडक्टर क्षेत्र, इलेक्ट्रिक मोबिलिटी या सगळ्यामुळे विजेची मागणी अनेक पटींनी वाढणार आहे. भारताने सौर ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती साधली असली तरी सौर ऊर्जेच्या काही मर्यादा असतात. रात्री सौर ऊर्जा वापरता येत नाही, आणि चांगलं बॅटरी स्टोरेज असल्याशिवाय ही ऊर्जा साठवून ठेवणं शक्य नसतं, आणि त्यामुळे जग पुन्हा एकदा अणु ऊर्जेकडे वळलेलं आहे. अणु ऊर्जेमध्ये जे नवीन आविष्कार आहेत, ज्यामध्ये खास करून स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर म्हणजे छोटे अणु ऊर्जा प्रकल्प, ते सुटसुटीतही आहेत आणि सुरक्षितही आहेत, आणि त्यामुळे एक प्रकल्प एका मोठ्या इमारत संकुलाला किंवा एका कारखान्याला वीज पुरवठा 20 वर्षांसाठी करू शकतो, आणि त्याच्यापासून किरणोत्सर्ग होण्याचा धोकाही कमी असतो, आणि त्यामुळे भारत पुन्हा एकदा अणु ऊर्जेकडे वळत आहे. नुकताच ऑस्ट्रेलियासोबतही आपला अणु इंधन म्हणजे युरेनियम पुरवण्याबाबत करार झाला. उझबेकिस्तानशी हा करार झाल्यामुळे ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे.
1: उझबेकिस्तानमध्ये रेअर अर्थ मिनरल्सचे प्रचंड साठे आहेत. या क्षेत्रात गुंतवणूक करायला त्यांनी आपल्याला बोलावलंय, याचा भारतीय कंपन्यांना काय फायदा होईल?
0: उझबेकिस्तान आकाराने महाराष्ट्र अधिक छत्तीसगड एवढा मोठा आहे. देशाची लोकसंख्या जेमतेम 4.25 कोटी आहे, आणि देशामध्ये अनेक प्रकारच्या खनिज संपत्तीचे मोठे साठे आहेत. भारताने उझबेकिस्तान बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भेटीमध्ये खनिज संपदा विकसित करण्याबाबत करार केलेले आहेत. खास करून त्यातलं जे दुर्मिळ खनिज आहेत, रेअर अर्थ आहेत, त्याचा भारतातल्या इलेक्ट्रॉनिक, सेमीकंडक्टर आणि अन्य क्षेत्रांसाठी खूप महत्वाचा आहे, कारण या रेअर अर्थ क्षेत्रावर चीनचं प्रभुत्व आहे. जवळपास 80% खनिज संपदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चीनी कंपन्यांच्या हातामध्ये आहे, आणि त्यामुळे भारताला आणि इतर देशांना या क्षेत्रामध्ये जर पुढे जायचं असेल तर त्यांचे स्वतःचे खनिज संपदा हवी, आणि त्या दृष्टीने उझबेकिस्तानशी खनिज रेअर अर्थ मिनरल बाबत जो करार झालेला आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी भारताला गुंतवणूक करायला बोलवलेलं आहे. त्याचा भारतीय कंपन्यांना तर फायदा होणारच आहे, कारण त्याचं मार्केट जगभर आहे, पण त्याच्याबरोबर भारतालाही त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.
1: सोलार तसंच ग्रीन हायड्रोजन संदर्भातील झालेल्या करारांचं महत्व आपण काय सांगाल? कारण आपण हरित ऊर्जेबाबत नेहमीच आपलं टार्गेट पूर्ण करत आहोत, आणि या करारामुळे त्यामुळेच आणखी कसा काय आपल्याला बूस्ट मिळू शकेल?
0: ग्रीन हायड्रोजन हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण हायड्रोजनचा जर आपण इंधन म्हणून वापर करू शकलो तर जगामध्ये मुबलक हायड्रोजन उपलब्ध आहे, आणि त्याच्यातनं जे उत्सर्जन होतं ते पाण्याची वाफ म्हणून बाहेर पडत असल्यामुळे ग्रीन हायड्रोजनमुळे शून्य प्रदूषण होतं. अर्थात ग्रीन हायड्रोजन तयार करायचं असेल तर मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते, आणि उझबेकिस्तान हा ऊर्जा संपन्न देश आहे. देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वायूचे साठे आहेत, देशामध्ये युरेनियम आहे, आणि त्याच्यामुळे उझबेकिस्तान सोबत ग्रीन हायड्रोजन संदर्भात झालेला करार आहे तो भारताला स्वच्छ ऊर्जेचं किंवा त्याच्या पुढे जाऊन 2070 सालापर्यंत नेट झिरो साध्य

0: करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यामध्ये मदत करणार आहे.
1: उझबेकिस्तानमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांसाठी विशेष फार्मा झोन बनतोय, त्यामुळे आपल्या औषध कंपन्यांना रशिया आणि मध्य आशियाची बाजारपेठ मिळेल का?
0: उझबेकिस्तानमध्ये भारतीय फार्मा कंपन्यांसाठी विशेष फार्मा झोन बनतोय. आत्तापर्यंत भारतीय कंपन्यांचा खास करून जेनेरिक्स औषधांच्या क्षेत्रामध्ये दबदबा होता आणि पूर्व युरोपातलं मार्केट तसंच मध्य आशियातलं मार्केट कॅप्चर करण्यासाठी, तिथली बाजारपेठ मिळवण्यासाठी अनेक भारतीय कंपन्यांनी रशिया, पोलंड, हंगेरी या देशांमध्ये आपले उत्पादन प्रकल्प सुरू केले होते. आता मध्य आशियाही वेगाने वाढतोय आणि त्यामुळे मध्य आशियात जर औषध क्षेत्रामध्ये, फार्मास्युटिकल क्षेत्रामध्ये जर पोहोचायचं असेल तर उझबेकिस्तानचं स्थान महत्त्वाचं आहे. उझबेकिस्तानहून सर्व मध्य आशिया देशांशी व्यापार करणं सहज शक्य आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन भारत फार्मा क्षेत्रात केवळ जेनेरिक्सवर अवलंबून न राहता एपीआय मॅन्युफॅक्चरिंगसाठीही प्रयत्न करत आहे, कारण या क्षेत्रामध्ये चीनचा मोठा दबदबा आहे आणि चीनला पर्याय म्हणून आज भारत स्वतःकडे बघत आहे. आणि असं करायचं झालं तरी मध्य आशियाच्या बाजारपेठेच्या दृष्टीने उझबेकिस्तानचं विशेष महत्त्व आहे.
1: आणि सगळ्यात शेवटी सर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्याकडे तुम्ही कसं पाहता? जागतिक स्तरावर सध्या घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या दौऱ्याचं महत्त्व कसं सांगाल?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उझबेकिस्तान दौऱ्याचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या देशामध्ये सध्या चीन आणि तुर्की यांच्याकडनं स्वतःचा प्रभाव निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हजारो वर्षांपासून उझबेकिस्तानचे भारताशी चांगले संबंध आहेत. कुशाण साम्राज्य याच भागात होतं ज्यांचा बौद्ध धर्म होता आणि त्यामुळे बुद्ध संस्कृतीच्या द्वारे भारत आणि उझबेकिस्तान एकमेकांशी जोडले गेले होते. भारतावर आक्रमण करणारे अनेक परकीय आक्रमक मूळचे उझबेकिस्तानमधनं होते, त्या भागातनं आलेले होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोव्हिएत रशियाचा या भागावर अंमल असताना भारतीय चित्रपट संगीत या भागात पोहोचलं असल्यामुळे उझबेक लोकांना भारताबद्दल विशेष प्रेम आणि ममत्व आहे. आता मात्र दोन गोष्टी उझबेकिस्तानमध्ये होत आहेत. चीनच्या बेल्ट रोड इनिशिएटिव्हच्या दृष्टीने उझबेकिस्तानचं महत्त्व आहे, कझाकस्तानचं महत्त्व आहे आणि त्यामुळे इथे चीनी कंपन्या खूप मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये काम करत आहेत. उझबेकिस्तानमधल्या अनेक सांस्कृतिक केंद्रांच्या संगोपन तसंच पुनरुज्जीवनाचं काम चीन सरकारकडनं केलं जात आहे आणि हे करत असताना त्याला एक चीनी रंग देण्याचं प्रयत्न देखील करण्यात येत आहे. तुर्की हा देशही महत्वाचा आहे, कारण सध्या मक्का करार करण्यामध्ये तुर्कीची भूमिका महत्वाची आहे. उझबेकिस्तान आणि त्याच्या शेजारचे अनेक देश हे मूळतः तुर्कीक वंशाच्या लोकांचे देश आहेत आणि सध्याचे तुर्कीचे अध्यक्ष रजीब तय्यब अर्दवान यांचा असा प्रयत्न आहे की तुर्कीचा जुन्या ओटोमन साम्राज्याप्रमाणे सर्व तुर्की भाषिक लोकांवर पुन्हा एकदा प्रभाव निर्माण व्हावा. त्यासाठी तुर्की चित्रपट संगीत सांस्कृतिक आदानप्रदानाद्वारे उझबेकिस्तान आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये स्वतःचा प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. या दोन्ही गोष्टी भारतासाठी थेट धोकादायक नसल्या तरी भूराजकीय संबंधांमध्ये बदलणारी समीकरणं आणि भारताचे चीन आणि तुर्कीशी असलेले संबंध लक्षात घेता सांस्कृतिक क्षेत्रातही भारताने उझबेकिस्तानमध्ये आपला प्रभाव अधिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्याच दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथल्या तरुणांबरोबर संवाद साधला, त्यांच्यासोबत त्यांनी योग प्रशिक्षण वर्गात देखील सहभाग घेतला आणि तिथली बुद्ध संस्कृती परंपरा जपण्यासाठी भारत सरकारची मदत केली आणि तसंच संस्थात्मक सहकार्याद्वारे भारत आणि उझबेकिस्तान संबंध चांगले राहतील या दृष्टीने पावलं उचलण्यात आलेली आहेत.
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उझबेकिस्तान दौरा हा केवळ एका देशाचा दौरा नाही तर मध्य आशियातील भारताची वाढती ताकद दाखवणारा दौरा ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई AIR न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय तसंच निवेदन शिबानी जोशी.

0: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुन रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: शेतकरी बंधु भगिनींनो, सादर करीता होत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी। श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आधुनिक सिंचन प्रणाली या विषयी सुधाकर पाध्ये यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
4: नमस्कार श्रोते हो, श्रोते हो, आज आपण आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी जाणून घेणार आहोत। आपल्याकडे विविध पद्धतीनं आपण शेतीला पाणी देत असतो, पूर्वापार पद्धती आपल्याकडे आहेतच, पण या पद्धतींमध्ये काही वेळेला आपल्याला पाण्याचा जास्त अपव्यय झालेला दिसत असतो, किंवा शेतीला वारेमाप पाणी दिलं जात असतं, याच्यामुळे आपलं नुकसान सुद्धा होत असतं। त्यासाठी म्हणून आधुनिक सिंचन प्रणाली ही खरं तर खूप महत्त्वाची ठरत असते। तर त्याची काय आवश्यकता आहे, काय फायदे आहेत, या सगळ्याविषयीच आज आपण बोलणार आहोत। आणि यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ सुधाकर पाध्ये सरांना। सर नमस्कार।
5: नमस्कार मॅडम।
4: सर, आता आधुनिक सिंचन प्रणालीचं शेती करताचं जे महत्व आहे आणि जी आवश्यकता आहे, तर ही नेमकी कशा स्वरूपाची आहे, काय सांगाल?
5: कुठल्याही प्रकारची शेती असू दे, म्हणजे फळबाग असू दे किंवा जिरायती शेती असू दे, त्यामध्ये सिंचन हा एक महत्त्वाचा घटक आहे।
4: बरोबर।
5: आणि सिंचनासाठी जी पाण्याची उपलब्धता हवी असते, तर त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत अनेक लघु आणि मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत, तसंच काही पाणलोट विकास कार्यक्रम घेतले गेले आहेत आणि इथून पुढे चालू आहेत। यामार्फत आपण शेतीसाठी जे पाणी लागतं त्यासाठी जलस्रोतांची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली आहे, परंतु हे जे उपलब्ध केलेलं पाणी आहे याचा देखील योग्य प्रकारे नियोजन होणं आवश्यक आहे, किंवा त्याचा काटेकोर वापर हा पिकासाठी केला गेला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून ज्या आधुनिक सिंचन पद्धती आहेत, या आपण जसं आता म्हणाल की प्रवाही किंवा पारंपरिक ज्या सिंचन पद्धती आहेत, यामध्ये पाण्याचा अपव्यय होतो, त्याचबरोबर जे पाण्याचं वितरण आहे ते एक समान होत नाही, अशा अनेक अडचणी आपल्याला या प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये येतात।
4: बरोबर।
5: तर या पद्धतीमध्ये बाष्पीभवन असेल किंवा पाणी खोल जमिनीत मुरून त्याचा जो ऱ्हास होतो, हे जर आपण बघितलं साधारणपणे 60%

0: पाणी हे पारंपरिक किंवा प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये हे थोडक्यात सांगायचं तर पिकापर्यंत पोहोचत नाही.
1: अच्छा,
0: तर या दृष्टिकोनातून आपण आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत ह्या पिकापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम अधिक चांगल्या कार्यक्षमतेने करतात, किंवा साधारणपणे त्यांची कार्यक्षमता ही 80-90% दरम्यान, आपण ज्याला वॉटर डिस्ट्रीब्युशन एफिशियन्सी म्हणतो, ही इतकी असते. त्यामुळे पुढच्या काळामध्ये आपल्याला जलस्रोतांचा योग्य किंवा नियोजनबद्ध वापर करण्यासाठी आधुनिक सिंचन प्रणालींचा अवलंब हा करणं हे गरजेचं आहे.
1: बरोबर. पण आता या प्रणालीचा जर शेतकऱ्यांनी अवलंब केला तर साधारण काय फायदे शेतकऱ्यांना यासाठी होऊ शकतात?
0: जसं आता आपण चर्चा केली की पाणी हा शेवटी एक महत्वाचा नैसर्गिक स्रोत आहे, त्यामुळे प्रत्येक मानवजातीला निश्चितपणे आपण जेवढं योग्य किंवा नियोजनबद्ध पाणी वापरू तेवढं सर्व मानवजातीला त्याचा उपयोग होणार आहे. शेतीचा विचार जर केला तर ह्या आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत या आपण काटेकोरपणे आणि पिकाला ज्या पद्धतीची गरज आहे तेवढ्या मात्रेमध्ये आपण पाणी हे या सिंचन प्रणालीमधून देत असतो, त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच आणि त्याचबरोबर जर योग्य वाणाची निवड केली असेल तर पिकाचं उत्पादनात देखील वाढ ही आढळून आलेली आहे. तर साधारणपणे आपल्या भारतामध्ये विविध संशोधन केंद्र आहेत किंवा कृषी विद्यापीठ आहेत आणि आपण यामार्फत अनेक पिकांवरती ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन या आधुनिक प्रणाली ज्या आहेत यांचं संशोधन सुरू असतं. तर साधारणतः आपण जर बघितलं तर या प्रणालींद्वारे साधारणपणे 40-60% इतकी सिंचनाच्या पाण्यामध्ये बचत होते आणि त्याचबरोबर 30-50% पर्यंत पिकाच्या उत्पादनामध्ये देखील वाढ ही अनेक प्रयोगांमध्ये आढळून आली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जे उत्पादित फळफळावर असेल किंवा उत्पादित जो शेतमाल आहे याच्या गुणवत्तेमध्ये देखील या सिंचन प्रणालींच्या माध्यमातून सुधारणा ही होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी देखील निश्चितपणे जरी सुरुवातीला काही प्रमाणात गुंतवणूक असली तरी पुढच्या काळामध्ये या प्रणाली ज्या आहेत या शेतकऱ्यांना देखील अधिक फायदा देणार आहेत.
1: नक्कीच. सर, आता या आधुनिक सिंचन प्रणालीचे काही प्रकार असतील तर ते साधारण कोणकोणते आहेत? मग
0: आधुनिक सिंचन प्रणाली ज्या आहेत यामध्ये मुख्यत्वे करून दोन प्रणाली आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, त्याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन प्रणालींचा मुख्यत्वे समावेश होतो. या दोन्ही पद्धती ज्या आहेत याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या दाब नियंत्रित पद्धतीवर चालतात. दाब नियंत्रित म्हणजे थोडक्यात काय, जे आपण पाणी पिकापर्यंत पोहोचवतोय हे आपल्या प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये ते साधारण दाबाला असतं, म्हणजे ज्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो तर त्या दाबावरती ते जात असतं. परंतु ह्या ज्या प्रणाली आहेत ह्या आपण पाइपिंग किंवा इतर ज्या फिटिंग असतील या माध्यमातून त्याचा पुरवठा करत असतो पिकाच्या ओळीपर्यंत, त्यामुळे ह्या ठराविक दाबावरती कार्यरत असतात, म्हणजे थोडक्यात प्रेशर आपण ज्याला म्हणतो. तर ह्या प्रेशराइज इरिगेशन सिस्टम असल्यामुळे ह्याला पंप असेल किंवा इतरही काही ऊर्जा स्त्रोत जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर या ऊर्जा स्त्रोताचा वापर करून आपण त्या पाण्याला एक ठराविक दाब किंवा प्रेशर देतो आणि ह्या प्रेशरद्वारे पाण्याचं जे वितरण आहे हे नियंत्रित केलं जातं. तर ही सर्वसाधारणपणे या दोन्ही प्रणालीमध्ये पाण्याचं जे नियंत्रण आहे हे करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते. आता ह्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन ह्या दोन मुख्य प्रणाली ह्या आधुनिक सिंचन प्रणालीमध्ये आहेत. ह्या दोन प्रणालीमध्ये देखील अनेक उपप्रकार आहेत, जसं की ठिबक मध्ये ऑनलाईन आहे, इनलाईन आहे, सब सरफेस आहे किंवा मायक्रो ट्यूब वगैरे आहे. तसंच तुषार सिंचन मध्ये मिनी स्प्रिंकलर आहे, मायक्रो स्प्रिंकलर आहे, त्याचबरोबर रेनगन पद्धत आहे, रेन पाईप पद्धत आहे. या अशा अनेक विविध प्रणाली या आधुनिक सिंचन प्रणालीमध्ये देखील आता उपलब्ध आहेत.
1: आता सर, ठिबक सिंचन ही महत्वाची अशी पाणी देण्याची पद्धती आहे किंवा प्रणाली आहे, तर ह्याचं जे कार्य आहे आणि साधारण याचे प्रकार जे आहेत हे कोणकोणते आहेत? मग
0: ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या प्रणालीमध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचनचा वापर हा तुषार सिंचनच्या पेक्षाही जास्ती प्रमाणात आपल्याला आढळून येतो. कारण ती पिकांसाठी उपलब्धता किंवा पिकांसाठी उपयोगिता ज्याला आपण म्हणतो, तर ठिबक सिंचनाचे हा अनेक प्रकारच्या पिकांसाठी आपण वापरू शकतो. तर या प्रणालीमध्ये सर्वसाधारणतः पिकाच्या जो रूट झोन असेल किंवा पिकाची जी मुळं असतील तर या मुळा भोवताच्या भागामध्ये आणि पिकाला हव्या त्या मात्रेमध्ये आपण थेंबाद्वारे पाणी देतो, म्हणून त्याला ठिबक सिंचन असं म्हटलं जातं. त्यामुळे पिकाची जशी गरज असेल तर त्याप्रमाणे आपण त्याला योग्य मात्रेत पाणी देतो आणि त्याचबरोबर पाण्याचा थेंबन थेंब थोडक्यात सांगायचं झालं तर वाचवला जातो किंवा
1: वापरला जातो
0: आणि त्यामुळे आपल्याला काटेकोरपणे पाण्याचा वापर करता येतो. आता जसं आपण ऐकलं असेल की आपली जी एक केंद्र सरकारची देखील एक टॅगलाईन आहे, पर ड्रॉप मोर क्रॉप, ठिबक सिंचनसाठी ज्या योजना आहेत ह्या देखील पर ड्रॉप मोर क्रॉप या नावाने राबवली जाते. त्याच्या मागचं गृहितक हेच आहे की प्रत्येक थेंबाचा वापर हा होणं आवश्यक आहे. आता ठिबक मध्ये देखील अनेक वेगवेगळे उपप्रकार आहेत, पीक पद्धती असेल आणि त्याचबरोबर किती क्षेत्र आहे ते यावर नुसार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ठिबक पद्धती अवलंब करू शकतो. त्यामध्ये एक ऑनलाईन पद्धत आहे, ऑनलाईन पद्धत म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये उपनळ्या असतात ठिबकच्या, त्याच्यावरती आपण ज्या तोट्या असतात ठिबकच्या किंवा त्याला एमिटर म्हणतो ह्या नंतर लावल्या जातात. आणि इनलाईन पद्धत यामध्ये ठिबकची जी उपनळी असते त्याच्यामध्ये जे एमिटर असतात ते फॅक्टरी फिटेड असतात, ते आपण वेगळे लावण्याची आवश्यकता नसते. तर ठराविक अंतरावरती त्यामध्ये पाईपला जोडूनच या तोट्या किंवा एमिटर हे असतात. त्यानंतर मायक्रोट्यूब पद्धत आहे. मायक्रोट्यूब म्हणजे त्याच्यामध्ये थोडक्यात

0: सांगायचं तर ट्रिकल इरिगेशन आपण म्हणतो त्याला, की थेंब थेंब न पडता बारीक धारेच्या स्वरूपात
1: अच्छा
0: पाणी हे बाहेर पडतं. यामध्ये ज्या उपनळ्या असतात त्याला ठिबक तोट्या लावण्याऐवजी आपण छोट्या मायक्रोट्यूब लावतो. तर ह्या मायक्रोट्यूब ज्या आहेत ह्या विशेषतः समजा नारळासारखी जी झाडं आहेत ज्याला पाण्याची जास्ती गरज असते, तर अशा प्रकारच्या झाडांसाठी ही मायक्रोट्यूब इरिगेशन सिस्टीम उपयुक्त आहे.
1: अच्छा.
0: त्यानंतर काही सब सर्फेस सिस्टीम देखील आहेत, म्हणजे जमिनीच्या काही खालून ही उपनळ्या गाडल्या जातात आणि त्यानंतर त्यामधून थेंबाद्वारे किंवा बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये पाणी हे बाहेर येतं. त्याचप्रमाणे जोडजोड पद्धत एक पद्धत चांगली आहे, की जी विशेषतः भाजीपाला पिकं असतील, मिरची वगैरे अशी पिकं आहेत, तर यामध्ये दोन ओळींमध्ये एक अशी झिगझॅग पद्धतीने ड्रिपची लाईन टाकून, म्हणजे कमी खर्चामध्ये ही अशा पद्धतीने दोन ओळींना एक अशा पद्धतीने ही ठिबकची रचना ही केलेली असते, त्यामुळे एकरी जे खर्च आहे याच्यामध्ये बचत होते ठिबकच्या सुरुवातीच्या.
1: आता सर, ठिबक प्रणालीचे काही विविध भाग आहेत, ते कोणते?
0: ठिबक प्रणाली जी कार्य करते, मी मगाशीच असं म्हटलं की प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम आहे, त्यामुळे या प्रणालीसाठी आपल्याला मुख्यतः पंप सेट जो आहे हा प्रेशर तयार करण्यासाठी आपण पंप सेट वापरतो.
1: बरं.
0: आणि त्यानंतर पंप मधून आपण जे पाणी उचलतोय, एकतर आपली विहीर असेल किंवा बोरवेल असेल किंवा नदी, जो काही आपला जलस्रोत आहे, तर हा पंपाद्वारे आपण पाणी उचलल्यानंतर ते पाईपलाईनद्वारे आपण वितरित करतो. आणि त्यानंतर ही पाईपलाईन जी आहे ती आपली प्रत्यक्ष ठिबक संच जो असेल त्याला आपण जोडून याद्वारे त्याची आपण पाण्याचं हे वितरण करतो. आता ही जी पूर्ण वितरण प्रणाली आहे ठिबक सिंचन संचामध्ये, याच्यामध्ये अनेक वेगवेगळे घटक आहेत. त्याच्यामधला सुरुवातीला जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे फिल्टर, कारण पाणी योग्य पद्धतीने फिल्टर होणं हे आवश्यक आहे ठिबकच्या चांगल्या कार्यासाठी. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर असतात, हे फिल्टर हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर जे एक आहे हेड असेंब्ली असं म्हटलं जातं, म्हणजे थोडक्यात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर गेज असतील किंवा सुरुवातीला जे व्हॉल्व्स असतात ते, ही पूर्ण एक हेड असेंब्ली असते आणि त्या हेड असेंब्लीद्वारे आपण मेन लाईन किंवा मुख्य वाहिनी आपण त्याला म्हणतो, मुख्य पाईप, ह्या मुख्य पाईप या असेंब्लीला जोडलेला असतो. त्यानंतर जसं शेताचं लेआउट असेल तर त्याप्रमाणे त्याला आपण दोन बाजूला सबमेन किंवा उपवाहिनी जी आहे ही जोडलेली असते. ह्या दोन्ही मुख्य वाहिनी असेल किंवा ज्या उप मुख्य वाहिनी आहे हे शक्यतो पीव्हीसी जे पाईप असतात, ह्या पीव्हीसी पाईपच्या साधारणपणे जशी आपली शेताची साईज असेल, म्हणजे 32 mm असतात, 50 mm, 64, ह्या
1: जसं क्षेत्र आहे त्याप्रमाणे आपण
0: तसं आपण त्याची निवड करतो. त्यानंतर जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे उपनळ्या किंवा लॅटरल आपण त्याला म्हणतो. तर ह्या लॅटरल ज्या आहेत ह्या ठिबकचा एक महत्वाचा भाग असं म्हणता येईल. उपनळी ज्या आहेत ह्या आपण सबमेनला जोडतो आणि या उपनळीमधून प्रत्यक्ष प्रेशराइज जे पाणी आहे हे एमिटरकडे जातं, किंवा त्याला मराठीमध्ये आपण तोट्या म्हणतो किंवा ड्रिपर्स. तर ह्या ड्रिपर जे आहेत हे उपनळीला जोडलेले असतात आणि उपनळीच्या शेवटी एंड कॅप असते, की जेणेकरून उपनळीच्या शेवटी जे पाणी आहे हे पूर्ण बाहेर वाया जाऊ नये. हे सर्व महत्वाचे या ठिबक प्रणालीचे घटक आहेत. आणि त्या व्यतिरिक्त ज्या इतर काही व्हॉल्व्स वगैरे लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये नॉन रिटर्न व्हॉल्व आहे किंवा एअर रिलीज व्हॉल्व, तर असे वेगवेगळे घटक आहेत छोटे, हे देखील या ड्रिपसाठी आवश्यक असतात. त्याचबरोबर आपल्याला जर खत द्यायचं असेल, ज्याला आपण फर्टिगेशन म्हणतो, तर आपल्याला ठिबक सिंचन संचाद्वारे जर खत वितरण करायचं असेल तर खत वितरण करण्यासाठी देखील यंत्रणा आपल्याला घ्यावी लागते. त्यामध्ये देखील दोन तीन प्रकार आहेत, एक तर व्हेंचुरी आहे किंवा फर्टिलायझर पंप आहे. हे आपल्याला जिथे आपण फिल्टरिंग झाल्यानंतर आणि मेन लाईनच्या आधी तर त्या ठिकाणी आपल्याला ही यंत्रणा बसवावी लागते.
1: बरं. असं याचे विविध म्हणजे भाग आहे, त्याद्वारे हे कार्य चालतं. सर, आता ठिबक सिंचनासाठी पाणी स्वच्छ केलं जातं, ते कसं? म्हणजे
0: ठिबक सिंचन संच हा पूर्णतः आपण बघतोय की त्याचा जो महत्वाचा जो पाणी वितरण करणारे जे भाग आहेत उपनळी आणि ड्रिपर्स, तर हे कमी व्यासाचे असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही काडी कचरा किंवा काही फॉरेन मटेरियल असेल किंवा शेवाळ वगैरे असेल तर यामुळे हे भाग लगेच खराब होतात किंवा चोकअप होऊ शकतात आणि त्यामुळे ठिबकच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आपल्याला ठिबक संचामध्ये आपण जे पाणी सोडतोय हे चांगलं स्वच्छ करणं हे आवश्यक असतं. त्यासाठी आपण सुरुवातीला फिल्टरिंग युनिट जे आहे ते बसवत असतो. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फिल्टर आपल्याला ठिबक सिंचन संचासाठी उपलब्ध आहेत. जसा आपला पाण्याचा स्रोत आहे त्याप्रमाणे आपल्याला त्या फिल्टरची निवड करावी लागते. त्यातला पहिला आहे जो स्क्रीन फिल्टर आपण म्हणतो, की जाळीचा गाळणी त्याला म्हणतात. ह्याच्यामध्ये एक सिंपल जाळी असते आणि ती गोलाकार फिल्टर असतो आणि त्याच्यामध्ये गोलाकाराची जाळी असते. तर हे स्क्रीन जे आहेत हे वेगवेगळ्या साईजमध्ये मिळतात. तर स्क्रीन फिल्टरचं कार्य जे आहे की काडी कचरा जो असेल किंवा मोठे गोटे वगैरे असतील जे पाण्यातले, तर हे वेगळे करणं हे महत्वाचं काम स्क्रीन फिल्टर करतो. त्यानंतर जो आहे हा अतिशय महत्वाचा फिल्टर आहे फिल्टरिंग, ज्याला आपण सँड फिल्टर म्हणतो किंवा वाळूची गाळी. विशेषतः जिथे तलावाचं पाणी असेल किंवा नदीचं पाणी जे लोक वापरतात, तर त्याच्यासाठी सँड फिल्टर हा अतिशय गरजेचा आहे. कारण सँड फिल्टरमध्ये एक ठराविक प्रकारची वाळू असते, या वाळूवरती शेवाळ किंवा इतर जे मायक्रो सूक्ष्म सैवाल म्हणतो तर हे

0: ही वाळू शोषून घेते किंवा त्याच्यावरती ते चिकटते. त्यामुळे ज्यावेळी आपण या सँड फिल्टर मधून पाणी पास करतो तरी शेवाळ किंवा जैविक जो सूक्ष्मजीव असतील हे या सँड फिल्टर मध्ये निघून जातात आणि त्यामुळे पुढच्या ठिबकच्या वापरासाठी ते सुसज्जपणे ठिबक सिंचन यंत्रणाही कार्य करू शकते. त्या व्यतिरिक्त डिस्क फिल्टर आहे किंवा त्याला चकतीची गाळणी म्हणतात, डिस्क फिल्टर सुद्धा आपल्याला बारीक सूक्ष्म जो रेती वगैरे असेल किंवा कण असेल हे याच्यासाठी वापरता येतो. आणि हायड्रोसायक्लोन फिल्टर आहे, हा थोडा खर्चिक असतो. याच्यामध्ये सायक्लोन म्हणजे पाणी जोरात भोवऱ्याप्रमाणे फिरवून त्यातल्या जे इम्प्युरिटीज असतील त्या काढल्या जातात. नंतर कार्ट्रीज फिल्टर आहे, असे अनेक प्रकारचे फिल्टर आहेत. पण शक्यतो स्क्रीन फिल्टर आणि सँड फिल्टर हे दोन महत्वाचे फिल्टर हे जास्ती वापरले जातात.
1: सर, आता ठिबक सिंचन प्रणालीबद्दल आपण बोललो, पण जी तुषार सिंचन प्रणाली आहे तर तिचं कार्य कसं आहे म्हणजे आणि तिचे प्रकार कोणकोण?
0: तुषार सिंचन ही देखील एक प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम आहे किंवा जी पाण्याच्या दाबावरती चालते. साधारणपणे ज्या पिकांमध्ये घन लागवड असेल किंवा जिथे पाण्याच्या झोतामुळे देखील काही जास्ती नुकसान होणार नाही तर अशा प्रकारची जी पिकं आहेत, मग त्याच्यामध्ये काही भाजीपाला पिकं आहेत किंवा काही चारा पिकं वगैरे आहेत, तर त्यासाठी आपल्याला ही तुषार सिंचन प्रणाली ही
1: फायदेशीर
0: आहे. किंवा आता मायक्रो स्प्रिंकलर जर आपण बघितलं तर जे फळबाग आहेत तर तिथे देखील आपल्याला ही अशा प्रकारची सूक्ष्म तुषार प्रणाली आहे ही देखील फायदेशीर आहे.
1: बरं,
0: या प्रणालीमध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर नावाचा तुषार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जे रायझर किंवा जे स्प्रिंकलर हेड असतात यामधून प्रेशराइज जे पाणी असेल हे पाण्याच्या फवारच्या स्वरूपात पूर्ण गोलाकार पद्धतीने पिकाभोवती फवारलं जातं. आणि स्प्रिंकलर हे जे सिस्टीम आहे साधारणपणे 2.5 ते 3.5 kg इतक्या दाबावरती चालते. जसं आपण बघितलं की ठिबक सिंचनला साधारणपणे 1 kg दाब लागतो, परंतु तुषार सिंचनासाठी आपल्याला 2.5 ते 3.5 kg पर्यंत पाण्याचा दाब किंवा प्रेशर हे
1: आवश्यक असतं.
0: थोडं जास्ती लागतं कारण त्यामध्ये आपण पाणी जोरात पूर्ण क्षेत्रावरती उडवतोय. तर यामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. जसं मी म्हटलं की म्हणलेला मिनी स्प्रिंकलर आहे किंवा मध्यम आकाराची आहे, तर साधारणपणे 3 ते 10 meter त्रिज्येमध्ये जे स्प्रिंकलर पाणी फेकतात त्याला आपण मिनी स्प्रिंकलर म्हणतो. 3 meter कमी जे असेल मायक्रो स्प्रिंकलर असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर मायक्रो जेट सिस्टीम आहे, ही छोट्या म्हणजे जेट स्वरूपामध्ये स्प्रिंकलर न करता किंवा पाण्याची तीव्र धार जी असते त्या स्वरूपामध्ये पाणी स्प्रे करते. त्यानंतर रेन गन पद्धत आहे, ही मोठ्या क्षेत्रावरती म्हणजे साधारणपणे याची 20 ते 25 meter पर्यंत पाणी फेकण्याची क्षमता असते. तर जिथे समजा लॉन आहे किंवा काही चारा पिकं जी आहेत मोठी वाढणारी नेपियर ग्रास वगैरे आहे, तर यासाठी आपल्याला ही रेनगन पद्धत उपयुक्त आहे. त्यानंतर रेन पाईप ही एक आता सिस्टीम नवीन सध्या प्रचलित होऊ घातली आहे. ही देखील जी शॉर्ट ड्युरेशन क्रॉप्स आहेत यासाठी अतिशय उपयुक्त अशी एक रेन पाईप पद्धत.
1: म्हणजे हे असे सगळे प्रकार आहेत,
0: हे सर्व प्रकार तुषार सिंचन पद्धतीमध्ये. तुषार सिंचन जी आपली प्रणाली आहे यामध्ये आपल्याला तुषार संच पूर्ण घ्यावा लागतो. त्यामध्ये रायझर आहेत, स्प्रिंकलर हेड आहेत आणि अर्थातच त्यामुळे त्याच्या स्प्रिंकलर हेड वगैरे जे आहेत हे थोडे नाजूक प्रकारचे पार्ट आहेत. त्याचे योग्य प्रेशर असेल तर ते चांगले चालतात, त्यामुळे त्याचा मेंटेनन्स वगैरे हा देखील एक भाग आहे. परंतु रेन पाईप ही एक आता पद्धत जी आली आहे याच्यामध्ये लॅटरल वरतीच होल अशी केलेली असतात की त्याच्यामधून आपल्याला पाणी हे जेट स्वरूपात त्याची धार उडते किंवा त्या लॅटरल वरती आपल्याला रायझर किंवा स्प्रिंकलर हेड ही लावण्याची आवश्यकता नाहीये. जी लॅटरल असेल त्या लॅटरल वरतीच ठराविक अंतरावरती होल केलेले असतात आणि ही होल अशा पद्धतीने केलेली असतात की त्यामधून जे जेट उडतंय पाण्याचं हे एक प्रकारचा जो आपण पाऊस म्हणतो म्हणजे रेनफॉल सिम्युलेट प्रकार अशा पद्धतीच्या होलची जी रचना ही या रेन पाईप वरती असते. त्यामुळे या रेन पाईप जी सिस्टीम आहे ही कमी उंचीची पिकं असतील, भाजीपाला पिकं, उदाहरण कोथिंबीर सारखं पीक आहे किंवा कांद्यासारखं पीक आहे, याला देखील अतिशय उपयुक्त अशी ही रेन पाईप सिस्टीम आहे. आणि आपले नेहमीचे जे स्प्रिंकलर आहेत त्याच्या साधारणपणे 50% किमतीमध्ये आपल्याला रेन पाईप सिस्टीम पूर्ण आपल्या क्षेत्रावरती करता येऊ शकते. आणि त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचा तर वापर कमी होतोच, त्याचबरोबर आपल्याला जे लेबर आहे
1: मजुरीवरचा
0: खर्च हा देखील आपल्याला
1: बचत करता येईल. सर, आता ही जी रेन पाईप पद्धत आहे तर ही मग आपल्याला साधारण किती क्षेत्रावर वापरता येते?
0: रेन पाईप पद्धत जी आहे ही आपण मोठ्या क्षेत्रावर देखील वापरू शकतो, परंतु जे साधारण मध्यम किंवा लहान शेतकरी आहेत त्यांच्यासाठी ही जास्ती आपण फायदेशीर आहे असं म्हणता येईल. आता यामध्ये साधारणपणे 3 प्रकारच्या रेन पाईप आहेत जे लॅटरल आहेत, 20 mm, 32 mm आणि 40 mm. तर जे कमी ज्यांची जमीन धारण असेल किंवा कमी आपल्याला लागवड असेल छोटं क्षेत्र असेल तर 20 mm हे जे लॅटरल आहे ही अतिशय उपयुक्त अशी सिस्टीम आहे. 20 mm जे लॅटरल आहे याच्यामध्ये आपल्याला साधारणपणे 70 ते 75 liter प्रति तास पर्यंतचा आपल्याला डिस्चार्ज हा 20 mm लॅटरलद्वारे मिळतो आणि त्याची जी रेंज आहे ती दोन्ही बाजूला 5-5 feet म्हणजे लॅटरलच्या पूर्ण 10 फुटाचा जो स्पॅन असेल ही एक लॅटरल कव्हर करू शकते. जर 32 mm ची आपण घेतली तर आपल्याला 10 फुटापर्यंत म्हणजे एका बाजूला 10 feet असं म्हणजे थोडक्यात 15

0: 20 फूट पूर्ण ती 32 mm ची जर लॅटरल घेतली तर कव्हर करू शकते. आणि पाण्याचा डिस्चार्ज हा देखील जवळजवळ दुप्पट एवढा पाण्याचा डिस्चार्ज हा लॅटरलमध्ये मिळतो. परंतु त्याच्यासाठी ज्यांच्याकडे चांगला क्षमतेचा पंप आहे तर ते मोठी घेऊ शकतात. परंतु सर्वसाधारणपणे आपल्याला 20 mm लॅटरलमध्ये देखील आपण असं रेन पाईप पद्धतीमधून आपण पिकाचं सिंचन करू शकतो.
1: नक्कीच, म्हणजे ही पद्धत चांगली आहे.
0: ही निश्चित चांगली पद्धत आहे.
1: छोटं क्षेत्र असलं आणि मोठं क्षेत्र असलं तरी दोन्हीकडे उपयोगी पडणार.
0: मध्यम किंवा छोट्या शेतकऱ्यांना जास्त फायदा आहे.
1: बरोबर सर. आता आधुनिक सिंचन प्रणालीची जी देखभाल आहे किंवा दुरुस्ती असते किंवा त्याची एकंदरीत आपण काळजी कशी घ्यायला पाहिजे?
0: आता आपण या आधुनिक सिंचन प्रणालींचे अनेक प्रकार बघितले, परंतु त्याच्यामध्ये महत्वाचा जर आपण शेतकऱ्यांकडे त्याचं जर आपण रिपोर्टिंग बघितलं तर बऱ्याच जणांकडचं जे सुरुवातीला वापर होतो आणि नंतर काही कालावधीनंतर काही ना काही कारणामुळे ते संच हे वापरामध्ये निघत नाही, त्याचं महत्वाचं कारण काय की ह्या प्रेशराईज सिस्टीम आहेत. त्यामुळे त्यामधून पाण्याचं जे वितरण होतं ते योग्य दाबावरती कायमस्वरूपी असेल तरच त्या आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा वारंवार देखभाल दुरुस्ती असेल किंवा ते वापरत असताना जी काळजी घ्यावी लागेल त्याच्याकडे सारखं लक्ष हे देणं क्रमप्राप्त आहे.
1: पाहणी करणं गरजेचं आहे.
0: पाहणी करणं हे वेळोवेळी अतिशय गरजेचं आहे, कारण त्याला पाण्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे किंवा पाण्याचा प्रेशर हा एक भाग आहे, परंतु त्याचबरोबर ही आपली यंत्रणा फील्डमध्ये असते. त्या फील्डमध्ये इतर प्राणी असतात किंवा काही
1: कुठल्याही कारणामुळे
0: कुठल्याही कारणामध्ये डॅमेज होऊ शकते.
1: बरोबर.
0: काही वेळा आपण फार्म इम्प्लिमेंट्स वापरतो तर ते मजुरांना माहिती नसतं तर त्यामुळे देखील ते डॅमेज होऊ शकते. आणि एका भागामध्ये जर डॅमेज झाला तर तो पूर्ण त्या सिस्टीमवरती परिणाम होतो
1: त्याचा.
0: त्यामुळे सर्व काळजी ही सिस्टीम चालवत असताना घेणं आवश्यक आहे. या सिस्टीममध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वॉल फिटिंग असतात किंवा हँड कॅप असतात. जिथे आपल्याला फिटिंग असेल त्या ठिकाणी एकतर प्रेशर लॉस होत असतो, काही कालांतराने तिथे गळती वगैरे देखील सुरू होते. हे देखील आपल्याला वेळोवेळी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या सर्व फिटिंग आणि ज्या तिथे झडपा आहेत याच्यामध्ये योग्य पद्धतीने पाण्याचा प्रवाह सुरू आहे किंवा नाही,
1: आणि त्याची स्वच्छता सुद्धा ठेवणं गरजेचं आहे.
0: संचाची स्वच्छता ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे,
1: तरच ते कार्यक्षम.
0: हो हो हो. आता ह्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं ठिबक सिंचन संचामध्ये विशेषतः आपल्याला दोन अडचणी जाणवतात. त्यामध्ये एकतर ज्या ठिकाणी क्षाराचं प्रमाण जास्ती असेल पाण्यामध्ये, त्या ठिकाणी पन्हाळ्या असतील किंवा जिथे एमिटर जोडलेले आहेत त्या ठिकाणी क्षाराचा थरस असतो, त्यामुळे याची क्षमता कमी होते. त्याचबरोबर शेवाळ वगैरे असेल किंवा इतर काडी कचरा, फिल्टर आपण वापरतो परंतु बरेच वेळा फिल्टर जर आपण साफ केले नाही किंवा काही इतर कारणामुळे ते जे इम्प्युरिटीज आहेत या पुढे येतात आणि यामुळे संचाचं ब्लॉकेज होतं आणि त्यामुळे त्याचा उत्सर्ग जो आहे तो कमी होतो. तर यासाठी सर्वसाधारणपणे आपण रासायनिक प्रक्रिया करू शकतो.
1: अच्छा.
0: यामध्ये दोन प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आहेत, एक आम्ल प्रक्रिया आणि एक क्लोरीन प्रक्रिया.
1: अच्छा.
0: ठिबक सिंचन संचामध्ये आपण करतो. तर आम्ल प्रक्रिया ही शक्यतो जिथे आतमध्ये क्षाराचा थर साचून पाणी कमी जात आहे तर त्या ठिकाणी आपण आम्ल प्रक्रिया, यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे किंवा सल्फ्युरिक ऍसिड, माइल्ड सल्फ्युरिक ऍसिड यांचा वापर करून आम्ल प्रक्रिया करतो. आणि क्लोरीन प्रक्रिया ही शक्यतो शेवाळ असेल किंवा जिथे सूक्ष्मजीव वगैरे असेल यांचा जिथे प्रॉब्लेम असतो त्या ठिकाणी आपण क्लोरीन प्रक्रिया करतो.
1: अशा प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून आपण
0: आपल्या संचाचा आयुष्यमान आहे चांगलं ठेवू
1: शकतो. बरोबर सर. एकंदरीत ही जी आधुनिक सिंचन प्रणाली आहे तर तुम्ही सांगितलं की ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन आणि दोन्हीची कार्यपद्धती थोडीशी वेगळी आहे परंतु त्याचे फायदे मात्र सारखेच
0: आहे. फक्त आपले पीक पद्धत असेल किंवा आपली जी क्षेत्र आहे
1: त्यानुसार आपल्याला निवड करणं आवश्यक आहे. सर आपण इथे आलात आणि या आधुनिक सिंचन प्रणाली जी आहे तर त्याचे फायदे काय आहेत, म्हणजे त्याची काळजी घेणं, निगा राखणं हे सुद्धा अर्थात खूप महत्वाचं आहे, तरच ते चांगलं कार्यक्षम राहणार आहेत. याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन सर्व शेतकरी बांधवांना आपण केलं. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात आधुनिक सिंचन प्रणाली याविषयी सुधाकर पाध्ये यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 2 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी कृषी जैवतंत्रज्ञानाचं योगदान याविषयी डॉक्टर संतोष सावर्डेकर

0: कर यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
1: मग जेव्हा जनुकीय अभियांत्रिकीमुळे रासायनिक कीटकनाशक असतील किंवा पेस्टिसाइड असतील तर त्याचा अवलंबित्व आता कमी होणार आहे. म्हणजेच काय, जेव्हा अन्नावर कीटकनाशकांचे अवशेष कमी राहतात, कीटकनाशक भूगर्भातील पाण्याचे मिसळण्याचे प्रमाण कमी होते, तसेच शेतमजुरांना धोकादायक कीटकांशी संपर्क होत नाही, त्यामुळे त्याचाही असाही म्हणजे फायदा होतो.
0: सादर करते विवेक वानखडे.
2: नारळाच्या झाडाला इच्छापूर्ती करणारा वृक्ष म्हटलं जातं, पण तो अर्थवृक्ष होऊ शकतो का? आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा किती मोलाचा वाटा आहे? भारताला बलशाली करताना नारळाचं मूल्यवर्धन किती महत्त्वाचं.
3: 1143 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. ही आहे आजची आमची अंतिम सभा. रात्रीचे 8:38 झालेत. श्रोते हो काही कार्यक्रमांच्या जाहिराती आता ऐकूया.
4: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
5: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
4: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
6: श्रोते हो, दर मंगळवारी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी
7: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
6: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
7: सादर करते विवेक वानखडे.

0: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कुबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत.
1: हे सर्प आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि ह्याचं प्री परमिशन जे आहे म्हणजे त्याची परवानगी हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफ गार्ड ऑफ द लाईफ.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: त्यांनी मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय मराठी बातम्या प्रसारित होत आहेत. हे बातमीपत्र आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.
1: आठ वाजून 5 मिनिटं होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन। दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। नीट पेपर फुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि नेपाळमध्ये महापुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1000 वर। देशाचा आर्थिक वृद्धी दर कायम ठेवायचा असेल तर आत्मनिर्भरतेवर भर द्यायला हवा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवरून केलं आहे। स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर अधिकाधिक भर दिला तर विकसित भारताचं स्वप्न 2047 पर्यंत साध्य होऊ शकेल असं ते म्हणाले। जगभरात अस्थिर वातावरण असताना भारतानं 7.8% विकास दर साध्य केल्याबद्दल त्यांनी देशवासियांचं अभिनंदन केलं आणि परदेश दौरे सोनं खरेदी टाळण्याचं आवाहन पुन्हा एकदा केलं।
1: स्वदेशी का मंत्र वोकल फॉर लोकल, विदेशों की यात्राएं अगर घूमने फिरने जाते हैं तो नहीं करना चाहिए। शादी ब्याह विदेशों में करते हैं, नहीं करना चाहिए। मेड इन इंडिया के मंत्र को जीना चाहिए और जरूरत न हो तो सोना भी नहीं खरीदना चाहिए।
0: दहशतवाद हा काही विशिष्ट देशांच्या सुरक्षेला असलेला धोका नसून संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। बिश्केक इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेला ते संबोधित करत होते। कोणताही देश, समाज किंवा नागरिक स्वतःला दहशतवादाच्या धोक्यापासून अलिप्त समजू शकत नाही असंही त्यांनी नमूद केलं। संघटनेबाबतचा भारताचा दृष्टिकोन आणि धोरण हे सुरक्षा, संपर्क आणि संधी या 3 मुख्य स्तंभांवर आधारित आहे। सुरक्षा, शांतता आणि स्थैर्य हे कोणत्याही देशाच्या विकासाचा पाया असतात असंही मोदी यावेळी म्हणाले। शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी दहशतवादाला मिळणारा निधी, दहशतवाद्यांची भरती, कट्टरतावाद आणि त्यांना मिळणारी आश्रयस्थानं यांची संपूर्ण यंत्रणाच नष्ट करण्याचं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी केलं। हा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना झाले आहेत। नीट पेपर फुटी विरोधातल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्लीसह महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाम पोलिसांनी दाखल केलेले अनेक FIR सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केले। हे FIR रद्द करावेत असे अर्ज केंद्र सरकार आणि संबंधित राज्य सरकारांनी केल्यानंतर कलम 142 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयानं विशेषाधिकाराचा वापर करून हा निर्णय घेतला। याशिवाय इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये दाखल केलेल्या FIRचा तपास करू नये, अर्थात प्रकरण रद्द समजावीत असंही पीठानं स्पष्ट केलं। 20 ते 25 जुलै या दरम्यान झालेल्या आंदोलनांशी संबंधित कोणताही नवा FIR नोंदवून घेऊ नये असंही पीठानं सांगितलं। गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 2873 जणांवरची कारवाई सुरूच ठेवू अशी भूमिका सरकारनं मांडली। या सर्वांच्या विरोधात नव्याने एकच FIR नोंदवायची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली। या पार्श्वभूमीवर काँग्रेस जनता पार्टीनं 5 सप्टेंबरचा दिल्लीतला प्रस्तावित मोर्चा रद्द करत असल्याची घोषणा केली आहे। सरकारनं या भूमिकेचं स्वागत केलं। साखरेच्या घाऊक व्यापाऱ्यांना 15 तारखेपासून जास्तीत जास्त 2000 क्विंटल साखरेचा साठा करता येणार आहे। पुरेशा प्रमाणात साखरेची उपलब्धता, साठेबाजी टाळणं आणि किमती मर्यादित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं आज या निर्बंधांची घोषणा केली। सध्या ही मर्यादा 4000 क्विंटल इतकी आहे। 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ही नवी मर्यादा लागू असेल। हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, प्रदूषण आणि साधनसामुग्री अटत जाणं अशा विविध आव्हानांचा सामना एकजुटीनं करायला हवा असं प्रतिपादन केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे। भारत जर्मनी पर्यावरण मंचाच्या 4th अधिवेशनाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते।

जर्मनीचे पर्यावरण आणि हवामान संरक्षण मंत्री कार्स्टन श्नाइडर यांच्याबरोबर त्यांनी या अधिवेशनाचं संयुक्त अध्यक्षपद भूषवलं. पर्यावरणविषयक लढा एकेकट्याने देता येणार नाही. विकास आणि पर्यावरणाचं रक्षण एकाच वेळी शक्य आहे हे भारतानं सातत्यानं दाखवून दिलं आहे, असं ते म्हणाले. रामसर स्थळांचा योग्य उपयोग करण्याच्या दृष्टीनं भारत आणि जर्मनी दरम्यान एक करार यावेळी करण्यात आला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या

0: मतदार यादी काल प्रसिद्ध केली. त्यात 2,60,88,000 अधिक नावं वगळली आहेत. राज्यातल्या एकंदर 12 मतदारसंघामधून प्रत्येकी 2,00,000 अधिक नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यातून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारसंघानुसार विरार नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 3,06,851 मतदारांची नावं वगळली आहेत. यापैकी 2,50,000 अधिक मतदार सापडत नसल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. हडपसर मतदारसंघातून 2,98,372 तर पनवेल विधानसभा मतदारसंघातून 2,83,000 अधिक नावं वगळली आहेत. खडकवासला, चिंचवड, कल्याण ग्रामीण, ओवळा माजिवडा, ऐरोली, मुंब्रा कळवा, मीरा भाईंदर, कोथरूड आणि वडगाव शेरी या मतदारसंघातून 2,00,000 अधिक नावं वगळली आहेत. सर्वाधिक स्थलांतरांची नोंद पनवेल, पर्वती, मीरा भाईंदर या विधानसभा मतदारसंघांमध्ये झाली आहे. नागपूर मध्य, नागपूर उत्तर, कसबापेठ, बडनेरा, नागपूर नैऋत्य, सांगली, नागपूर, कामठी, पंढरपूर, हिंगणा, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघात निधनामुळे प्रत्येकी 20,000 अधिक मतदारांची नावं वगळली आहेत. राज्यातल्या 63 मतदारसंघातल्या 1,00,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. अकोले, राजापूर, चिमूर, जळगाव जामोद, खामगाव, मेहकर, गुहागर या मतदारसंघामधून प्रत्येकी 20,000 कमी मतदारांची नावं वगळली आहेत. मतदारांना ceo.maharashtra.gov.in या राज्याच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन या प्रारूप यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून बघता येईल. मतदार ओळखपत्रावर असलेला एपिक क्रमांक, मतदार नोंदणीचे तपशील किंवा मोबाईल नंबर असे 3 पर्याय यासाठी वापरता येतील. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी प्रपत्र 6 मध्ये घोषणापत्रासह भरावं लागेल. सगळी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे.
0: भारतीय हवाई दलातल्या एअर वाईज मार्शल शक्ती शर्मा या भारतीय संरक्षण दलात या दर्जापर्यंत पोहोचणाऱ्या बिगर वैद्यकीय श्रेणीतल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. शर्मा यांनी आज हवाई दल मुख्यालयात सहाय्यक हवाई दल प्रमुख शिक्षण या पदाचा कार्यभार स्वीकारला. 18 जून 1984 रोजी भारतीय हवाई दलाच्या शिक्षण शाखेत नियुक्त झालेल्या एअर वाईज मार्शल शक्ती शर्मा यांनी प्रशिक्षण संस्था, फील्ड स्टेशन्स, कमांड मुख्यालय आणि हवाई दल मुख्यालय अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्वाच्या संस्थात्मक उपक्रमांचं नेतृत्व केलं आहे. यात IIT कानपूर आणि पुणे विद्यापीठ इथं IAF चेअर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. तसंच कपूरथळाच्या सैनिकी शाळेच्या प्राचार्य म्हणून काम पाहताना तिन्ही संरक्षण दलांमधल्या सैनिक शाळेचं नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सीबीआयनं तपास केलेली भ्रष्टाचाराची 7,200 जास्त प्रकरणं विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असून त्यापैकी 409 प्रकरणं 20 वर्षांपेक्षा जास्त जुनी आहेत असं केंद्रीय दक्षता आयोगाच्या आकडेवारीत दिसून आलं आहे. प्रलंबित असलेल्या एकंदर 7,229 1,612 प्रकरणं 3 वर्षांपेक्षा कमी, 806 प्रकरणं 3 ते 5 वर्ष, 1,901 प्रकरणं 5 वर्ष ते 10 वर्ष प्रलंबित असल्याचं आयोगाच्या अहवाल समोर आला आहे. नेपाळमध्ये आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,000 वर गेली आहे. याचा सर्वाधिक फटका बसलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये आणखी मृतदेह बाहेर काढले जात आहेत. 583 परदेशी नागरिक आणि सुरक्षा दलांच्या अनेक कर्मचाऱ्यांसह सुमारे 4,000 अद्याप बेपत्ता आहेत. सुमारे 12,000 सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या महापुरामुळे चीनमध्येही 16 जणांचा बळी गेला आहे तर तिबेटमध्ये 500 जास्त जण बेपत्ता आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आत्मनिर्भरतेवर भर देतानाच अनावश्यक परदेश दौरे आणि सोनं खरेदी टाळण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना पुन्हा एकदा आवाहन. दहशतवादाचा धोका केवळ विशिष्ट देशांसाठीच नव्हे तर संपूर्ण मानवजातीसमोरचं आव्हान असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नीट पेपरफुटी विरोधातल्या आंदोलनासंदर्भात देशभरात दाखल झालेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि नेपाळमध्ये महापुरामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1,000 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो।

मी बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून आणि ही आहे आजची आमची अंतिम सभा. रात्रीचे 8:15 आणि 37 सेकंद झालेत. आता ऐकणार आहोत गझल. कार्यक्रमाची सुरुवात करते मीर तकी मीर यांच्या रचनेनं. स्वर आहे मोहम्मद रफी यांचं आणि संगीत आहे ताज अहमद खान यांचं.

चित्रा सिंग यांनी गायलेलं आणि जगजीत सिंग यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं इफ्तिकार इमाम सिद्दीकी यांचं. कार्यक्रमात आता जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेलं साहिर हुशियारपुरी यांचं गीत ऐकवते. याला संगीत जगजीत सिंग यांचंच.

श्रोते हो, कार्यक्रमात आपण ऐकत होतात इंद्राणी रिझवी यांनी गायलेली कातील शेफाई यांची रचना. गझलचा हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकवते रुना लैला यांनी गायलेलं साहबा अख्तर यांचं गीत, संगीतकार पंडित गुलाम कादीर.

नितीन मुकेश यांनी गायलेलं हे गीत राजेश चोहरी यांचं आणि त्याला संगीत होतं सपन चक्रवर्ती यांचं. या गीताबरोबरच गझलचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही आता ते सहक्षेपित करीत आहोत.

मंथन हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आणि ही आहे आजची आमची दुसरी सभा. श्रोते हो, रात्रीचे 10:11 सेकंद झालेत. आता ऐकूया रजनीगंधा.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में।
2: नमस्कार नमस्कार, रसिक श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी अनघा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। ज्यांना लता मंगेशकर आवडतात, ज्यांना

मोहम्मद रफी आवडतात, ज्यांना मन्नाडे आवडतात, आशा भोसले, किशोर कुमार आवडतात, त्यांच्यासाठी असलेला हा कार्यक्रम म्हणजे रजनीगंधा. होय, आपल्याला हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात घेऊन जाणारा हा कार्यक्रम. आजसुद्धा या कार्यक्रमाची सुरुवात मी करते लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेल्या हसरत जयपुरी यांच्या गीतानं. या गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं आणि श्रोते हो चित्रपट आहे तेरे घर के सामने.

0: दुनिया बसाऊंगा तेरे घर के सामने, एक घर बनाऊंगा तेरे घर के सामने।
1: मनाला भिडणारे शब्द तसेच सुंदरसं संगीत आणि स्वर्गीय स्वर याचाच अर्थ म्हणजे अतिशय सुंदर असं जुन्या हिंदी चित्रपटातलं गीत असं म्हटलं पाहिजे, हो ना श्रोते हो? असंच आणखी एक गीत आपल्याला ऐकवते, चित्रपट आहे मेरा नाम जोकर, मन्ना डे यांनी गायलेलं हे गीत नीरज यांचं, त्याला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं।
2: ए भाई दर दे।

0: श्रोते हो, बुधवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सुंदर माझं घर याविषयी आर्किटेक्ट श्वेता केळकर यांच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला संवाद.
1: माझ्यासाठी घर म्हणजे जिथे कम्फर्ट असतो, म्हणजे आपण जिथे आपले असतो आणि आपला कम्फर्ट किंवा आपलं मानसिक स्वास्थ्य जिथे खूप छान राहतं ते म्हणजे माझ्यासाठी घर असेल.
0: तेव्हा श्रोते हो, जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक

0: माझ्यासाठी घर असेल.
1: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका 2 सप्टेंबरला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. सादर करते विवेक वानखडे.
2: रजनीगंधा या कार्यक्रमात श्रोते हो मी आता आपल्याला ऐकवते फूल और पत्थर या चित्रपटातील आशा भोसले यांच्या मुख्य स्वरातील गीत. शकील बदायुनी यांची ही रचना आहे आणि त्याला संगीत आहे रवी यांचं.

आशा भोसलेने गायलेलं हे जरा वेगळ्या धाटणीतलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो आता ऐकूया ज्वेल थेफ या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांचं गीत. याला संगीत दिलं सचिनदेव बर्मन यांनी आणि श्रोते हो या गीतासाठी स्वर आहे लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचा.

श्रोतेहो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सर्पमित्र होमगार्डमध्ये प्रशिक्षण अधिकारी तसंच जंगल ट्रेनिंग कॅम्पचे संचालक आणि स्कूबा डायव्हर श्रीयुत भरत जोशी यांची पूर्णिमा साठे

0: यांनी घेतलेली मुलाखत.
1: हे सतपाल आमच्या घरात मोकळे असतात, बिनविषारी, विषारी पिंजरात असतात. हा एज्युकेशनल पर्पजसाठी, म्हणजे लोकांमध्ये नुसते चित्र, स्लाईड प्रेझेंटेशन किंवा सी डी दाखवून ते लोकांच्या हृदयाशी भिडत नाही, त्याची माहिती नीट मिळत नाही. म्हणून जिवंत सर्पांबरोबर हे अशा पद्धतीने कार्यक्रम आपण आयोजित करतो आणि याचं प्री परमिशन जे आहे, म्हणजे त्याची परवानगी, हे अशा पद्धतीने आहे एज्युकेशनल पर्पजसाठी. आणि आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षामध्ये मी डिव्होशन डेडिकेशन आहे अशा विषयामध्ये 1,50,000 लोकांना हे प्रशिक्षण मी दिलेलं आहे. म्हणजे कसलं, सर्प दंश आणि प्रथमोपचार आणि सेफगार्ड ऑफ द लाईफ.
0: तेव्हा श्रोते हो, गुरुवार दिनांक 3 सप्टेंबरला सकाळी 9:30 जरूर ऐका ही मुलाखत इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. 1143 किलोहर्ट्सवर, 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, रजनीगंधा या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. आता ऐकवत्या पडोसन या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. त्याला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

आणि श्रोते हो, आजच्या रजनीगंधा कार्यक्रमात शेवटी ऐकवतीये चौदविका चांद या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेलं शकील बदायुनी यांचं गीत, त्याला संगीत आहे रवी यांचं.

श्रोते हो चौदवी का चांद या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. तेव्हा श्रोते हो नवीन गाण्यासह मी पुन्हा भेटेन, तोपर्यंत नमस्कार.

आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शास्त्रीय संगीत. कलाकार आहेत पंडित ए के कोगजे. सुरुवातीला ऐकणार आहोत त्यांनी गायलेला राग चंद्रप्रहार.

रजनीगंध हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 10:31 आणि 35 सेकंद झालेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नाद ब्रह्म.

श्रोते हो नाद ब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत पंडित एके कोगजे यांचं गायन. आता ऐकला त्यांनी गायलेला राग चंद्रबहार. आता ऐकणार आहोत त्यांनी गायलेला राग खंबावती.

श्रोते हो, हा होता राग खंबावती. आजच्या नादब्रह्म या कार्यक्रमातील शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमात आजचे कलाकार होते पंडित ए के कोगजे. त्यांनी गायलेले राग चंद्रबहार आणि खंबावती आपण ऐकत होतो आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.